नमस्कार. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 20 अश्विन शके 1948 अर्थात 12 ऑक्टोबर 2026. श्रोतेहो सुप्रभात. सकाळचे 5:57 आणि 10 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रसारणाला सुरुवात झाली आहे.

आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. श्रोते हो समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या अमृतधारामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातल्या भूमिकेनं कार्यक्रमाची सुरुवात करूया.

श्रोतेहो विद्याधर गोखले यांची ही भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. आवाज होता अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांचा. अमृतधारा भक्ती तुझा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो आता अजित कडकडे यांच्या आवाजात संत विष्णुदास यांची रचना आणि विश्वासबुवा पाटील यांचं संगीत.

श्रोतेहो मुकदम यांनी संगीतबद्ध केलेली ही भक्तीरचना होती पी सावळाराम यांची. आवाज होता सुमन कल्याणपूर यांचा. अमृतधारामध्ये आता जयश्री बेलसरे यांच्या आवाजात उमाकांत काणेकर यांची रचना, अशोक पत्की यांचं संगीत.

0: अमृतधारा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता आमच्या आजच्या दिवसभरातल्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर कृषी वार्ता, यामध्ये आज कासदाह आजारावर उपाययोजना याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये आज लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत. 6:50 परिसर, यामध्ये आज जलव्यवस्थापन याविषयी अपरूप अडावतकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 6:55 जीवन चाळोखे लिखित आजचा सुविचार. 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध गोंधळ. 7:25 दिलखुलास. 7:40 भावगीतं. 7:50 करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील पूजा नित्यक्रम याविषयी ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी दिलेली माहिती. 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम. 10:00 श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित. 10:30 माझे जीवन गाणे, यामध्ये डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत. 11:00 गात रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळ सख्यांसाठी कार्यक्रम. 1:00 विविध भारतीचं प्रसारण. 5:30 युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. यामध्ये आज व्यायाम आणि समतोल आहार याविषयी विश्वनाथ बकाली यांची मुलाखत. 6:35 साहित्य सौरभ, यामध्ये दिलीप काजगावकर यांची कथा पुढीतील रहस्य आणि त्यानंतर अनिल साबळे यांची कविता मोरपिस गळणाऱ्या सळस कथा झाडावरून. 7:30 माझं शिवार माझं शेत, यामध्ये रामराम पाहुणं. याशिवाय नेहमीच्याच वेळी बातमीपत्र आणि अस्मिता वाहिनीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत
1: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात ऐकूया कासदाह या आजारावर उपाययोजना याविषयी माहिती. आज या माहितीचा पहिला भाग.
2: मंडळी, कासदाह हा मुख्यत्वे जीवाणूंमुळे होतो, तसंच काही प्रमाणात विषाणू आणि बुरशींमुळेही होऊ शकतो. हे सूक्ष्मजीव सडांच्या मुखाद्वारे कासेत प्रवेश करतात. कासेचे सडां

0: प्रमाणे चार कप्पे असल्यामुळं एकावेळी एकाच सडामध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो. वाढत गेलेलं संकरीकरण, जास्त टक्केवारीच्या HF आणि जर्सी गाई या उष्ण आणि दमट वातावरणात आजारी पडतात. अदृश्य कासदाहमध्ये गाय म्हैस बाहेरून काहीच लक्षणं दाखवत नाहीत, परंतु दुधामध्ये पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढलेलं असतं, यामुळं जनावर तणावात राहतं. दृश्य कासदाहमध्ये दूध दह्यासारखं येतं, पातळ येतं, काही वेळा रक्ताच्या गुठळ्या येतात, कास हाताला गरम लागते, लालसर होते आणि दुखते सुद्धा. गाय म्हैस दूध काढू देत नाही. मंडळी, या कासदाहाची कारणं आणि यावर उपाययोजना जाणून घेत असताना व्यवस्थापन आणि आहार या दोन्हीतून कासदाह आजाराला दूर ठेवता येऊ शकतं. गोठ्याची रचना, स्वच्छता, गाय म्हशीच्या सडांना जंतुनाशक द्रावणात बुडवणं, बसण्याच्या जागी वाळू, राख, लाकडाचा भुसा, चुना हे वापरायला हवं. दूध काढणी यंत्राची स्वच्छता राखायला हवी. प्रत्येक गायीचं दूध काढण्याअगोदर हात धुवून घ्यायला हवेत. जंतुनाशक द्रावणानं निर्जंतुकीकरण करायला हवं. आहार व्यवस्थापनात प्रथिनं आणि ऊर्जा यांचं संतुलन, शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सेलेनियम, जीवनसत्व ई तसंच झिंक आणि बायोटीनचा वापर करावा. काही गोठ्यांमध्ये दिवसातून 3 वेळा गायींचं दूध काढणं हा उपाय केला जातो. यामुळं दूध जास्त काळ सडांमध्ये साठत नाही. दूध उत्पादन 10-15% वाढतं. 8 तासांच्या फरकानं 3 वेळा दूध काढल्यास प्रादुर्भाव कमी करता येतो. ताज्या व्यायलेल्या गायींमध्ये जास्त वेळा दूध काढून ते कासेत साठवून न देणं हे श्रेयस्कर ठरू शकतं. कास दुधानं भरली म्हणजे कासेत अजून दूध बनणं थांबतं हा गैरसमज आहे. दुधामधील एक प्रथिन कासेत जास्त दूध बनायला अडथळा आणतं, म्हणून 3 वेळा दूध काढलं तर नवीन दूध बनायला जागा तयार होते. दूध तयार करणाऱ्या जास्त उती तयार होतात, तर याउलट दूध पूर्ण न काढल्यास किंवा कासेत दूध शिल्लक राहिल्यास दूध उत्पादन कमी होतं. वेताच्या शेवटच्या काळात जेव्हा आपण आटवतो तेव्हा त्या 60 दिवसांच्या आरामकाळात कासेत नवीन उती तयार होतात. जुन्या उतींची दुरुस्ती केली जाते, कासेची प्रत सुधारते, पुढील वेतात त्या अधिक क्षमतेनं काम करतात. गाई म्हशींना न आटवलं तर मग पुढील वेतात दूध 30% कमी होऊ शकतं. कासदाह बरा झाल्यानंतरही 20-25% गायींना हा आजार पुन्हा होऊ शकतो.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण कासदाह आजारावर उपाययोजना याविषयी माहिती ऐकली. हा होता या माहितीचा पहिला भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते, होता कार्यक्रम प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोतेहो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार। श्रोतेहो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार पद्धती असते का?
1: आधुनिक उपचार पद्धती आजकाल खूप साऱ्या निघाल्यात। स्पेसिफिकली जर मी फिलिंग बद्दल बोलू तर फिलिंग आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे निघाले। आधी फक्त तुम्हाला आठवत असेल की अमालगम, ज्याला आपण सिल्वर फिलिंग म्हणायचो, ते आधी करायचे आणि ती फिलिंग आजकाल यूज होत नाही। आजकाल दातांच्या रंगाच्या वेगवेगळ्या टाईपच्या फिलिंग असतात ज्या टिकतात पण जास्ती आणि पुष्कळ फिलिंगमध्ये फिलिंग केल्यानंतर फ्लोराईड रिलीज हळूहळू दातांवर होत राहतो। म्हणजे फिलिंग तर होतेच आणि त्यानंतर दात प्रोटेक्ट देखील होतो। जसं मागच्या भागात आपण बोललो की फ्लोराईड दाताला प्रोटेक्ट करण्यात खूप मोठा भाग आहे फ्लोराईडचा, तर फ्लोराईडची मदत होते। तर त्यामुळे वेगवेगळ्या फिलिंगच्या पद्धती चेंज झाल्या आहे, त्यानंतर रूट केनालच्या पद्धती पण चेंज झाल्या आहे ज्यामुळे दात जास्ती टिकतात। दातांवरच्या कॅपिंग ज्या करतो आपण त्याचे पण ट्रीटमेंट्स आणि त्याचे पण मटेरियल्स खूप जास्ती चांगले आले आहेत, त्यामुळे दातांवर एकदा आपण ट्रीटमेंट केली तर त्याची सस्टेनेबिलिटी म्हणजे जितके वर्ष ते टिकेल ते खूप जास्ती वाढलेलं आहे। आणि जर प्रॉपर आपण प्रिकॉशन घेतली, प्रॉपर आपण जर दातांची केअर घेतली तर हे पुष्कळ वर्षांपर्यंत ही केलेली ट्रीटमेंट टिकू शकते। ब्रेसेस

0: आपण बोललो ब्रेसेस, आजकाल दाताच्या रंगाचे पण ब्रेसेस येतात आणि एक अलायनर्स म्हणून लेटेस्ट ट्रीटमेंट आहे जे दाताच्या रंगाचे ट्रेज असतात, तर त्यामुळे पण दात आपण जेव्हा सरळ करायला जातो तर ते आपण ज्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणतो, म्हणजे स्टीलचे ब्रेसेस जे आपण लावतो ते बोलताना एकदम व्यवस्थित वाटत नाही, तर सिरामिक ब्रेसेस किंवा या अलायनर्समुळे लहान मुलांना पण कॉन्फिडंट वाटतं बोलताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये फ्रेंड्स समोर, आणि त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आणि फास्ट होतं.
1: डॉक्टर, आता हे तर झालं आधुनिक उपचार पद्धतीबद्दल, पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझा दात किडूच नये किंवा आडवा तिडवा येऊ नये, यासाठी मग काही काळजी घेऊ शकतो का आपण?
0: अगदी बरोबर, जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कधीही आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रिव्हेंट करता येईल दॅट इज ऑलवेज बेटर. तर प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोलूया. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचंय की दाताला कीड का बरं लागते. तर दाताला कीड ह्या करता लागते कारण आपण खूप जास्ती जर गोड खाल्लं किंवा खूप जास्ती जर बॅक्टेरिया आपल्या दातांच्या संपर्कात आले आणि आपण ब्रश व्यवस्थित केलं नाही त्यामुळे दाताला कीड लागते. तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं की ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. दिवसातून 2 ब्रश आपल्याला करायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 आपण ब्रश करावा. व्यवस्थित आपल्याला फ्लोराईड पेस्टचा वापर करायचा आहे. ब्रश आपल्याला दर 1 ते 2 चेंज करायचं आहे. हे प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. दुसरं म्हणजे आपल्याला दात जर वाटत असेल की किडू नाही तर आपण जर गोड खात असू, आता लहान मुलांना गोड खूप आवडतं, आपण हे नाही म्हणू शकत की गोड तू खाऊच नको, पण मी एक एक्झाम्पल देते की दिवसात जर तो मुलगा किंवा मुलगी 4 गोड खात असेल, एकदा हलवा एकदा चॉकलेट अजून काही, तर त्यापैकी काय होतं की प्रत्येक वेळा आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्या तोंडाचा पीएच पडतो आणि त्यामुळे कीड वाढते. तर आपल्याला 4 ऐवजी जर आपण त्या 4 गोष्टी खायच्या पण एकदा खायच्या, ज्याला आपण क्लब म्हणतो, तर क्लब करून खायच्या, म्हणजे एकदा 9 खाल्लं, एकदा 12, एकदा 3, एकदा 6 याऐवजी आपण जर 9 सगळ्या 4 गोष्टी एक सोबत खाल्ल्या तर आपल्या तोंडाचा पीएच फक्त एकदाच कमी होईल आणि त्यामुळे पण आपण दात किडण्यास वाचू शकतो. अजून एक गोष्ट, झोपायच्या आधी खूप मुलांना सवय असते दूध पिऊन झोपतात, लहान बाळांना पण आपण दूध पाजून झोपवतो, तर एकदम लहान बाळांना आपण ब्रश तर करू नाही शकत कारण की दात आले नसतात, पण आयांना आपण एक टेक्निक सांगतो ज्यांनी बोटावर एक छोटासा गॉज बांधायचा, गॉज आपल्याला माहिती आहे जो व्हाईट कलरचा असतो, आणि फक्त अलगत त्यांचं तोंड असं साफ केलं तर ते जे दूध असतं ते निघून येतं, त्यामुळे त्याच्यासोबत बॅक्टेरिया पण बाहेर येऊन जातात, तर ते आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी जर दात आलेले आहे तर ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. नुसतं दूध पिऊन जर ते मुलं झोपले तर रात्रभरात ते डीकेचा प्रोसेस खूप फास्ट वाढतो आणि त्यामुळे मॅक्सिमम मुलांना कीड येते.
1: डॉक्टर दीपिका चंढोक, आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.

0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत परिसर.
2: परिसर
0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा.
3: नमस्कार. अजीर्णे भेषजम वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम हा पाण्यावरचा श्लोक आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल. म्हणजेच पाणी तेच, पण त्याचा कसा कुठल्या प्रसंगी कशा पद्धतीने वापर होतो यावर त्याची क्षमता गुणवत्ता सिद्ध होत असते. निसर्ग चक्रात प्रचंड ढवळाढवळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक अनैसर्गिक गोष्टी करायला लागलो. आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि पर्यावरणपूरक पीक पद्धती आत्मसात केली आणि त्यात ते समाधानी होते. पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन केले तर वर्तमान काळातही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो हा विश्वास असायला हवा. प्रदूषण करणारे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी

0: काही प्रमाणात आवश्यक असले तरी त्यातील प्रदूषित पाणी योग्य उपचारांविना नदी नाल्यांमध्ये सोडले जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने नवीन उद्योगांमध्ये ZLD म्हणजेच झिरो लिक्विड डिस्चार्ज या तंत्रज्ञानाला मान्यता मिळायला हवी आणि ते प्रामाणिकपणे अंमलात आणावं लागेल. हे सामायिक सांडपाणी केंद्र अधिक सुदृढ करणं, त्यांची संख्या वाढवणं, त्याचबरोबर त्याचं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं, या प्रक्रियेमधील क्लिष्टता कमी करून सोप्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत. शुद्ध पाण्याच्या वापरावर बिल न आकारता आपल्या घरातून किंवा उद्योगांमधून किती पाणी प्रदूषित होऊन बाहेर पडतं या मात्रेवर ते आकारलं गेलं पाहिजे. स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणाचं विलोभनीय रुपाचं आपण साक्षीदार झालं पाहिजे. पाण्याचा आणि प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा आदर करणारं आदर्श नागरिक आपल्याला इथे तयार व्हायला हवे. आपल्या इथली जंगले, समुद्र ही आपणच निर्माण करणारा कार्बन शोषून घेतात, पण सध्या हा कार्बन वाढीचा वेग शोषून घेण्यापेक्षा फार जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे सर्व कमी पडत आहे आणि कुठेतरी आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचे अर्थकारण, पर्यावरणाचे अर्थकारण आपल्या समस्त मानव जीवनावर परिणाम करत आहे. एक गोष्ट मात्र नक्की की पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित गंभीरपणे विचार केल्याशिवाय आणि त्यांच्या शुद्धीकरणाशिवाय ऐहिक जगतातील सुख समृद्धीच काय तर पारमार्थिक जगातील समाधान देखील आपण मिळवू शकणार नाही. जोपर्यंत आम्ही आपल्या पाण्याशी संवाद साधणार नाही, त्याच्याशी बोलून त्याची वेदना समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक थेंबाशी जोडलेलं पर्यावरण आम्हाला असेच चटके देत राहणार हे नक्की. निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि मानव असे आपण वेगवेगळे नाहीत तर एकाच चक्रात गुंफलेल्या फुलांचा सुंदर हार जसा आकर्षक असतो तसे आहोत हे लक्षात ठेवलं तर हे सारं सोपं होईल. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमही तन्नो वरुण प्रचोदयात ही प्रार्थना आपण सर्वजण मनोमन करूयात आणि उत्साहाने पुन्हा कामाला लागूयात. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा ऐकलात. परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपली रजा घेते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:56 झाली आहेत. श्रोते हो, आता जीवन साळोखे लिखित आजचा सुविचार. आयुष्यात वाट्याला येणाऱ्या बहुतेक दुःखांपैकी अर्धी अधिक दुःख ही चुकीच्या लोकांकडून अवास्तव अपेक्षा केल्यानं वाट्याला येतात आणि उरलेली दुःख ही खऱ्या लोकांवर अविश्वास दाखवल्यानं वाट्याला येतात. आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.
1: श्रोते हो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. आज सकाळी 7:25 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऍपवर. आजचे काही ठळक दिनविशेष. आज थोर साधक कलाकार आणि महान गुरु दत्तात्रय विष्णू काणे उर्फ संगीताचार्य पंडित द व्ही काणेबुवा यांचा स्मृतिदिन. श्रोतेहो चौफेर काव्य लेखनानं रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा आज जन्मदिन. तेव्हा त्यांच्या काही रचना आपण ऐकूया आज सकाळी 10:10 मिश्र संगीताच्या कार्यक्रमात. दिग्दर्शक मुरलीधर कापडी यांचाही आज स्मृतिदिन आहे. काही ठळक दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या काळात मोठ्या उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात कोल्हापुरात शारदीय नवरात्रोत्सव साजरा होतोय.

दरम्यान करवीर निवासिनी अंबाबाईची दररोज विविध रुपात सालंकृत पूजा बांधण्यात येते. आज अश्विन शुद्ध द्वितीया अंबामातेची आज श्री सर्वसाध्या या रुपात पूजा बांधण्यात येईल. ब्रह्मांडाला ऊर्जा देणारं असं हे तिचं रूप अशी मान्यता आहे. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारी, सर्व कार्य सिद्धीला नेणारी अशी ही सर्वसाध्या.

0: श्रोतेहो, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील पूजा नित्यक्रम याविषयी अॅडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी दिलेली माहिती अवश्य ऐका आज सकाळी 7:50 आपण ऐकताय आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. आता ऐसी अक्षरे रसिके यामध्ये प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध ऐकूया, गोंधळ.
1: गोंधळ हा शब्द जरी कानावर आला तरी गोंधळात गोंधळ अशी ही बनवा बनवी. याचबरोबर विविध प्रश्नावर लोकप्रतिनिधींची चाललेली चर्चा या सगळ्या गोष्टी समोर येतात. गोंधळ हा सार्वत्रिक शब्द आहे. तो घराघरात, शाळेत, गल्लीबोळात, देवळात, रेल्वेत, एसटी स्टँडवर, सिनेमागृहात कुठेही बघायला मिळतो. गोंधळ शब्द ऐकला की आपल्या मनात दोन अर्थ येतात. एक म्हणजे गडबड, अव्यवस्था, मनाची संभ्रमावस्था, हे करू का ते करू अशी द्विधा अवस्था. आणि जो गोंधळ पाहून आपोआप आपले हात जोडले जातात तो ज्योतिबा, भैरोबा, तुळजाभवानी, आई अंबाबाई यांचा आणि कुलदैवताचा चौक मांडून घातलेला गोंधळ. गोंधळ म्हणजे कोण काय बोलतंय ते समजत नाही. शाळेत शिक्षक नसले की मुलं गोंधळ करतात आणि सर येऊन म्हणतात हा काय वर्ग आहे का बाजार, कधी आपल्यालाच हे हवं का ते हवं, गावाला आज जाऊ का उद्या जाऊ, रेल्वेने जाऊ का एसटीने जाऊ, लग्नासाठी कोणता मुलगा अथवा मुलगी पसंत करू, असे मनाचे गोंधळ उडवणारे अनेक प्रसंग असतात. या गोंधळात आणखीन एक गोंधळ घालणारा प्रश्न म्हणजे मुलींना पडणारा प्रश्न. नवऱ्याला काय म्हणू, अरे म्हणू का अहो म्हणू, नावाने हाक मारू का राजा म्हणू, गमतीचा भाग सोडून द्या, पण गोंधळ उडतो हे मात्र खरं. जीवनात आनंद, दुःख, त्रास, सुख हे जसं येत असतं तसंच गोंधळ पण आहे. गोंधळसुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग आहे. कोठे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली तर मन शांत ठेवावं. योग्य विचार, नियोजन, संयम, विवेक, नियंत्रण याच्या मदतीने आपण गोंधळावर मात करून गोंधळ न घालता आनंदोत्सव साजरा करू शकतो. लोकशाहीत संसद सर्वोच्च असते. लोकशाहीत संसद लोकशाहीचं मंदिर आहे. पण तिथे चर्चा सुरू असताना एकदम एखादा शब्द कोणीतरी असा वापरतात की त्यामुळे चर्चा भरकटून गदारोळ सुरू होतो. दुसऱ्या दिवशी बातमी येते, प्रचंड गोंधळ, कामकाज ठप्प. श्रोते हो, सध्या गोंधळाचा आणखीन एक नवीन प्रकार सुरू झाला आहे, मोबाईल गोंधळ. ज्याला बोलता पण येत नाही असं छोटं बाळ मोबाईल मिळाला नाही तर रडून गोंधळ करतो. मित्रमैत्रिणी एकमेकांचे मोबाईल मेसेज, राग, गैरसमज, बोलणं बंद हे तर रोज घडते. मोबाईल बघायला दिला नाही म्हणून गैरसमज, काहीतरी व्हायरल करून नावं ठेवूनसुद्धा मैत्रीचं गोंधळ उडवून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. मानवी जीवनातील गोंधळ हे गैरसमजातून आणि अपुऱ्या माहितीमुळे निर्माण होतात. पूर्ण माहितीशिवाय बोलू नये, प्रत्यक्ष बोलून गैरसमज दूर करावेत, म्हणजे गैरसमजातून निर्माण झालेले गोंधळ दूर होतील. घराघरात लग्न मुंज व्यवस्थित पार पडल्यानंतर देवाची कृपा होऊन नवरा नवरीचा संसार सुखी व्हावा म्हणून कुलदैवताचा गोंधळ.

0: संबळ वाजवून देवीचा आणि डमरू वाजवून ज्योतिबाचा भैरोबाचा गोंधळ घालतात. सगळ्या देवांना निमंत्रण देतात आणि म्हणतात, उदग आंबे उदग, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, भैरोबाच्या नावानं चांग भलं. शेवटी म्हणतात, भक्तांच्या कल्याणासाठी तू उभा राहून मार्ग दाखवून जीवनातील गोंधळ कमी कर, सर्वांचे सर्व गोंधळ शांत व्हावेत. गोंधळ चित्रपट आज ऑस्करसाठी चाललाय, त्याला पुरस्कार मिळू दे आणि महाराष्ट्रातील परंपरा सर्व दूर पोहोचू दे. जगात शांतता नांदावी यासाठी मी म्हणेन, सुखी होऊ दे संसारी या भक्त तुझा नाथा, सखा रामसुत प्रसाद झुकवी तव चरणावर माथा. तुम्ही म्हणा चांग भर.
1: ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आत्ताच आपण प्रसाद बुरांडे यांचा वैचारिक बंध ऐकला, गोंधळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
2: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: कोल्हापूर जिल्ह्यासह शहरातल्या घटनांचा खात्रीशीर घ्यायचा आढावा मग आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा कोल्हापूर दर्पण कार्यक्रम ऐकायलाच हवा. सकाळी 7:15 खात्रीशीर माहितीसह सुमधुर गाणी कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात 102.7 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवर.
1: आकाशवाणी FM सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: असल देशी गुलाब सुमधुर संगीताचा सुरेल केवडा
1: गुलाब चंपक बन फुले
0: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा अशी ही सदा फुली आकाश।

0: आईबाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय, हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
1: जरूर ऐका, येत्या सोमवारी 12 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता दिलीप कसगावकर यांची पुढीतील रहस्य ही कथा आणि अनिल साबळे यांच्या कविता आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रात

0: या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
1: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे। आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते। देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत।
2: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।
3: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ। पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं MPSC परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित आणि दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी। आता सविस्तर बातम्या। ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार सोहळ्यात ते काल नाशिकमध्ये बोलत होते। यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं। या कामांसाठी आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। तसंच पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात नाशिक जिल्हा परिषदेनं प्रथम तर पुणे जिल्हा परिषदेनं राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे। सांगली जिल्हा परिषद तृतीय स्थानावर आहे। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून 5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवलं आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी विकास कामं निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक शहराच्या विविध भागांना भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली। ही विकास कामं केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून पुढच्या 25 ते 30 वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया मजबूत करणारी आहेत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। राज्यातल्या शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली। केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते। रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून शेतकऱ्यांसह शेतमजुरी करणाऱ्यांनाही मदत देण्यात येईल। विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ लवकर मिळवून देण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्यानं प्रयत्न करेल असंही ते म्हणाले। शेतकऱ्यांच्या कृषी कर्जाचं पुनर्गठन तसंच शेती संबंधित गरजांसाठी नवीन किंवा अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यस्तरीय बँकर समितीनं बँकांना दिले आहेत। राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, राज्यस्तरीय बँकर समितीचे अध्यक्ष प्रभात किरण यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल पुण्यात बैठक झाली त्यावेळी हे निर्देश देण्यात आले। राज्यातल्या 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांमध्ये काल घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। काल पहिल्या दिवशी देवीची नंदादेवी रुपात पूजा बांधण्यात आली होती। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून

0: असून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिरात तसंच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरही विधिवत घटस्थापना करण्यात आली. सप्तशृंग गडावर काल दिवसभरात 75,000 भाविकांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांमध्ये अत्यंत उत्साहात नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. मिरजमध्ये आयोजित शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ गायक पंडित भुवनेश कोमकली यांच्या हस्ते झालं, तर 32व्या पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गणेश कलाक्रीडा रंगमंच इथं झालं. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून निधी उभारावा असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीजचा जॅकी 92-18, जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया सागरमाला या कार्यक्रमाविषयी.
2: देशाच्या किनारपट्टीला विकासाचं इंजिन बनवण्यासाठी 2015 सागरमाला योजना सुरू करण्यात आली. भारताचं भौगोलिक शक्तीस्थान असलेल्या किनारपट्टीच्या सहाय्यानं विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापाराला बळकटी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. 6,00,000 कोटींहून अधिक किमतीचे 845 पेक्षा जास्त प्रकल्प या अंतर्गत सुरू असून 315 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज 9 भारतीय बंदरांचा जगातल्या सर्वोत्तम 100 बंदरांमध्ये समावेश झाला असून किनारपट्टीवरची जहाज वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातल्या प्रमुख बंदरांच्या क्षमतेतही 2014 तुलनेत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. या योजनेमुळे बंदरांचं आधुनिकीकरण, रस्ते आणि रेल्वे मार्गांची जोडणी, औद्योगिकीकरण, किनारपट्टी भागातल्या समुदायाचा विकास, जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्ग या 5 घटकांना एकत्र जोडला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून वैष्णवी संयोग.
0: महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती काल कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाची शक्यता असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल भेट दिली. परीक्षार्थींच्या सर्व मागण्या या शिष्टमंडळानं मान्य केल्यामुळे 11 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारनं 5 सदस्यीय आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशीसाठी नैतिकतेला प्राधान्य देत चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचं समाज माध्यमातील संदेशाद्वारे जाहीर केलं आहे. या आयोगात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा समावेश करण्याची आंदोलकांची मागणी मान्य केल्याचं भोसले यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल इंदूर इथं झालेल्या 3रा T20 सामन्यात भारतानं पाहुण्या संघावर 14 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 223 धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजला निर्धारित 20 षटकात 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अभिषेक शर्मानं आक्रमक फलंदाजी करत 30 चेंडूत 69 धावा ठोकल्या. 3 बळी टिपणारा अर्षदीप सिंह सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेतला 4था सामना येत्या बुधवारी हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. राज्यभरात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं एमपीएससी परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि दुसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1.

आंदोलन स्थगित आणि दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आई बाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय, हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला.
1: जरूर ऐका, येत्या सोमवारी 12 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता दिलीप कसगावकर यांची पुढीतील रहस्य ही कथा आणि अनिल साबळे यांच्या कविता आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे. पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000, ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत.
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन. जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.

0: श्रोते हो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 8:40 चिंतन हाच चिंतामणी आणि 9:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ॲपवर.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-31-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 02-31-2652-624.
2: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, आज सकाळी 9:00 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आणि काही गीत. 10:00 श्रोत्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित. 10:10 मिश्र संगीत, यामध्ये शांता शेळके यांच्या काही रचना ऐकूया. आणि 11:00 गात रहे मेरा दिल

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिल खुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जंगल ही केवळ झाडांची संपत्ती नाही तर ती असंख्य वन्यजीव, पक्षी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणाचा आधार असतात. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण झालं तरच पर्यावरणाचं संतुलन टिकून राहणार आहे. महाराष्ट्र राज्याला लाभलेली समृद्ध वनसंपदा, डोंगर दऱ्या आणि जैवविविधता ही आपल्या राज्याची मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. ही संपत्ती जपण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. श्रोते हो, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. याच निमित्तानं वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. याच अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी. सर, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. या सप्ताहाच्या निमित्तानं राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले आणि या उपक्रमांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये कोणता संदेश देण्यात आला?
1: वन्यजीव सप्ताह 1952 पासून आपल्या देशामध्ये राबवला जातो 2 ते 8 ऑक्टोबर या काळामध्ये. आणि आज त्या अनुषंगानं या महिन्यात देखील आपण पूर्ण राज्यस्तरावरती हा वन्यजीव सप्ताह राबवत आहे. याच्यामध्ये विविध उपक्रमामध्ये लोकजागृती करणे, त्यानंतर मुलांना, युवकांना वेगवेगळे नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये, वन्यजीव अभयारण्य आहेत त्या ठिकाणी त्यांच्या भेटी देणे, याशिवाय वन्यजीव आणि मनुष्याच्या मधला जो कन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे तर त्याबाबत लोकांना माहिती देऊन त्याच्याबाबत काय पर्याय काढता येतात किंवा लोकसभा कसा वाढवता येईल याविषयी उद्बोधन करणे, आणि लोकांना जेवढं जास्तीत जास्त जंगल या परिसंस्थेशी कसं जोडता येईल तर या गोष्टीवरती फोकस करून आपण उपक्रम राबवलेले आहेत. कारण एकूणच जंगल म्हणजे फक्त झाडे नसून ती पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वांची मिळून तयार झालेली एक सजीव परिसंस्था आहे आणि तिचे जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे. आणि कनेक्टिंग हॅबिटॅट हा यावर्षीचा मेन फोकस आहे आपल्या वाईल्ड सप्ताहाचा, तर तो लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
0: अच्छा, मग सर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला?
1: या अनुषंगानं कोल्हापूरमध्ये राधानगरी अभयारण्य आहे जे मुख्यत्वे गव्यासाठी स्थापन केलं होतं आणि 1958 साली शाहू महाराजांनी त्यामध्ये पुढाकार घेतला, त्यावेळी झालं होतं. त्याबरोबरच कोल्हापूरमध्ये 1,35,000 हेक्टर एवढं वनक्षेत्र आहे. तर ह्या सगळ्या संवर्धनाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हा एक कनेक्टिंग हॅबिटॅट जे ब्रीदवाक्य आहे यावर्षीच्या वन्यजीव सप्ताहाचं, त्यानुसार हा जो हॅबिटॅट आहे तो काली टायगर रिझर्व जे कर्नाटकात आहे आणि महाराष्ट्रामधलं सह्याद्री टायगर रिझर्व आहे, तर ह्यांना जोडणारा खूप महत्वाचा हॅबिटॅट आहे कोल्हापूर जिल्हा. तर त्या अनुषंगानं आपण

0: यावर्षी प्रभात फेरी पुन्हा लोक मुलांना गावोगावी जाऊन उद्बोधन करणे यासाठी चित्ररथ पण आपला या महिन्यात 8 दिवस सगळीकडे फिरणार आहे. याशिवाय निबंध स्पर्धा असतील, पेंटिंग कॉम्पिटिशन असतील आणि पॅनल डिस्कशन असतील. तर ते सगळे उपक्रम आपण कॉलेजमध्ये प्रत्येक शहरामध्ये स्कूल्समध्ये आपण हे राबवलेले आहेत.
1: अच्छा सर, 300 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. मग कोल्हापूरची भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन या विभागात वृक्ष लागवडीचं नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे?
0: एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20% वनक्षेत्र आहे आणि ते 33% असण्याची आवश्यकता आहे आपल्या नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार. आणि कोल्हापूरमध्ये एकूण भूभागाच्या 22% वनक्षेत्र आहे. तर वृक्ष लागवड हा त्याच्यातला खूप महत्वाचा घटक आहे. आपण यावर्षी 300 कोटी जे धोरण आणलं आहे तर त्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 लक्ष एवढं टार्गेट होतं आणि त्यातून आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मियावाकी प्लांटेशन असतील, रेग्युलर प्लांटेशन असतील, यातनं आपण वृक्ष लागवड केलेली आहे. आणि एक पेड माके नाम हा माननीय पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. तर त्या अंतर्गत आपण वडासारखी जी महत्वाची परिसंस्थेतील झाडं आहेत तर त्यांची पण लागवड करत आहे.
1: अच्छा सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे. मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते?
0: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे. तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80% जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले. तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झालाय तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल, जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. त्यांची आमची कमांड कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे. तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, तर त्याचा फॉलोअप आपण घेत असतो आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय IG साहेब आणि CC कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी टायगर सेलची मीटिंग पार पडते. याच्यामध्ये शिकार, शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील का याविषयी चर्चा, ट्रेनिंग वगैरे होतात.
1: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
0: मॅडम, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही. आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीज मध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बऱ्याचशा लोकांना, जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो त्या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे. आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला. डायरेक्टली आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 1920 आमचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो. आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे. त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत. घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो. तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. यापुढे कधीही वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून

0: झाली तर नागरिक नक्कीच 1926 1926 या क्रमांकावर किंवा या हेल्पलाईनवर नक्कीच संपर्क साधतील.
1: येस मॅडम.
0: श्रोते हो, वनसंपदेचं संरक्षण, वृक्ष लागवड, वन्यजीवांचं संवर्धन आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती आपण कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेतली. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे या संवादातून स्पष्ट झालं. सर, आपण अतिशय महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु वनसंवर्धनाचा हा विषय अत्यंत व्यापक आहे त्यामुळं हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असंच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.
1: नमस्कार.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरचं हे प्रसारण एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर. सकाळचे 7:36 झाली आहेत. श्रोते हो शांता शेळके यांची रचना ऐकूया, आशा भोसले यांच्या आवाजात आणि श्रीधर फडके यांच्या संगीतामध्ये.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:42 झालेली आहेत. भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

श्रोते हो, शांता शेळके यांची रचना आपण ऐकली. देवदत्त सांबळे यांचं संगीत होतं आणि आवाज होता जयवंत कुलकर्णी यांचा. जय शारदे वागेश्वरी असं एखादं भक्ती संगीत असू दे, ऋतू हिरवा सारखं एखादं गाणं, किंवा ही चाल तुरु तुरु, किंवा खोडी काढाल तर अशी देईन फाईट. शांताबाईंचे शब्द नेहमीच आपले, म्हणूनच चौफेर काव्य लेखनानं रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या काही रचना आता आपण ऐकत आहोत. आणि अशाच काही त्यांच्या रचना आज सकाळी 10:10 मिश्र संगीताच्या कार्यक्रमातही आपण ऐकणार आहोत, कारण आज आहे त्यांचा जन्मदिन. तेव्हा आता पुढे शांताबाईंची ही रचना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतामध्ये, आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

0: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:50 झाली आहेत. आता करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील पूजा नित्यक्रम याविषयी ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती आता आपण ऐकूया ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून.
2: नमस्कार श्रोते हो, आज नवरात्राचा दुसरा दिवस अर्थात द्वितीय. नवरात्राच्या आरतीमध्ये समर्थांनी म्हटल्याप्रमाणे द्वितीयेच्या दिवशी मिळवणी 64 योगिनी अशा प्रकारची रचना आपल्याला या आरतीमध्ये बघायला मिळते. चतुष्षष्ट योगिनी परिवेष्टिता अशा करवीर निवासिनीच्या या मंदिर प्राकारात करवीर निवासिनीची अलंकार पूजा दुपारी साकारली जाते. आजच्या तिथीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई श्री सर्वस्याद्या या रूपामध्ये सजेल. निर्गुण निश्चल निष्कल जेते तू त्रिगुणा, सर्वस्याद्या तुझला म्हणती जनसगुणा, हे करवीर निवासिनीचं आरतीतलं वर्णन. जेव्हा जगामध्ये काहीही नव्हतं त्यावेळेला ते निर्गुण निश्चल परब्रह्म साकार झालं आणि त्या साकार परब्रह्माची पहिली अभिव्यक्ती अर्थातच श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी म्हणजे आई अंबाबाई. आणि यालाच अनुसरून साकारलेली ही जगदंबेची आजची अलंकार पूजा अर्थात श्री सर्वस्याद्या. आजच्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणेच देवीची सकाळी आणि दुपारी षोडशोपचार पूजा होईल, महानैवेद्य होईल आणि संध्याकाळी देवीचा पालखी सोहळा मंदिर प्राकारात रंगेल.

0: करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती आत्ताच आपण ऐकलीत ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आणि श्रोतेहो भावगीतांच्या कार्यक्रमाकडे वळताना आता आशा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांची रचना, श्रीधर फडके यांचं संगीत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: वाडीला आलात तर भेट द्याच गोड गोड फॅशन साठी. सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.

नमस्कार. आजच्या कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईची नंदादेवी रुपात जडावी सालंकृत पूजा बांधण्यात आली. देवी महात्म्यातील मूर्ती रहस्यामध्ये नंदादेवीचं स्वरूप वर्णन केलं आहे. नंदादेवी ही सोन्याप्रमाणे कांती असलेली सुवर्णमय वस्त्र आणि आभूषण परिधान करून सुवर्ण कमलासनात विराजमान आहे. चतुर्भुज असून तिच्या चार हातात कमळ, अंकुश, पाश आणि शंख आहेत. नंदजा, कमला, इंदिरा, श्री आणि लक्ष्मी अशीही या नंदादेवीची नावं आहेत. नंदादेवी रूपाची स्तुती, पूजन आणि ध्यान केल्यानं तिन्ही लोक वश होतात अशी आख्यायिका आहे. काल सकाळी 8:30 परंपरेनुसार जाधव घराण्याकडून तोफेची सलामी देण्यात आली आणि त्यानंतर अंबाबाईच्या गाभाऱ्यात विधिवत घटस्थापना झाली.

0: श्रोते हो कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, राज्यातील 3.5 शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या दक्षिण काशी स्थानातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी रविवारी 1.5 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची नोंद झाली. पहाटे 5 वाजल्यापासून सुरू झालेला गर्दीचा हा ओघ रात्री 11 वाजेपर्यंत कायम होता. रविवारपासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला. 10 दिवस कोल्हापूरवासियांना विविध उपक्रमांची मेजवानी आहे. या नवरात्र महोत्सवात जिल्हा प्रशासनातर्फे 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूरवासियांसाठी विविध उपक्रम तसंच सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होणार आहेत. याअंतर्गत आज जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये पारंपरिक वेशभूषा हा उपक्रम घेण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी पालक शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी खास महिलांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे.
1: श्रोते हो, आज सकाळी 10:30 वाजता माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि News on AIR ऍप वर.
0: श्रोते हो, उदग अंबे उदय अंबाबाईच्या नावानं चांग भलं अशा जयघोषात फुलांच्या वर्षावात आदिशक्ती आदिमाया करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी रात्री पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. घटस्थापनेनिमित्त सोन्याची पालखी कलशाच्या आकारात फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आली होती. गरुड मंडपातल्या सदरेवरून अंबाबाईची उत्सव मूर्ती विराजमान झालेली पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडताच अंबेच्या गजरात अवघा मंदिर परिसर दुमदुमून गेला. मानाच्या भाविणींनी गीतगायन सादर केलं. पालखी पूजनानंतर पारंपरिक लवाजम्यासह पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी सोहळ्यानंतर अंबाबाई गरुड मंडपातील सदरेवर विसाव्यासाठी विराजमान झाली.

0: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत, मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा। दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत। यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624। फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624।
0: आकाशवाणी एफ एम सेवेचं हे कोल्हापूर केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 8:30 वाजतायत, ठीक 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकूया गीतबहार, 11 वाजता गात रहे मेरा दिल, 10:30 माझे जीवन गाणे, 10 वाजता स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम, 10:10 मिश्र संगीत, ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. आता सविस्तर बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल चेन्नई इथं जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात बोलत होते. सध्याचं युग युवा पिढीचं आहे असं म्हणत या पिढीच्या नवनवीन कल्पना आणि मेहनत भारताचं आणि जगाचंही भविष्य घडवतील असं मोदी म्हणाले. शिक्षण घेण्याबरोबरच ते व्यवहारात उपयोगातही आणलं पाहिजे असं सांगून त्यांनी युवा पिढीला मोठी स्वप्न पाहण्याचं, वेगळा विचार करण्याचं आणि निर्भयपणे काम करण्याचं आवाहन केलं. आधुनिक नवोन्मेषाला आपल्या सांस्कृतिक वारसाची जोड देऊन युवा पिढी प्रगतीशील स्वावलंबी राष्ट्र घडवू शकते असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तमिळनाडूमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदर, पेट्रोल तसंच वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथं झालेल्या या कार्यक्रमाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल तसंच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका आणि वाहतूक नियमांचं पालन करत लोकांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत. दिल्लीतल्या तात्पुरत्या वाहतूक अडथळ्यांचा आढावा घेण्याची सूचना करून मेट्रो सेवा, इंटरनेट सेवाही सुरळीत सुरू राहील याची दक्षता घ्यावी असे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले सीजेपी नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना काल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर एक वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल या आंदोलकांची भेट घेतली. एमपीएससी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल तसंच या समितीमध्ये एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश केला जाईल अशी माहिती भोसले यांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर काल दुसऱ्यांदा हल्ला झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती सौदीच्या लष्करी प्रवक्त्यानं दिली आहे. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी कक्षात एक प्रोजेक्टाईल धडकल्यामुळे तिथं आग लागली. परवा शनिवारी

याच विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि 308 जण जखमी झाले होते. येमेनच्या हुथी बंडखोरांनी हे हल्ले केल्याचं मान्य केलं असून सौदी अरेबियातील विमानतळांचा वापर करू नये असा इशारा विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना दिला आहे. अनेक नेत्यांनी तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दरम्यान या हल्ल्यांमध्ये एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रियादमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. रियादमधल्या हल्ल्यानंतर तिथला भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून जखमी भारतीयांची विचारपूस करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन सहमत झाले असून युद्धविराम तत्काळ प्रभावानं लागू झाला आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याबाबत अधिक तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही. सर्वांसाठी एक चांगली बातमी म्हणून या घोषणेचं युक्रेन स्वागत करतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियानं जर युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवले तर युक्रेन रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यास तयार आहे असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. रशियानं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेपाळमधल्या बुधी गंडकी नदीला काल पहाटे अचानक आलेल्या पुरामुळे गोरखा जिल्ह्यात अनेक घरं आणि पूल वाहून गेले असून काही जलविद्युत प्रकल्पांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 82 जणांना बचाव पथकांनी वाचवलं आहे तर 5 जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. गोरखा जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर तयार झालेला तात्पुरता बांध फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असल्याची शक्यता आहे असं आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्रानं म्हटलं आहे. दरम्यान मानसलूक गिर्यारोहण मार्गाकडे जाणारे अनेक पर्यटक या पुरामुळे अडकून पडले आहेत. पूर्व आफ्रिकेतील जिबुती किनारपट्टीजवळ 305 स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक नौका उलटल्यानं 15 मुलांसह एकंदर 139 लोकांचा मृत्यू झाला आहे असं आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं म्हटलं आहे. मागच्या आठवड्यात 8 तारखेला ही घटना घडली. शोध आणि बचाव कार्य सुरू असून 84 लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं या संस्थेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या इजिप्तमध्ये कैरो इथं झालेल्या रायफल आणि पिस्तूल विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उदयवीर सिद्धूनं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे आणि सरबजोत सिंग यांच्यासह 24 भारतीय नेमबाज सहभागी झाले आहेत. तुर्की इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खर्ब हिनं महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं. तिनं अंतिम सामन्यात आकर्षी कश्यप हिचा 21-11, 21-14 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अनमोलचं हे तिसरं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या सूरज आणि निकोलस यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा 20 षटकांचा क्रिकेट सामना काल भारतानं 14 धावांनी जिंकला. इंदोर इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 20 षटकात 223 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत 69 धावा केल्या. मात्र निर्धारित 20 षटकात वेस्ट इंडिजचे फलंदाज 209 धावा करू शकले. वेस्ट इंडिजचे 3 फलंदाज बाद करणारा अर्षदीप सिंग सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय.

0: या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाले आहेत. कार्यक्रम ऐकूया. चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: स्वच्छतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जीवनविद्या सांगते की अज्ञानी राहून विज्ञानाकडे जर पाठ कराल, विज्ञानाकडे दुर्लक्ष करून जीवन जगण्याचा प्रयत्न कराल, तर आपण अमेरिकेच्या पुढे तर जाणार नाहीच, पण नायजेरियाच्याही मागे राहू। जीवनविद्या सांगते की अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ आहे, ते सर्व समस्यांचं, सर्व प्रॉब्लेम्सचं, सर्व कटकटींचं मूळ आहे। जोपर्यंत हे अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही। स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे लोकमान्य टिळकांनी कोर्टाला ठणकावून सांगितलं। वास्तविक स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे, तसं सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे प्रत्येकानं समजलं पाहिजे। जीवनविद्या सांगते सुख हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे, पण असं असून सुद्धा आपल्याकडे पारतंत्र्य आहे म्हणजे दुःख आहे। सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे याचं कुणाला ज्ञान नाही, आणि सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य आत्तापर्यंत कुणी ऐकलं नाही। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे टिळकांचं वाक्य आपण ऐकलंय, पण सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वाक्य जीवनविद्येनं प्रथम सांगितलं। सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मला मिळालाच पाहिजे, तो का मिळत नाही? तुम्ही का हा प्रश्न विचारायला शिकलात तर तुम्ही ज्ञानी व्हाल। आपल्याकडे बरेच लोक असे आहेत की त्यांना कुणी काही जरी सांगितलं तरी ते आपल्या माना डोलवतात। नंदीबैल बघा, त्याला घेऊन येणाऱ्या माणसानं त्याला काही जरी सांगितलं तरी तो मान डोलावतो। तसं तुम्ही करू नका, कुणी काही जरी सांगितलं तरी मान डोलवायची नाही।

तुम्ही नेहमी का हा प्रश्न विचारा, आणि का हा प्रश्न जर तुम्ही विचारलात तर तुम्ही जागे व्हाल. विज्ञानाचा हा सिद्धांत आहे की जिथं परिणाम आहे तिथं कारण हे असतंच. आणि म्हणून सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं असून सुद्धा ते मला का मिळत नाही, तर त्याला कारण हे असलंच पाहिजे. हे कारण शोधण्याचा प्रयत्न करणं यालाच डायग्नॉसिस असं म्हणतात. रोगाचं निदान म्हणजे रोगाचं डायग्नॉसिस का करतात? कारण रोगाचं निदान जर बरोबर झालं तरच त्या रोगावर योग्य ते उपचार आपल्याला करता येतात. सांगायचा मुद्दा, सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तरी ते आपल्याला का मिळत नाही? आपल्यावर दुःख का आक्रमण करतं? आणि सुख हवं म्हटलं तरी ते का मिळत नाही? जीवनविद्या सांगते अज्ञान हे त्याचं कारण होय. म्हणून इग्नरन्स इज द रूट कॉज ऑफ ऑल इव्हिल्स अँड नॉलेज इज द रूट कॉज ऑफ ऑल ब्लिस असं म्हटलेलं आहे. आपण प्रत्येकानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती ही की आपले प्रश्न सोडवण्याचं सामर्थ्य आपल्यातच आहे, आणि आपल्याला ते भगवद्गीतेनं सुद्धा 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. ते मात्र आपण विसरतो आणि काय करतो, तर बुवा बाबा भगत जे काही आपल्याला सांगतात ते करतो. सुख मिळवण्यासाठी उपासतापास करतो, तीर्थयात्रेला जातो, कर्ज काढून हा 4 धाम करतो, खिशात नाही दाम आणि हा 4 धाम करतो. हे कसं होतं? आग लागली आहे सोमेश्वराला आणि बंब चाललेत रामेश्वराला, हे असं होतं. आपल्या दुःखाचं मूळ कुठे आहे हेच ठाऊक नाही आणि आपण इकडे तिकडे धावतो. संत आपल्याला काय सांगतात त्याकडे आपलं लक्ष नाही. त्यांनी आपल्याला ओरडून सांगितलं, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसिवाया. हे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात सांगितलेलं आहे. ते म्हणतात, ईश्वराला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर पहिला तू निवांत हो. तुकाराम महाराजही तेच सांगतात. ते सांगतात, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखा अंत नाही पार, येऊनी अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया, रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी, मंत्र हा उच्चारी सर्व काळ. ते किती सुंदर सांगतात पहा. ते सांगतात, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, मग सुख किती? तर सुख अपार आहे, त्या सुखाला पार नाही. म्हणून प्रथम तू निवांत हो. पण आम्ही काय करतो? आपण इकडे तिकडे धावपळ करतो. ते सांगतात की ही जी तुझी धावपळ आहे ही धावपळ तू प्रथम बंद कर. मी काय सांगतो ते लक्षात घ्या. पैसा मिळवण्यासाठी जी आपण धावपळ करतो ती वेगळी, आणि सुख मिळवण्यासाठी आपण जी धावपळ करतो ती धावपळ वेगळी. वास्तविक सुख मिळवण्यासाठी आपल्याला धावपळ करण्याची गरज नाही, पण पैसा मिळवण्यासाठी धावपळ कष्ट हे करावेच लागतात. पैसा हा प्रमाणात मिळवला पाहिजे आणि तो मिळवलाच पाहिजे. त्यासाठी कष्ट केले पाहिजेत आणि त्यासाठी धावपळही केली पाहिजे. नाहीतर असेल माझा हरी तो देईल खाटल्यावरी असं जर म्हणाल तर काही खरं नाही. नियम हा आहे की पैसा मिळवण्यासाठी कष्टाची गरज आहे आणि पैसा मिळवण्यासाठी धावपळही केली पाहिजे, पण सुख मिळवण्यासाठी धावपळ करण्याची मात्र गरज नाही. आपल्या राष्ट्रातील बहुतांशी लोक इतके भोळसट आहेत की त्यांना कुणीही फसवतो. त्यांना फसवणारे जे असतात त्यांचा बिनभांडवली धंदा असतो. काही जण काय करतात, झाडाखाली बसतात, डोळे मिटतात, बोलत नाहीत, कारण बोलले तर पितळ उघडं पडेल म्हणून बोलत नाहीत. आजूबाजूला कुणी नाही हे बघून डोळे उघडतात.

0: जवळपास आलं की डोळे पुन्हा मिटतात. हळूहळू यांच्या भोवती लोक जमा होतात. लोक बघतात, म्हणतात, हे कोण? मग ते त्यांच्या जवळ येतात, म्हणतात, हा कोणीतरी अवलिया प्रगट झाला. मग लोकच त्यांना उठवतात, म्हणतात, पॉवरफुल बाबा, त्यानं नुसता हात जरी वर केला तरी त्यानं तुमचं कल्याण होतं, त्यानं दगड मारला तरी तुमचं भलं होतं, शिव्या दिल्या तरी तुमच्यासाठी त्या ओव्या समजाव्यात, डोक्यावर हात ठेवला की तुमचे आजार बरे होतात म्हणे. हे लोक तुम्हाला काय वाटेल ते सांगतात. हा तथाकथित अवलिया दगड मारतो, शिव्या देतो, पण बोलत नाही. याच्याकडे मग त्याला जे पाहिजे ते मिळेल. फळं येतील, लोक पैसे टाकतील, ओवाळतील, तो मेल्यानंतर समाधीही बांधतील. मी हे का सांगतो आहे की आपल्या लोकांना कुणी काही जरी सांगितलं तरी त्यांना ते पटतं. जीवनविद्या सांगते, तुम्ही ज्ञानी झालात, हुशार झालात आणि तुम्ही बुद्धिवान झालात तरच तुमचा या जगात निभाव लागेल, हे तुम्ही नेहमी ध्यानात ठेवायला हवं. संत काय सांगतात या त्यांच्या सांगण्याकडे आपण ध्यान दिलं पाहिजे. ते सांगतात की सुख मिळवण्यासाठी आपण काहीच करायचं नसतं, सुख मिळवण्यासाठी निवांत होण्याची गरज आहे, सुख मिळवण्यासाठी चित्त शुद्ध करण्याची गरज आहे. वास्तविक जे सोपं आहे तेच आपल्याला संत करायला सांगतात. ते सांगतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लागती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. ओम शांती शांती शांती.
1: आत्ताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हाच चिंतामणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो ठीक 9 वाजता गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आणि आता वैशाली सामंत यांच्या आवाजात विनय राजवाडे यांची रचना, श्याम तारे यांचं संगीत.

0: आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर या आमच्या ऍपवर. श्रोतहो, सकाळचे ठीक 9 वाजलेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या गीतबहार या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कारवा चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात. आवाज आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा. रचना मजरूह सुलतानपुरी यांची. संगीत आहे आर डी बर्मन यांचं.

0: श्रोतहो किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये रवींद्र जैन यांची गीत आणि संगीत रचना आपण ऐकली. चित्रपट होता फकीरा. गीतबहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आज सकाळी 10 वाजता स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:10 ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम. 10:30 माझे जीवन गाणे. 11 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं सदाबहार आणि विविधांगी प्रसारण. सकाळचे 9:13 आणि 25 सेकंद झाली आहेत या गीतबहार कार्यक्रमात. आता आया सावन झूमके या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

0: मनात आनंदाची रुंजी घालणारी,
1: गतकाळाची स्मृती जपणारी,
0: तुमच्यासाठी तुमच्या घरी
1: रोज भेटणारी आकाशवाणी
0: FM बँड 102.7 MHz
1: आणि न्यूज ऑन AIR ॲप वर.

0: श्रोतेहो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
2: गीतबहार या कार्यक्रमात आता शेवटी पडोसन या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा आवाज, राजेंद्र कृष्ण यांची रचना, RD बर्मन यांचं संगीत.

श्रोता पडोसन या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गीतबहार या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे ठीक 9:30 वाजलेत. आता NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: FM 106.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 10:02 झाली आहेत. श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम स्नेहांकित. श्रोत्याहो नमस्कार. आजच्या स्नेहांकितमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीचं हे पत्र आहे दि हिमेन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघाचं आणि मित्रपरिवाराचं बस्तवाढ होऊन आलेलं. पत्र प्रेषक आहेत विजय कुमार स्वामी, सौ महादेवीताई, प्रीती, श्रुती, स्नेहा, मियारा, शिवप्रसाद जंगम, वीरभद्र संगम, अभिलाष जंगम आणि सर्व जंगम परिवार. मित्रपरिवार आहे बाजीराव वाघमारे केरूर, गजबत्तर कुरुंदवाड, सलीम नायकवडे भैरेवाडीचे श्रोते. त्यांनी असं म्हटलंय, आकाशवाणीवरून प्रसारित झालेला किसानवाणी या कार्यक्रमात रेशीम बाल कीटक संगोपन याविषयी, रेशीम उत्पादन आणि त्याच्या मार्केटिंग आणि त्याची देखभाल याविषयीची जी माहिती प्रसारित झाली ती आम्हाला खूप आवडली. रेशीम व्यवसाय कसा फायदेशीर आहे याविषयी विशालसिंग राजपूत यांची ही मुलाखत आम्हाला खूपच आवडली. यातून अनेक माहिती आम्हाला मिळाली. त्याचबरोबर गुरुवारी पुणे केंद्रावरून प्रसारित झालेला कामगार सभा हा कार्यक्रम सुद्धा आवडल्याचं त्यांनी कळवलंय. वर्षा सुपे यांची, प्राची परांजपे यांनी घेतलेली ही मुलाखत खूपच मार्गदर्शनपर होती असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय. कामगार विमा योजना या महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील कामगारांसाठी विमा योजना आणि सेवा दवाखान्यामार्फत सर्व शस्त्रक्रिया, मेंदू, किडनी, डायलिसिस, कॅन्सर, पक्षाघात आणि अन्य दुर्मिळ आजारांवर सुद्धा सेवा उपलब्ध होते हे आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून कळलं. या प्रसारणाबद्दल धन्यवाद असं त्यांनी आपल्याला कळवलंय. आपल्या या सविस्तर पत्राबद्दल आपलेही मनपूर्वक धन्यवाद. या पुढचं पत्र माझ्या हातात आहे रंगरंगोली रसिक रेडिओ श्रोता संघाचं. SS शिरोळकर परिवार, सुधीर सरोजनी, श्रीकांत शिरोळकर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरचे आपले नियमित श्रोते. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जगामध्ये घडणाऱ्या घटना, प्रसंग, बातम्या जाणून घेणं कोणालाही आवश्यक वाटतं. त्यामुळं आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या मराठी, हिंदी, इंग्रजी बातम्यांना आम्ही नेहमीच ऐकत असतो. आकाशवाणीवर असणाऱ्या विश्वासामुळं सादर होणाऱ्या बातम्या आम्ही लक्षपूर्वक ऐकतो. या प्रसारणाबद्दल आकाशवाणीचे धन्यवाद. आपलेही या पत्राबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: वाडीला आला तर भेट द्याच. गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.
0: रंगरंगली रसिक रेडिओ श्रोता संघ, सुधीर सरोजनी, श्रीकांत शिरोळकर, शोभा, पुष्पा, सुवर्णा, सन्मती, SS शिरोळकर परिवार, रांगोळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर यांचा अजून एक अभिप्राय आपल्यापर्यंत पोहोच झालाय. त्यांनी म्हटलंय की या ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमात शकुंतला कुंभार लिखित स्वाभिमान हा ललितबंध आम्हा रसिकांच्या अंतर्मनात सुद्धा

स्वाभिमानाची तेजस्वी ज्योत प्रज्वलित करून गेला. प्रवीण चिपळूणकर यांच्या कल्पक सादरीकरणातून साकारणारा साहित्यविषयक कार्यक्रम उच्च विचारांचा सकारात्मक कार्यक्रम जीवन मार्गदर्शक ठरतो याविषयी आणि या प्रसारणाबद्दल आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे मनपूर्वक आभार. आपल्यालाही या छानशा अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, द हिमॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघाचं आणखी एक पत्र आपल्यापर्यंत आलंय. हे पत्र त्यांनी पाठवलंय बस्तवाड तालुका शिरोळहून आलेलं. प्रेषक आहेत विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, अभिलाष जंगम, सोहम, प्रीती, श्रुती, मियाश, स्नेहा, सौमहादेवीताई, अनिकेत जंगम आणि सर्व जंगम परिवार, बाजीराव वाघमारे केरूरचे श्रोते, गजबर अत्तार, फरीद मणेर, मनोज रानडे, वैभव जाधव कुरुंदवाडचे श्रोते, सलीम नायकवडे, सूरज कोळेकर, नाना बाबर भैरेवाडीचे श्रोते, सचिन राजमाने तेरवाडचे श्रोते, भोला जाधव, सुरेश मडिवाळ, गुलफाम, सचिन पाटील, अनिकेत कमते, बाळूपर पवार भैरेवाडीचे श्रोते आणि नुरसिंहवाडीचे सर्व श्रोते. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्नेहांकित या विभागातून आमच्या पत्रांना मिळणारी पोच आम्हाला नेहमी आवडते आणि असेच वेगवेगळे श्रोत्यांचे पत्रांची पोच ऐकताना वेळ छान निघून जातो. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलंय की आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम आम्ही अगदी 5:53 पासून ऐकत असतो. या कार्यक्रमातून मिळणारी माहिती आणि ज्ञान फारच उत्तम असं असतं. नवनवीन कार्यक्रमांमधून आम्हाला मिळणारी माहिती आमची ऊर्जा आणि उत्साह वाढत असतो. त्याचबरोबर संपूर्ण दिवस कामामध्ये जात असताना सोबत असणाऱ्या आकाशवाणीमुळे कामाचा थकवा निघून जातो. माहितीबरोबर वाजत असणारी गाणी सुद्धा मनाला आनंद देतात आणि शिणवटा दूर होतो. या आकाशवाणीच्या प्रसारणाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपल्यालाही या छानशा अभिप्रायाबद्दल मनपूर्वक धन्यवाद.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाऊनलोड करा.
1: स्नेहांकित श्रोत्यांच्या पत्रोत्तरांचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये आपल्या अभिप्रायांच्या आणि पत्रांच्या आम्ही नेहमीच प्रतीक्षित असतो. आम्ही सादर करत असलेले कार्यक्रम, आमच्या कार्यक्रम केंद्रावरून वाजणारी गाणी तुम्हाला कशी वाटतात याबद्दल आम्हाला नक्की कळवा. आम्ही आपल्या पत्रांच्या प्रतीक्षेत आहोत. त्यासाठी आमचा पत्ता स्नेहांकित सहाय्यक केंद्र निदेशक आकाशवाणी कोल्हापूर केंद्र सरदार कॉलनी ताराबाई पार्क कोल्हापूर 3416003. आणि श्रोते हो आता लोभ या विनंतीसह मी अमृतादैनी आजच्या स्नेहांकित मध्ये आपला निरोप घेते. नमस्कार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो 10:30 आपण माझे जीवन गाणे हा कार्यक्रम ऐकणार आहोत. 11 ऐकणार आहोत गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो आज चौफेर काव्य लेखन करणाऱ्या रसिकांच्या अत्यंत लाडक्या अशा ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा जन्मदिन. तेव्हा आता आपण मिश्र संगीताच्या कार्यक्रमात त्यांच्या रचना ऐकणार आहोत. सुरुवात आशा भोसले यांच्या आवाजातल्या त्यांच्या रचनेनं. संगीतकार आहेत हेमंत भोसले.

मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:14 झाले. श्रोते हो, आता हे बंध रेशमाचे या नाटकासाठी शांता शेळके यांची पदरचना, वसंतराव देशपांडे यांचा आवाज, संगीत आहे जितेंद्र अभिषेकी यांचं.

मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, या कार्यक्रमात आज आपण शांता शेळके यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या काही रचना ऐकत आहोत. तर या कार्यक्रमात आता शेवटी मराठा तितुका मिळवावा या चित्रपटासाठी आशा भोसले यांचा आवाज आणि आनंद घन यांची संगीत रचना.

श्रोते हो, याबरोबरच आता मराठी मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजलेत. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत माझे जीवन गाणे.

0: श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये मागच्या आठवड्यात आपण डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेत आहोत. तर आता या गप्पा आपण अशाच पुढे सुरू करायच्या आहेत. तर पुन्हा एकदा डॉक्टर चंद्रहास कापडी, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एकंदरीत किती वर्ष तुमची ही सर्व्हिस झाली?
1: मी शासनामध्ये 35 वर्ष सर्व्हिस केली.
0: बर.
1: 1962 ते 1997 पर्यंत.
0: बर.
1: त्यानंतर मी निवृत्त झाल्यानंतर कोल्हापुरात स्थायिक झालो.
0: बर.
1: पण आल्यानंतर पुन्हा माझ्या मनात असं आलं, तोही मला सांगायला अभिमान वाटेल, की माझा एक मित्र, आम्ही शाळकरी होतो, अमृत नागेशकर हा माझा शाळकरी मित्र.
0: बर.
1: आणि हा योगायोगाने काय योगायोगाने एकमेकाला आम्हाला माहिती नाही की आम्ही पशुवैद्यकीय कॉलेजला ऍडमिशन घेणार आहोत.
0: बर.
1: त्यांनी पुण्यातून घेतली, मी कोल्हापुरातून घेतली. आणि आम्ही कॉलेजमध्ये एकत्र आलो. 4 वर्ष आम्ही एकत्र एकाच खोलीत राहिलो. आणि दोघं डॉक्टर झाल्यानंतर मी माझ्या सरकारी नोकरीत आलो, तो सरकारी नोकरीत गेला आणि त्यानंतर तो मिलिटरीत गेला.
0: बर.
1: मी पण मिलिटरीत प्रवेश केला होता तेव्हा मी सिलेक्ट झालो होतो. पण मेडिकली मी अनफिट झाल्यामुळे मी मिलिटरी सेवेत रुजू होऊ शकलो नाही.
0: बरोबर.
1: पण त्याचा अनुभव की ज्या इंटरव्ह्यूला मी गेलो होतो बेंगलोरला, त्याच्या आधारे मी माझ्या मित्राला, तू जेव्हा इंटरव्ह्यूला जाशील तेव्हा अशा अशा गोष्टी आहेत, आणि ते मार्गदर्शन केलं, तो सिलेक्ट झाला आणि तो कॅप्टन झाला, नंतर कर्नल झाला. आणि तो जेव्हा रिटायर झाला आणि तो ज्यावेळेला मुंबईला SPCA म्हणून जे हॉस्पिटल आहे आमच्या बेटरनरी कॉलेजला जॉईन झाला, तिथला MD झाला. योगायोगाने मी त्यावेळेला जॉईंट डायरेक्टर म्हणून मुंबईतच होतो. माझं हेडक्वार्टर सुद्धा परळलाच होतं, त्याचा दवाखाना आणि हॉस्पिटल सुद्धा परळ होतं. मी त्यावेळेला रिटायरमेंटला आलेलो होतो. तू रिटायरमेंट नंतर काय करणार, माझ्या पुढे काहीच नव्हतं.
0: बर.
1: तर त्यांनी मला प्रेरणा दिली, मी आता रिटायर झालोय पण मी अजूनही प्राण्यांची सेवा करतोय, तू सुद्धा असंच काहीतरी कर, तू अशी संस्था स्थापन कर आणि असंच प्राण्यांची तू सेवा करू शकशील. आणि त्याची प्रेरणा घेऊन मी 2000 साली कोल्हापूरला सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन SAP ही संस्था स्थापन केली.
0: बर.
1: पाळीव प्राण्यांचा दवाखानाही चालू केला. 2000 सालापासून 26 सालापर्यंत मी त्या संस्थेचा संस्थापक आहे आणि आता मी त्या संस्थेचा चेअरमन पण आहे आणि डॉक्टर पण आहे. मी अद्यापही अजूनही काम करतो.
0: बरोबर.
1: आणि त्यामुळे मला अजूनही लोकांशी संपर्क आहे, प्राणीप्रेमींशी माझा संपर्क आहे, मला प्राण्यांची सेवा करायला मिळते आणि मी त्यामध्ये फार धन्यता मानतो.
0: खरंय. म्हणजे अजूनही तुमचं काम सुरू आहे.
1: हा
0: हा. काही अनुभव आलेत काय तुम्ही ह्या संस्थेबद्दल सांगाल?
1: हो, आता हे प्राणी प्रेमांसाठी केलेली, लोकांना पण त्याचा फायदा मिळावा.
0: बर.
1: म्हणून अर्थात आम्हाला जागा जी मिळाली ती सुद्धा माझ्या मेवणीने मोफत दिली होती.
0: बर.
1: म्हणजे विसखांडेकरांची ती सर्वात थोरली मुलगी.
0: बर.
1: तर तिथे मी आम्ही हा पेट्स क्लिनिक म्हणून दवाखाना काढला, पाळीव प्राण्यांचा दवाखाना. तिथे जागा अपुरी असल्यामुळे मोठ्या जनावरांना आम्हाला तिथं औषध पाणी करता आलं नाही.
0: बर.
1: आम्ही आता लहान प्राण्यांसाठी लहान औषध पाणी करतो. औषध पाणी देण्याचं कार्य हा पहिल्यांदाच महाराष्ट्रात नसेल कदाचित, पण कोल्हापुरात त्यावेळेला पहिलाच दवाखाना होता आणि तो आमचा सक्सेसफुल झाला. त्यावेळेला खूप आम्हाला लोकांचं चांगलं सहकार्य मिळालं आणि ते आमचं बघून मग आता खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर यांनी जवळजवळ कोल्हापुरात आता 5-6 लोकांनी खासगी दवाखाने टाकलेले आहेत. आणि नुसतं आम्ही दवाखाना चालवत नाही.
0: बर.
1: आम्ही ह्या संस्थेमार्फत लोकांच्या मध्ये एक प्राण्यांविषयी अवेअरनेस निर्माण व्हावा, त्याला अॅनिमल वेलफेअर म्हणतात.
0: बर.
1: प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, काय घ्यावी, या संबंधी लोकांना जागरूकता करावी म्हणून ट्रेनिंग प्रोग्राम पण घेतले आणि ते ट्रेनिंग प्रोग्रामही फार आमचे यशस्वी झाले. त्यानंतर आम्ही भटक्या कुत्र्यांची संख्या कोल्हापुरात खूप वाढते.
0: बरोबर.
1: म्हणून आम्ही आमच्या संस्थेमार्फतच दरवर्षी आम्ही मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण शस्त्रक्रिया आमच्या संस्थेमार्फत मोफत करतो.
0: बर.
1: आणि हे बघून हळूहळू कोल्हापूर महानगरपालिकेने सुद्धा हा कार्यक्रम आता घ्यायचं ठरवलेला आहे आणि महानगरपालिकेला सुद्धा आमच्या

0: संस्थेमार्फत आम्ही मदत करतो आणि नुसतं निर्विजीकरण करत नाही तर अँटी रेबीज प्रतिबंधक लसीकरण सुद्धा आम्ही आमच्या संस्थेमार्फत महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये करतो. हे आमच्या संस्थेमार्फत अत्यंत स्तुत्य कार्यक्रम कायम चालू असतो. त्याचप्रमाणे जे प्राणीप्रेमी आहेत भटक्या कुत्र्यांना किंवा मांजरांना सांभाळलेलं असतं त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही आमच्या दवाखान्यात मोफत किंवा कमी दराने औषधोपचाराची सोय करून दिलेली
1: आहे. वि स खांडेकर तुमचे सासरे, त्यांचे काही आठवणी असतील तर सांगा.
0: जरूर, खूपच म्हणजे योगायोगाने मी मग असे म्हटलं ते आमच्या शेजारी होते सातव्या गल्ली राजारामपुरी. म्हणजे बालपणी असताना सुद्धा त्यांच्याकडे जात असे तेव्हा त्यांचा एक वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव असा होता की त्यांच्याकडे भेटायला येणाऱ्या व्यक्तींना त्यांच्याशी ते इतके सुसंवाद साधायचे. त्यांचा हळूहळू जेव्हा संवाद त्या व्यक्तींबरोबर निर्माण होत असे तेव्हा त्यांचा आवाज अगदी टिपेला जायचा.
1: बर,
0: मोठ्या आवाजात ते बोलायचे तेव्हा आम्हाला वाटायचे, आम्ही त्यांना भाऊ म्हणत असे तर भाऊ रागवलीच की काय कोणावर म्हणून म्हणून जाऊन खिडकीतनं मी वाकून बघत असे तर भाऊ रागवत नसत तर त्या व्यक्तीबरोबर त्यांचा संवाद चालू असायचा. पण हा तेवढ्या पुरतच असायचं. घरात भाऊंचा अजिबात शब्द ऐकू मोठा कधीच आलेला नाही.
1: बर,
0: मुलांच्या वरती कधी ओरडलेले नाहीत पण पत्नींनी त्यांच्या केलेली आहे. माझ्या पत्नीने त्याच्या आईचा खूप मार खाल्लेला आहे हे बघितलेलं म्हणजे आणि त्यांची माझ्या दृष्टीने ते त्यावेळेला प्रसिद्ध लेखक होते पण असं कधी न भासवता एक पिता म्हणून मला असे व्यवस्थित बोलले आणि एक माझ्याशी संवाद व्यवस्थित साधला त्यामुळे मी धाडसाने सांगू शकलो की मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे, मी प्रेम करतोय आणि मी ते शेवटपर्यंत निभावेन. त्यानंतर ज्या ज्या वेळेला आम्हाला काही अडचण आली त्या त्या वेळेला भाऊंनी आम्हाला खूप चांगला सल्ला दिलेला आहे. माझ्या मुलांना सुद्धा त्यांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. त्यातली एक आठवण मला अजूनही आठवते. मी त्यावेळेला वाईला होतो. माझा मुलगा अतुल कापडी हा हुशार होता, त्याच्याच बरोबर एक दुसरा मुलगा होता.
1: बर,
0: तो हुशार होता.
1: बर,
0: आणि ह्या दोघांच्यात इतकी चढावड असायची, कधी अतुल पहिला तर कधी विकास पहिला. आणि असंच कुठल्या तरी एका वर्षी चौथीच असेल किंवा तिसरीच असेल अतुलचा नंबर गेला.
1: बर,
0: आणि तो फार नाराज झाला होता. तेव्हा भाऊसाहेब खांडेकरांनी पत्र पाठवलेलं मला आठवत आहे की तू नाराज होऊ नकोस, अरे एक ते पाच नंबरची जी विद्यार्थी असतात त्यांचं बुद्ध्यांक म्हणजे हल्लीचं
1: आयक्यू
0: आयक्यू हा सारखाच असतो, त्यात कमी जास्त काही नसतं. काही वेळेला तुम्ही लिहिण्यात परीक्षा देण्यात त्याच्यात थोडस फार कमी जास्त होतो त्यामुळे तो नंबर खालीवर होतो. तुझा हुशारपणा तू दाखवलेला आहे तेव्हा नाराज होऊ नकोस, तसाच अभ्यास कर आणि आपली प्रगती तू कायम ठेव. त्या दृष्टीने अतुल कायम राहिला मला सांगावं असं वाटतं. अतुल दहावीला इस्लामपूर हायस्कूल मध्ये पहिला आला होता.
1: वा, तुमच्या आता विषय निघालाच आहे तर कुटुंबाबद्दल सांगा.
0: हा, माझी पत्नी ही वि स खांडेकरांची तीन नंबरची मुलगी.
1: बरोबर,
0: मी सांगितलं लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलो
1: हो,
0: त्यामुळेच स्वाभाविकपणे प्रेम निर्माण झालं, आम्ही लग्न केलं.
1: बर,
0: पण वैशिष्ट्यपूर्ण असं जिला अत्यंत वाचनाची आवड होती तर आम्ही कुठेही रिमोट ह्याच्यात असलो तरी ती पुस्तकं खरेदी करायची. तिचं एक स्वतःच असं वाचनालय तिने निर्माण केलं होतं.
1: साहजिकच
0: आहे. आणि दुसरं गोष्ट ती अत्यंत शिस्तप्रिय होती.
1: बर,
0: हा शिस्तीचा गुण तिच्या आईकडनं आला होता.
1: बर,
0: आई भयंकर शिस्तीची होती. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ते नंदादीप म्हणून आमच्या सातव्या गल्लीच्या बंगल्यात राहत होते.
1: बरोबर,
0: त्या बंगल्याला काहीतरी 10-12 खोल्या होत्या. तर त्यावेळेच्या त्या 10-12 खोल्या रोजच्या रोज खिडक्या वगैरे साफ करणं ह्या मुलींकडनं त्या करून घेत असत.
1: बर,
0: मग तो गुण माझ्या पत्नीत आपोआप आला, माझ्या मुलीत पण आलेला आहे. तर त्यासाठी मला फार त्रास झाला. तर मी तसा वाढलेलो नव्हतो, मी गबाळा होतो. पण मग तिने मला शिस्तवणी ते मला आवडायला लागलं.

0: आणि तिचं मन कधी मी दुखवलं नाही. मी पुष्कळ तिच्या मनाप्रमाणेच तिचं हे केलं आणि नुसतीच ती शिस्तीचही नव्हती, ती अत्यंत सुग्रण होतीच. व्हेज नॉनव्हेज दोन्ही चांगलं जेवण करायचे आणि एक मॅनेजमेंट ज्याला म्हणतो संसार, अगदी म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल माझा पगार 120 रुपये होता 1962 साली.
1: बरोबर.
0: तर एवढ्या पगारात सुद्धा ती नियोजनपूर्वक आम्हाला व्यवस्थित होती. आमच्या नातेवाईकांना खूप कुतूहल होतं की नवऱ्याला व्यवस्थित सांभाळती का, ही जेवण व्यवस्थित नॉनव्हेज करून घालेल का, म्हणून त्यामुळे सगळे माझ्याकडे येऊन जायचे रत्न सरोड्या सरोड्यासारख्या ठिकाणी की जिथं लाईट नाही गॅस नाही, त्यामुळे आम्ही अक्षरशः स्टोव्हवर आणि शेगडीवर जेवण करत असे. एवढंही असून सुद्धा तिने या मला साथ दिली आणि सर्व माझ्या नातेवाईकांची सुद्धा देखभाल व्यवस्थित केली. तिथे माझी आत्या त्यावेळेला शिकायला होती, आत्याला सुद्धा अगदी व्यवस्थित सांभाळलं आणि मी नसेल इतकं माझ्या नातेवाईकांचं तिने एक संबंध ठेवले. आणि आणखी एक वैशिष्ट्य तिच्यात होतं, तिची स्मरणशक्ती अत्यंत चांगली होती. मी तर तिला आता तुम्ही सगळं कॅल्क्युलेटर म्हणता आणि संगणक म्हणता, मी तिला त्याच वेळेला म्हणून युअर कॉम्प्युटर हा शब्द त्यावेळेला माहिती नव्हता, त्यावेळेला कॅल्क्युलेटर म्हणून मी तिला चिडवत. त्यामुळे कुठलीही गोष्ट काटेकोरपणे करण्याची सवय होती. आणखी त्याचा फायदा संसारामध्ये त्यांनी शेवटपर्यंत ठेवला आणि मला खूप चांगली साथ दिली. अगदी ती 2019 साली जाईपर्यंत आम्हाला दोनच मुलं आहेत. एक मोठा मुलगा जो अतुल आहे तो सुद्धा वैद्यकीय, पण तो आयुर्वेद डॉक्टर झाला आणि आज तो केवळ आयुर्वेद डॉक्टर म्हणून तो राहिला नाही, तो त्यांनी MBA शिक्षण घेतलं, तो PhD झाला. एका MBA कॉलेजला तो प्राध्यापक म्हणून इतकी वर्ष काम करत होता. ते राष्ट्रीय आयुर्वेद संस्था आहे, आज त्या संस्थेचा तो उपाध्यक्ष म्हणून काम करतो. त्याच्या देखरेखीखाली 4-5 संस्था आता तो सांभाळतोय आणि आता तो कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून जरी निवृत्त झाला असला तरी त्या कॉलेजचा सुद्धा कारभार अप्रत्यक्षरित्या उपाध्यक्ष म्हणून तो बघतोच आहे. अजूनही तो आयुर्वेद प्रॅक्टिस करतो. त्याची एक मुलगी लग्न होऊन गेलेली आहे.
1: अरे वा.
0: हा, तिला ती चांगल्या स्थळी मुंबईत आहे. हा, आणि माझी जी मुलगी आहे ती पुण्याला आता स्थायिक आहे. मुंबईला तिचं ऑफिस आहे तिच्या नवऱ्याचं. त्यांचा बिझनेस आहे म्हणजे ते प्लॅनेटोरियम बनवतात. आणि आता भारतामध्ये जवळजवळ त्याचे 15-20 प्लॅनेटोरियमची संच हे उभे राहिलेले आहेत. त्या प्लॅनेटोरियमसाठी लागणारा जो अॅनिमेशन शो असतो, साऊंड शो असतो किंवा व्हॉइस शो असतो आणि रिगार्डिंग स्पेस तारांगणासाठी जे लागणारे जेवढे प्रकार असतात त्याचे शोज बनवण्याचं काम तिने आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे. ती सुद्धा MBA झालेली, नाटकाची तिला आवड होती. कॉलेजमध्ये असताना खूप तिने नाटकं वगैरे केली. तिला एक मुलगी आहे, ती डिझायनर म्हणून काम फार, ती आता पदवीधर झालेली आहे.
1: सगळेजण आपापल्या क्षेत्रात सेटल आहेत.
0: आणि मला माझ्या मुलाला दोनच मुलं आहेत आणि दुसरा तिचा त्याचा मुलगा जो आहे तो कॉम्प्युटर साऊंड इंजिनिअरिंग झालेला आहे.
1: वा छान.
0: असं दोन सगळ्या सुस्थिती
1: स्थितीत आहे. तुम्हाला छंद आवडीनिवडी काय होते?
0: मला महत्वाचा छंद म्हणजे पूर्वी सिनेमा बघण्याचा होता.
1: हो, तुम्ही.
0: अजूनही मी सिनेमा बघतो, TV बघतो आणि वाचनाचा पण आहे. मी रोज पेपरच चुकवत नाहीच. आणि आता जी माझ्या पत्नीने जी लायब्ररी तयार केली आहे ती हळूहळू एक एक मी माझ्या सवडीने पुस्तकं वाचतो. आणि मला माझी एक बहीण आहे तिला पण वाचनाची आवड आहे, ती गोव्याला असते. तर तिला मी पुस्तकं दिवाळीला भाऊबीज म्हणून भेट देतो.
1: छान.
0: मी जी पुस्तकं वाचलेली असतील किंवा त्यांचं परीक्षण बघितलेली असतील आणि मला जी आवडलेली असतील ती मी तिला पुस्तकं भेट म्हणून देतो. मी तिच्याकडनं यादी घेतो, माझ्याच आवडीने नको, तू आवडलेली पुस्तकं सांग ती मी तुला भेट देईन. आणि दर भाऊबीजेला सणासुदीला मी दुसरं काही तिला भेट देत नाही, पुस्तकं फक्त भेट देतो.
1: किती छान.
0: वाचाल तर वाचाल.
1: खरंय. आता सध्या डॉक्टर

0: तुमचं कसं रुटीन सुरू आहे?
1: मी सकाळी 7 पावणे 7 पर्यंत उठतो आणि 8 मी फिरायला जातो शिवाजी युनिव्हर्सिटीला.
0: बर,
1: मी आता 87 वर्षाचा असल्यामुळं
0: बरोबर
1: माझ्या बरोबर कोणतरी बरोबर फिरावं असं राहावं सोबती म्हणून पडला ठेचकाळला. आणि आता मी ड्रायव्हिंग स्वतः करत नाही, मी गाडीवर ड्रायव्हरही ठेवलेला आहे, तर तो मला गाडी तून शिवाजी युनिव्हर्सिटी नेतो. तिथूनही माझ्या बरोबर तो पुन्हा मी 4 किलोमीटर ते 5 किलोमीटरचा राऊंड मारतो आणि त्याच्याबरोबर परत 9:30 परत येतो. त्यानंतर मी मग घरात थोडासा प्राणायाम करतो की माझ्या शरीराला आवश्यक आहे त्या गोष्टी मी करतो, कारण मला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, मला टेन्स टाकलेले आहे, पण अजूनही कधी अधेमध्ये मला चक्कर आल्यासारखं होतं.
0: खरंय,
1: तरी मी माझ्या पायावर उभा आहे आणि मी फिरतोय.
0: चांगली गोष्ट.
1: आणि मी माझ्या अजूनही व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करतो.
0: तुम्ही जे मगाशी संस्था सांगितली ती,
1: हो त्या संस्थेत मी अजूनही काम करतो. आम्ही नुकतीच 25 वर्षही सेलिब्रेट केले.
0: पशुवैद्यकीय क्षेत्रातला तुमचा अनुभव खूप गाढा आहे, कारण खूप वर्षांपासून आणि खूप पूर्वीपासून तुम्ही या क्षेत्रात काम करतात. सध्याच्या पिढीचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, किंवा आहे का सध्याची पिढी याकडे वळतीये का?
1: फार चांगला प्रश्न विचारला. का सांगतो तुम्हाला, यातली सर्वात महत्वाची बाब आहे म्हणजे आमच्या वेळेला कॉलेजमध्ये एकही मुलगी नव्हती आणि आज आमच्या कॉलेजमध्ये मुलींची संख्या जास्त आहे आणि मुलांची कमी आहे असं मला ऐकवत आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे, माझ्याकडे जे सल्ला विचारला जातो कुठला कोर्स घेऊ काय, जर तुला मेडिकलला कोर्स घ्यायचा असेल तर तुझी आर्थिक ताकद किती आहे,
0: हा
1: पहिला प्रश्न मी विचारतो. तुम्हाला अगदी मेरिटनी जरी ऍडमिशन मिळत असेल
0: बरोबर,
1: तरी आज खर्चिक आहे
0: अगदी.
1: आणि काय झाले, आता पुन्हा मेडिकल नुसतं एमबीबीएस होऊन बाहेर पडल्यावर त्यांना एस्टॅब्लिश होता येत नाही, त्यांना पुन्हा स्पेशलायझेशन करावं लागतं. मग वैयक्तिक दृष्ट्या ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी बघतो, मग त्यातल्या त्यात मी हा पशुवैद्यकीय कोर्स का सांगतो की इथं अजूनही ऍडमिशनला पैसे द्यावे लागत नाही, कारण बरीचशी कॉलेजेस ही मेरिटवरती कॉलेज शासकीय दृष्ट्यात होतात. आता प्रायव्हेट कॉलेजेसना सुद्धा परवानगी मिळायला लागली.
0: बर,
1: ह्याचा अर्थ असाच आहे की ह्या पशुवैद्यकीय क्षेत्राला व्यवसायाला पब्लिकमध्ये एक व्यवसाय म्हणून स्थान मिळायला लागलेलं आहे. जास्तीत जास्त कमी वेळात तुम्ही अर्थार्जन करू शकता.
0: खरं,
1: 4 वर्ष तुम्हाला 12वी नंतर आहे, 1 वर्ष पुन्हा एंट्रन्शिप आहे, म्हणजे 5 वर्षात तुम्ही पदवीधर होता. मग त्यानंतर आता तिथे सुद्धा आमच्याकडे सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशन प्रत्येक विषयात मिळू शकतं,
0: म्हणजे वेटनरीमध्ये.
1: वेटनरीमध्ये प्रत्येक विषयामध्ये, मग तो कोंबडी पाळचा व्यवसाय करणारा चांगला तज्ज्ञ होऊ शकेल, आहार तज्ज्ञ होऊ शकेल, बॅक्टेरियोलॉजी तज्ज्ञ होऊ शकेल, फिजिओनंतर होईल तर मेडिसिनमध्ये होऊ शकेल, सर्जरीमध्ये होऊ शकतो, गायनिकॉलॉजीमध्ये.
0: सगळ्या पुन्हा शाखा आहेत,
1: ह्या सगळ्या शाखामध्ये म्हणजे पदव्युत्तर शिक्षण चांगलं मिळतं आणि शासनाने त्यांच्यासाठी आणखी एक चांगली सोय केलेली आहे. हे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आता डायरेक्ट क्लास 1 ऑफिसर म्हणून आता शासनामध्ये त्यांना नोकरीची संधी आहे.
0: बरोबर,
1: मग एवढ्या चांगल्या संधी दुसऱ्या कुठल्याही व्यवसायात आता तरी मला दिसत नाही.
0: आणि आपण असं म्हणूया की ज्यांना खरंच प्राण्यांविषयी प्रेम आहे ही तरुण पिढी सुद्धा या क्षेत्राकडे वळू शकते, आणि माझ्या अंदाजानं ही गरज आहे जास्त अजूनही.
1: तुम्हाला मी सांगतो, याचं एकच उदाहरण देतो. माझा एक मित्र आहे जो बायोकेमिस्ट्री झाला आणि त्याने हॉटेल बिझनेस सुरू केला. त्याला 2 मुलं होतं, चांगली शिकली. त्याची जी मुलगी आहे इथे इंडियात असणारी, ती मुलगी व्हेटरनरी कॉलेजला मी जाणार म्हणून 12वी नंतर हट्ट धरून व्हेटरनरी कॉलेजला गेली.
0: बर,
1: आणि तिला चांगल्या कॉलेजमध्ये इथे उदगीरला कॉलेज आहे, तर तिने उदगीरला 4 वर्ष कम्प्लीट कोर्स केला आणि आज ती पदवीधर झाल्यानंतर आज युके मध्ये अॅनिमल सायकोलॉजी ह्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायला गेलेली आहे.
0: वा,
1: म्हणजे ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला क्षेत्र इतकं व्हास्ट आहे, तुमची आवड आणि निवड ही जर तुमच्या समाधानासारखी जर लाभली

0: तर तुम्ही ह्यात व्यवस्थितरित्या सुखरूपपणे जगू शकाल.
1: खरंय, संधी भरपूर आहेत उपलब्ध. तुम्हाला जर आवड असेल तरुण पिढीला तर नक्की या क्षेत्राकडे गेलं तर एक वेगळं काहीतरी केल्याचं सुद्धा समाधान त्यांना मिळेल. तर एकंदरीत तुमचा सगळा जीवन प्रवास आपण आतापर्यंतच उलगडलेला आहे डॉक्टर. आयुष्याच्या या टप्प्यावर मागं वळून बघताना कसं वाटतं?
0: मी अत्यंत सुखात समाधानी आहे. माझ्या नशिबाने या वयात सुद्धा आता मी ऐकतो की तुमचं एकटेपणावर राहणं म्हणजे तुमचं जीवन लवकर संपवणं.
1: बरोबर.
0: तर माझ्या सुदैवाने पूर्वीपासून मला अत्यंत भरपूर मित्र आहेत.
1: वा.
0: आम्ही आमचे सगळे बालमित्र सुद्धा आम्ही रिटायर झाल्यावर खूप वर्ष हे होत होतो. आता आम्ही दोघंच शिल्लक राहिलो. आम्ही 18 जण होतो. तर त्यानंतर सुद्धा माझ्या व्यवसायातले जे काही माझे ताखाली काम करणारे होते ते पण आता मित्र म्हणून माझ्या बरोबर काम करतात म्हणजे वागतात. काही माझ्या बरोबर दवाखान्यात सुद्धा जॉईन झालेत. माझ्याबरोबर शंभराव पाटील म्हणून आता काम करतात. ते माझ्या अंडर काम केलेला येतो. पण मी आता कोण साहेब नाहीये त्यांचा.
1: बरोबर.
0: मी एक व्यावसायिक रिटायर हे आहे आणि मला लोक संपर्क आणि सोशल लाईफ हे अत्यंत आवडतं. तेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो. मी कोल्हापुरात आल्यापासून मी व्हेटरनरी क्लब पेन्शनरचा होता पूर्वी तो कंटिन्यूच राहावा म्हणून प्रयत्न केले आणि आज आमची संख्या जवळजवळ 20 ते 25 आम्ही पहिल्या बुधवारी महिन्याच्या किंवा त्याच्या पुढच्या बुधवारी सगळे एकत्र येतो. निवृत्त पशुधारक पदवीधर निर्णय क्षेत्रातील असेल, सरकारी असेल, खासगी असेल, कुठल्या कंपनीत नाही, पण ज्यांना आमच्या या क्लबमध्ये येण्याची एकत्र आम्ही चर्चा कुठल्याही तांत्रिक चर्चा करत नाही.
1: बर.
0: सगळेजण म्हणतात आम्ही आयुष्यभर तांत्रिक चर्चा केली आता आम्हाला ती नको. इतर कुठल्याही विषयावर आम्ही मोकळेपणाने बोलतो आणि आमचा 1 तास 2 तास अत्यंत आनंदाने आणि सुखासमाने जातात आणि त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो.
1: म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणूयात की एक समाधानी आयुष्य तुम्ही आता जगत आहात.
0: जरूर.
1: तुमच्या आवडीच्या क्षेत्रातही काम तुमचं सुरू आहे.
0: जरूर.
1: नक्कीच.
0: माझी मिसेस 2019 साली झाल्यापासून मी एकटा आहे.
1: बर.
0: कारण माझा मुलगा अतुल मी सांगितलं की तो पुणे कोल्हापूर करतो. पण आम्ही त्याचं लग्न झाल्यापासून आम्ही दोघं निवृत्त झाल्यानंतर एक निर्णय घेतला की त्यांच्या संसारात लोडबोड करायची नाही आणि आम्ही स्वतंत्र राहिलो दोघंही फ्लॅट घेऊन आणि त्यांनाही स्वतंत्र आम्ही घर मिळवून दिलं आणि मी आता एकटा राहतो. एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही राहतो. त्याचा फ्लॅट खाली आहे, रो हाऊस आहे. मी एका फ्लॅटमध्ये आम्ही दोघं राहत होतो. आताच ही गेलेली आहे. पण मला एकटेपणा जाणवत नाही. त्याला कारण एकच आहे, मी माझ्या व्यवसायाशी अजूनही संलग्न राहिलेलो आहे, बांधील राहिलेलो आहे.
1: खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. कार्यक्रमाच्या या टप्प्यावर तुमचं एखादं आवडीचं गाणं सांगा ना, आपण श्रोत्यांना ऐकूयात.
0: अभिनय जाओ छोड कर.
1: वा.
2: अभी न जाओ छोड़ कर.

0: तर डॉक्टर चंद्रहास कापडी, आपण आज इथे आलात आणि तुमचा हा अनुभवाचा जीवन प्रवास असं आपण म्हणूयात आमच्या समोर उलगडलात, खूप सारं मार्गदर्शन या निमित्तानं मिळालं. तर याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीनं आणि माझे जीवनगाणी या कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार मानते. नमस्कार,
1: धन्यवाद.
0: या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

माझे जीवन गाणे हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे ठीक 11 वाजलेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोत्यांनो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अंजाम चित्रपटातल्या गीतानं कार्यक्रमाची सुरुवात. आवाज आहे अभिजित यांचा, रचना समीर यांची, संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

श्रोते हो खामोशी या चित्रपटासाठी कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांचा आवाज आपण ऐकलात. रचना होती मजरूह सुलतानपुरी यांची, संगीत जतीन ललित यांचं. गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:12 झाली आहेत. या कार्यक्रमात आता अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, जतीन ललित यांचं संगीत. चित्रपट जब प्यार किसी से होता है

श्रोत्या जोश या चित्रपटासाठी उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांचा आवाज, समीर यांची रचना, अनु मलिक यांचं संगीत.

सकाळचे 11:34 झाले आहेत. या कार्यक्रमामध्ये आता झूठ बोले कौवा काटे या चित्रपटासाठी उदित नारायण यांचा आवाज, आनंद बक्षी यांची रचना, आनंद मिलिंद यांचं संगीत.

बस इतना सा खाव है या चित्रपटासाठी अलका याज्ञिक आणि शान यांचा युगुल स्वर आपण ऐकलात. संगीत होतं आदेश श्रीवास्तव यांचं आणि रचना होती गोल्डी बहल आणि श्याम राज यांची. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून गात रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 11:47 झाली आहेत. श्रोते हो, या कार्यक्रमात आता अलका याज्ञिक, कुमार सानू आणि उदित नारायण यांचा आवाज, समीर यांची रचना, नदीम श्रवण यांचं संगीत, चित्रपट दिल है तुम्हारा.

गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता शेवटी शंकर महादेवन यांच्या आवाजात जावेद अख्तर यांची रचना चित्रपट दिल चाहता है।

श्रोते हो दिल चाहत आहे या चित्रपटातल्या या गीताबरोबरच आजच्या गाता रहे मेरा दिल या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपला निरोप घेतोय. नमस्कार.

हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, एक वाजल्यापासून विविध भारतीचं प्रसारण आणि आता दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ सख्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. दरम्यान आकाशवाणी कोल्हापूरच्या आजच्या प्रसारणासाठी मी अमृता दैनी तुमचा निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांझे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्व आहे. प्रत्येक सणामागे श्रद्धा, परंपरा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश दडलेला असतो. असाच एक मंगलमय, पवित्र आणि चैतन्यमयी उत्सव म्हणजे नवरात्र. नऊ रात्री आणि दहा दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा सोहळा. अज्ञानावर ज्ञानाचा, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा आणि अधर्मावर धर्माचा विजय साजरा करणारा हा उत्सव

आपल्या मनात नवचैतन्य निर्माण करत असतो. घटस्थापनेनं सुरू होणारा हा उत्सव मनामनात भक्तीचा दीप प्रज्वलित करतो. मंदिरांमध्ये घुमणारा घंटानाद, देवीच्या आरतीचे सूर, रंगीबेरंगी साड्यांमध्ये सजलेल्या महिला, गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी पावलं, सगळीकडे चैतन्याचं, आनंदाचं आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण होतं. चला तर मग आपणही 9 दिवसाच्या या नवरंगात सामील होऊया.

0: श्रोते हो, देवीच्या नऊ रूपातून आपण शक्ती, ध्येय, करुणा आणि आत्मविश्वासाची प्रेरणा घेतो, पण या गुणांचं खरं दर्शन घडतं ते आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जाताना, संघर्षाला घाबरून न जाता त्यातून शिकत आणि स्वतःची नवी ओळख घडवत पुढे जाण्याचा प्रवास म्हणजेच सक्षमीकरण। तर आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने ऐकूया संघर्ष ते सक्षमीकरण, ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत।
1: आपल्या आयुष्यातला तारुण्याचा टप्पा हा ऊर्जेने उत्साहाने भरलेला असतो। या काळामध्ये घेतलेला एखादा निर्णय हा आयुष्याला एक मोठं वळण देणारा ठरू शकतो। हा निर्णय कधी आपल्या करिअरच्या बाबतीत असू शकतो किंवा कधी आपलं वैयक्तिक आयुष्य घडवण्यासाठी सुद्धा असू शकतो। आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय शेवटपर्यंत निभावणं ही सुद्धा स्वतःची जबाबदारी मानून अनेक मंडळी पुढे कार्य करत राहतात आणि आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहताना दिसतात। आज आपण आमंत्रित केलंय ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांना। नमस्कार।
2: नमस्कार।
1: बी ए एल एल बी आणि डिप्लोमा इन सायबर लॉ हे त्यांचं शिक्षण आहे। 2011 पासून त्या वकिली व्यवसायात आहेत आणि मुख्यतः कोर्टामध्ये फौजदारी खटले त्या चालवतात। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे इथे त्या पॅनलवरती विधिज्ञ म्हणून कार्यरत आहेत। अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत। महिलांचे प्रश्न, लहान मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कार्यरत आहेत। सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या आज डोंबिवलीमध्ये सुपरिचित असं हे व्यक्तिमत्व आहे। तृप्तीताई, तुम्ही वकिलीकडे जे वळलात ते वयाच्या 40 नंतर मला वाटतं ना?
2: वयाच्या 45 वय झाल्यानंतर जे माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण होतं, म्हणजे लग्नाच्या पूर्वी फर्स्ट इयर एल एल बी झालं होतं, सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं होतं आणि नंतर माझं लव्ह मॅरेज झाल्यामुळे ते थोडस मागे राहिलं, करता आलं नाही तेव्हा पूर्ण, पण लग्नानंतर मग मात्र ते मी पूर्ण केले। एक जवळजवळ 18 गॅप नंतर मी पूर्ण केलं, कारण की मुलगा होता लहान, तो 12 झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं की आता चला एक महत्वाचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे, तर आता आपला विचार करूया आणि मग शिक्षणाला सुरुवात केली।
1: वयाच्या 25 वर्षी तुमचं लग्न झालं।
2: बरोबर।
1: आणि ते सुद्धा तुमचं, तुम्ही माहेरच्या गुजराती आहात।
2: बरोबर।
1: आणि पुढे मराठी घरामध्ये आलात, तर हा मला वाटतं पहिला संघर्षाचा टप्पा होता का आयुष्यातला?
2: हो, अगदी खूप म्हणजे संघर्षमय ती गोष्ट झाली आमच्यासाठी, कारण की मी गुजराती, म्हणजे आम्ही वैष्णव फॅमिली आणि त्यांचं आगरी, म्हणजे महाराष्ट्रीयन आगरी कोळी जे असतात तर आगरी समाजात हे आहे, त्याच्यामुळे सगळ्या संस्कृतीमधला खूप मोठा फरक आहे। आणि जेव्हा घरात हे सांगितलं त्यानंतर घरामध्ये नॅचरली विरोध झाला खूप, हेच सगळं कम्पॅरिझन सुरू झाल्या की संस्कृती अशी, त्यांची आपली वेगळी, खाणं पिणं वेगळं, राहणीमान आपलं खूप वेगळं आहे। पण थोडस पटवण्याचा प्रयत्न केला घरच्यांना की जरी, आणि शिक्षणाचा पण म्हणजे डिफरन्स खूप होता। आमच्या घरामध्ये सगळे हायली एज्युकेटेड होते, माझे वडील स्वतः हेड ऑफ द डिपार्टमेंट होते पॉलिटिकल सायन्सचे, आणि बहीण एम ए बी एड, भाऊ सी एचं इंटर्न्स वगैरे करत होता।

0: छोटी बहीण सुद्धा आता वकील आहे आणि मी पण वकिलीचं शिक्षण घेत होती, त्याच्यामुळे सगळ्यांचा विरोध होता.
1: पण तुमच्या मिस्टरांचं शिक्षण,
0: त्यांचं 10वीच आहे शिक्षण, परंतु ते जे काही शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे ते घोलवड जवळच्या बोर्डी इथे हॉस्टेलमध्ये राहून शिकलेले आहेत. तर तिथलं जे हॉस्टेल्स होते तर तिथलं शिक्षण आणि वागणूक इतकी म्हणजे वेगळी होती की हा जेव्हा मला भेटला प्रथम संतोष तेव्हा असं आगरी आहे याची जाणीव फारशी झाली नाही. मी तसं ओळखलं होतं की आगरी आहे, परंतु त्याच्या बोलण्यामध्ये किंवा त्याच्या वागण्यामध्ये असं आगरी पण खूप कमी होतं. म्हणजे अग्रेसिव्ह आगरी जे आहे तशा पद्धतीचा होता तो, पण ते सारखं सारखं तसं छोट्या छोट्या गोष्टीत अग्रेसिव्ह नसायचा. तर तो त्याचा स्वभाव आवडला.
1: तुम्हाला कुठे भेटले, कसं काय ठरलं?
0: माझं जे माहेरचं घर होतं तिथून स्टेशनकडे जाण्याचा जो रस्ता होता तिथे त्यांचं आणि त्यांच्या मित्राचं पार्टनरशिपमध्ये एक इस्टेट एजन्सी होती आणि तेव्हा डोंबिवली नवीन डेव्हलप होत होतं राजाजी रोडला. तर तिथे नवीन नवीन बिल्डिंग्स ज्या होत होत्या तिथे लोकांना जागा ब्लॉक्स किंवा पूर्वी असे इस्टेट एजंट मार्फत असे दाखवायचे असायचे. तर हा असा दाखवण्यासाठी आमच्या दारावरून बरेच वेळा जायचा तेव्हा त्यांनी मला पाहिलं होतं. आणि इस्टेट एजन्सीमध्ये जे त्यांचे पार्टनर होते ते पण आमच्या ओळखीचेच होते, कारण ते आमच्याकडे आम्ही लहान असल्यापासून दूध द्यायला यायचे आमच्याकडे, त्याच्यामुळे ते परिचयाचे होते आणि त्यांनीच माझी सगळी माहिती त्यांना माझ्या यजमानांना दिलेली होती, त्याच्यामुळे माझ्याबद्दलची सगळी माहिती होतीच. आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे जे पूर्वी असं मैत्री करायच्या उद्देशाने ओळख वाढवायला यायचं तसा प्रकार न करता त्यांनी मला 1987 मध्ये सरळ लग्नाचीच मागणी घातली.
1: अच्छा, बर.
0: आणि तेव्हा मी म्हणजे ग्रॅज्युएशन करून पहिल्या वर्ष पास केलेलं होतं लॉचं आणि सेकंड इयर जस्ट सुरू झालेलं होतं.
1: पण म्हणजे हे तरुण वयातलं फक्त आकर्षण म्हणायचं की कसं?
0: तसं बघायला गेलं तर मी जेव्हा म्हणजे कॉलेज लाईफ करत असताना अनेक मैत्रिणींचे किंवा कॉलेजमध्ये असतानाच असे अफेअर्स किंवा त्यानंतर लवकर लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणींचे आयुष्य बघितले तर तेव्हा एक जाणवलं की घाईघाईमध्ये निर्णय घेऊन ज्यांनी लग्न केलेत ते नंतर पस्तावलेत बरेच लोक. तर असं आपल्या बाबतीत घडू नये म्हणून मी फार विचारपूर्वक त्याला सुरुवातीला होकार दिला नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं की आपण वेगवेगळ्या जातीचे लोक आहोत तर आमच्या घरातून परवानगी मुळीच मिळणार नाही, त्याच्यामुळे लग्नाचा विचार मी करू शकत नाही आणि माझं शिक्षण अर्धवट आहे, मला शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्याच्यामुळे मी त्याला सुरुवातीला नकारच दिला होता, पण तरी त्यांनी म्हणजे चिकाटी सोडली नाही की नाही तुझा होकार येईपर्यंत मी वाट पाहणार आणि जर सारखा काही ना काही चांगलं पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याचं एक वाक्य मला अजूनही आठवतं, त्यांनी तेव्हा बोललं होतं आणि तो मला विचार करायला लावणारा होतं की हाताची पाची बोटं सारखी नसतात, तशी सगळ्या समाजातली माणसं एकसारखी नसतात, त्याच्यामुळे असं काही होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. त्यानंतर थोडासा मी एक पॉझिटिव्ह त्याच्याबद्दल विचार करत गेली.
1: प्रत्येक समाजामध्ये बरी वाईट माणसं असतात,
0: हे
1: त्यांनी वेगवेगळे असतात,
0: हे त्यांनी पटवून दिलं आणि ते मलाही पटलं की हे खरं आहे की सगळ्या समाजात म्हणजे दोन बायका करणं किंवा इतर संबंध असणे विवाह बाह्य हे प्रकार आपण अनेक वेळा बघितलेले आहेत की ते फक्त एका समाजापुरते मर्यादित नाही. तर ही विचारसरणी त्यांनी माझी बदलण्यात खूप मोठा वाटा आहे त्याचा, त्या वाक्याचा. आणि त्यानंतर मी विचार करायला
1: खात्री दिली की हो मी मात्र तुझ्या बरोबरच राहीन,
0: हो असं काही होणार नाही आपल्यामध्ये असं त्यांनी तेव्हा अगदी खात्री दिली होती. आणि तरी पण म्हणजे अशा आपण अशा यांना भूलथापांना मी म्हटलं पटकन काही बळी पडले नाही आणि मी त्यानंतर ठरवलं की ठीक आहे, म्हटलं थोडासा मी आता पॉझिटिव्हली विचार करते आहे तर मला आधी तुझ्या घरी ने तुझ्या घरच्यांना तू सांगितलंयस का हे सगळं विचारलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हो माझ्या घरी मी सांगितलं आहे. आणि थोडा विरोध तिथेही सुरू झाला होता हळूहळू, कारण की तिकडे जास्त शिकलेले कोणी नव्हते आणि 87-88 काळ म्हणजे 87-88 काळामध्ये आगरी समाजामध्ये महिला एवढ्या कोणी शिकलेल्या नव्हत्या आणि हे थोडीशी डोंबिवलीच्याच लगत ही गावं आहेत तिथे राहत होता, कारण तिथे अजून डेव्हलपमेंट नव्हतं, म्हणजे कच्चे रस्ते होते. मला सुद्धा फार काळ गेला हे सगळं ऍडजस्ट होण्यासाठी. अगदी कच्चे रस्ते, मातीचे रस्ते, संध्याकाळी 6 नंतर कुठलीही महिला बाहेर पडत नव्हती, म्हणजे गाव सोडून बाहेर जाणं अगदी घरचे लोक कोणी असले तरच, त्यावेळेस व्हीकल्स नसायचे आपले, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेत महिलांचं तर फिरणं बंदच होतं आणि कच्चे रस्ते पावसामध्ये फार त्रास व्हायचा की चिखल व्हायचा संपूर्ण.
1: किती सालची गोष्ट
0: ही? 88-89 या दरम्यानची गोष्ट आहे की ग्रामपंचायत होते आमचे आणि कॉर्पोरेशन मधून बाहेर निघून म्हणजे न कॉर्पोरेशन नाही ग्रामपंचायत अशा अवस्थेत ती गावं होती.
1: बरं, तुमच्या सासरी तुम्हाला कशा प्रकारचं वातावरण मिळालं?
0: म्हणजे सासरी सुरुवातीला म्हणजे जसं वी कॅन अंडरस्टँड की हा विरोध होता त्यांचाही, थोडस जाऊबाईंना असं वाटलं की ती शिकलेली आहे तर ती बाहेर नोकरी करायला जाईल आणि मला घरातली कामं

0: सगळी करावी लागेल. तर या सगळ्या त्यांच्या ज्या काही म्हणजे मनात शंका होत्या त्या सगळ्या मी खोडून काढल्या सुरुवातीला, की मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे काम करायला शिकली. म्हणजे जे त्यांची शेती होती त्यांनी मला कधी कंपल्शन केलं नाही की शेतात चल, पण मला ते जेवण वगैरे कधी घेऊन जायची, चहा घेऊन शेतावर जायची, तेव्हा मला ते बघून फार इंटरेस्टिंग वाटलं की अरे हे कसे काय चिखलात काम करतात. तर मी तेव्हा स्वतःहून इच्छा दाखवली की मी पण काम करू का. तर तेव्हा सगळे बोलले होते तुला जमणार नाही, पण मी म्हणलं ट्राय करू द्या. आणि मग हळूहळू शेताची कामं शिकली मी करायला, म्हणजे लावणी करणं, कापणी करणं, डोक्यावर म्हणजे मोठे मोठे भारे सुद्धा मी वाहून नेलेले आहेत. म्हणजे भात शेतीच आहे तर त्या भाताचे.
1: पण असं करून सगळ्या घरातल्यांचं मन जिंकता आलं की
0: हो जिंकता आलं. थोडस त्यांच्या जेवणाच्या पद्धती वेगळ्या होत्या. त्याच्या तांदळाच्या भाकरी चुलीवर जेवण बनवणं हे सगळं जमत नव्हतं. मग ती भांडी घासणं जमत नव्हतं. सुरुवातीला थोडस होत होतं की सासू आणि जाऊ ही भांडी अशी कशी घासते. पण अशा वेळेस माझ्या नवऱ्याने माझी खूप बाजू घेतली आणि दॅट वॉज द स्ट्रॉंगेस्ट पिरियड की जेव्हा मी अशा परिस्थितीतून जात होती की मला थोडं संघर्ष करावा लागत होता. आणि नवरा कामावर आल्यानंतर मग सासूबाई तिला दाखवायच्या की हे बघ कसं घासते तुझी बायको भांडी चुलीवरची, काळ तसंच राहायचं. तर माझ्या नवऱ्याने छान उत्तर देत गेला की ठीक आहे, मग ती भांडी माझ्यासाठी ठेवत जा, मी कामावर आल्यावर घासून घेत जाईन, कारण तिला सवय नाही अशा भांडी घासण्याची. ते एक मला खूप मोठा मॉरल सपोर्ट मिळाला. तर तसं थोडासा नवऱ्याचा मॉरल सपोर्ट खूप मिळाला. इव्हन काही कामं जमत नव्हती, कारण आम्ही शहरामध्ये राहिलेलो, ब्लॉक सिस्टम मध्ये राहिलेलो, त्याच्यामुळे काही पद्धती जमत नव्हत्या. पण प्रत्येक वेळेस नवऱ्याने साथ दिली की थोडंफार ऍडजस्ट करत जा, थोडंफार ऍडजस्ट करत जा, असं सतत बोलायचा. आणि त्यांनीही सपोर्ट खूप दिलेला आहे.
1: वर्षभरातच लगेच तुम्ही दोघं आई बाबाही झालात.
0: हो अगदी खरं आहे. लग्नानंतर लगेचच म्हणजे एका महिन्यातच म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे कळालं. आणि तेव्हा मला एवढ्या लवकर मूल नको होतं, पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी समजावून सांगितलं की पहिले अबॉर्ट करू नका, कारण बरेच कॉम्प्लिकेशन्स नंतर होतात, नंतर मुलं होत नाही किंवा अशा शक्यता वाढतात. तर आणि जेव्हा ही बातमी घरी कळली माझ्या माहेरी, कारण मला हे लग्न घर सोडून करावं लागलं होतं. आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आधी ठाण्याला. मी लगेच त्याच्या घरी गेली नव्हती, कोणाला माहित नव्हतं आम्ही रजिस्टर लग्न केलं ते. मी माझ्या घरी, तो त्याच्या घरी. मे 89 मध्ये लग्न केलं रजिस्टर मॅरेज. आणि त्याच्यानंतर माझ्या घरातून माझ्या लग्नाच्या बोलणी सुरू झाल्या. मग त्याच्यानंतर आम्हाला हे स्टेप घ्यावं लागलं की मग आता आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे. पण रजिस्टर मॅरेज केलं हे कळवलं नव्हतं. फक्त ज्या दिवशी घर सोडून गेली त्या दिवशी रजिस्टर मॅरेज केल्याचं सर्टिफिकेटची झेरॉक्स आणि चिठ्ठी वडिलांसाठी लिहून माझ्या मैत्रिणी कर्वे पाठवून दिली होती. आणि मग त्याचं रिटर्न उत्तर माझ्या वडिलांनी दिलं होतं की म्हणजे तुझ्या मनाने तू केलंस आणि मला थोडीशी कल्पना होती की तू असं काहीतरी स्टेप उचलशील, कारण तू आता LLB करत होतीस, थोडं कायद्याचं तुला ज्ञान होतं, त्याच्यामुळे तू रजिस्टर्ड मॅरेज करशील असं मला थोडी शंका होती. पण ते फार लवकर तू केलं असं वडिलांनी चिठ्ठीत लिहिलं होतं की मी काही पोलीस केस करणार नाही, तुम्ही संज्ञान आहात आणि तू खूप विचारांती हा निर्णय घेतला असेल हे मला कल्पना आहे. तर पुढे म्हणजे चांगले सल्ले म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये दिले होते माझ्या वडिलांनी की आता तू त्या घरात आहेस तर आपले संस्कार जपून ठेव. म्हणजे त्यांना माहिती होतं की हे आगरी समाज दारूचं प्रमाण असं, दारू पिणं वगैरे, तर हे सगळ्यामध्ये जर तुझा नवरा पडला तर त्याला सुधारण्याची तुझ्यामध्ये हिंमत असली पाहिजे. हे सगळं खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी की तोही एक मॉरल सपोर्ट. जरी माझं लग्न मनाविरुद्ध त्यांच्या केलं मी, तरी पण हा माझ्या आई वडिलांचा चांगला सल्ला होता माझ्यासाठी.
1: हाही टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये आला की मुलगा झाला, जरा सगळं सुस्थिर होत आहे असं वाटतंय, तेवढ्यात व्यसनाचं प्रमाण सुद्धा वाढलं.
0: हो हो, कारण की काही वर्षांनंतर मिस्टरांची कंपनी बंद झाली आणि कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले पुन्हा नोकरी करण्यासाठी. पण त्या काळात आपल्या फार नोकरीचे एवढे द्वारं खुलली नव्हती. तर त्याच्यानंतर थोडे ते व्यसनाचे आहारी वगैरे गेले. तो पिरियड फार एक कठीण गेला माझ्यासाठी, कारण त्यावेळेस जरी मी शिक्षण घेतलेलं असलं तरी मी कधी घराबाहेर पडली नव्हती.
1: कमावत नव्हतात काही,
0: कमवत नव्हते. आणि जे काही बँक बॅलन्स होतं ते सगळं हळूहळू नील झालं, कर्ज झालं थोडंफार. पण त्या परिस्थितीत एकदा अचानक फार त्यांना म्हणजे मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. बरेच दिवस आयसीयू मध्ये राहिले. त्यावेळेस मला माझी माणसं कोण वगैरे खरी ओळख झाली की सासरच्या माणसांनी पण जरा हातवरती केले. म्हणजे जिथे आर्थिक प्रश्न आला तिथे बरेच जणांनी हातवरती केले, तेव्हा खरी किंमत सगळ्यांची कळली. आणि जरी मी घर सोडून लग्न केलं, माझ्या माहेरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं, तरी माझं माहेर माझ्या पाठीशी ठाम उभं होतं. त्यांनी आर्थिक आणि मानसिक बळ मला खूप दिलं.
1: अच्छा,
0: एक दिवस असा आला होता की मी लिटरली माझे मिस्टर घरी म्हणजे आयसीयू मध्येच होते. डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं 24 तासाची गॅरंटी. आणि

0: सासरची मंडळी पण काही फारशी इंटरेस्टेड दिसली नाही की त्याला अजून काहीतरी ट्रीटमेंट
1: वाचवण्यासाठी.
0: मग मी घरी आली तर मला अगदी असा इतकी रडत होती, एकटीच दरवाजा लावून खूप रडले. आणि त्यावेळेस अगदी मी ओढणी काढली आणि पंख्याला टांगून घ्यायच्या प्रयत्नात होते.
1: अरे बापरे.
0: पण लहान मुलाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता, मुलगा माझा लहान होता त्यावेळेस. आणि त्याच वेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला, लहान बहिणीचा. आणि मग मी उचलू शकत नव्हते कारण की इतकं मला रडू येत होतं की मी बोलू काय. पण मग शेवटी इतकी ते सतत फोन करते आणि त्या काळात साधे फोन होते. मग कसा बसा उचलला आणि मग माझा आवाज ऐकून ती समजली की काहीतरी आहे, परिस्थिती वाईट. मग मी तिला जेव्हा सांगितलं तेव्हा तिने मला खूप मोठा धीर दिला की तू पैशांची अजिबात काळजी करू नको. पण त्यावेळेस मला वाईट यासाठी वाटत, मी त्यासाठी माहेरी कळवलं नव्हतं कारण माझे पप्पा पॅरलाइज्ड होते आणि ही वॉज टोटली बेड रिडन आणि त्यांच्या पेन्शनवर आमचं तिथे घर चालत होतं.
1: म्हणजे वडिलांकडे पण वैद्यकीय अडचण इकडे पण होती तुमच्याकडे.
0: पण अशा परिस्थितीत माझ्या बहिणीने दुसऱ्या दिवशी भावाला पैसे घेऊन पाठवलं, मोठ्या बहिणीला कळवलं, मोठ्या बहिणीचे

0: आणि ही वॉज टोटली बेड रिडन आणि त्यांच्या पेन्शनवर आमचं तिथे घर चालत होतं.
1: म्हणजे वडिलांकडे पण वैद्यकीय अडचण इकडे पण होती तुमच्याकडे.
0: पण अशा परिस्थितीत माझ्या बहिणीने दुसऱ्या दिवशी भावाला पैसे घेऊन पाठवलं. मोठ्या बहिणीला कळवलं, मोठ्या बहिणीचे मिस्टर सुद्धा जशी व्यवस्था होईल तसे पैसे घेऊन ते लगेचच ट्रेननी आले. त्यावेळेस तर एवढे फार वाहनाचं हे नव्हतं, ट्रेनच एक माध्यम होतं. ते आल्यानंतर खूप मोठा दिलासा झाला. आणि जेव्हा हॉस्पिटलला सिटी स्कॅन करणं किंवा वेगवेगळे टेस्ट करणं त्यापुरते सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. कारण मी त्यावेळेस जॉब करत होते पण फक्त 2500 पगार होता मला तेव्हा.
1: अच्छा.
0: त्याच्यात काही होऊ शकत नव्हतं आणि आयसीयूचा रोजचा खर्च होता. पण त्या काळात माझे बरेच असे जे सामाजिक कार्य करणारे हितचिंतक होते त्यांनी येऊन येऊन म्हणजे बघायला यायचे पण त्यांच्या खिशामध्ये पाकिट काढून जेवढे पैसे होते ते देत गेले सगळे. आणि मी ते सगळं लिहून ठेवत होती कारण मला माहिती की आज ज्यांनी मला अशा काळात मदत केलीये त्यांचे उपकार मला विसरून चालणार नाही. तर ते मी लिहून ठेवत होते की पुढे कधी आमची परिस्थिती सुधारली तर सगळ्यांचं मी देणं परत करणार. पण कोणीही घेतले नाही परत आजपर्यंत.
1: पण मग त्याच्यातना तुमच्या यजमानांचा जीव
0: वाचला. म्हणजे मला खूप ठाम विश्वास होता. डॉक्टरांनी मला न बोलवतं डॉक्टरांना असं वाटलं की बायको आहे आणि ते थोडेसे आगरी समाजातल्या बायका कमी शिकलेल्या त्याच्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल पण असाच अंदाज लावला की हिला सांगितलं तर ही तुटून जाईल अगदी म्हणजे शी विल ब्रेकअप. म्हणून त्यांनी माझ्या दीरांना सांगितलं. तर दीरांनी मला न सांगता सगळ्या नातेवाईकांना फोन केले की आता लास्ट स्टेजला आहे वगैरे. तर मला कळत नव्हतं हॉस्पिटलला सगळे येऊन येऊन म्हणजे माझ्या सासूला मिठी मारून रडायला लागले. दीरांना जाऊन भेटून रडत होते.
1: पण हे जे त्यांचं आजारपण आलं होतं ते व्यसनाधीनतेमुळे आलं होतं की कसं होतं?
0: हो त्याच्यामुळेच होतं थोडंसं. त्यांनी ते म्हणजे बंद केलं अचानक ते विड्रॉल सिम्पटम्स जे आपण म्हणतो त्या याच्यातून ते गेले होते आणि त्याच्यामुळे त्यांना ते आयसीयू मध्ये भरती करावं लागलं होतं.
1: त्यातूनही ते बाहेर आले आणि पण मग पुढचं सगळं सुरळीत होतं की कसं झालं मग?
0: हो थोडंसं म्हणजे त्यानंतर जी आमची आर्थिक घडी बिघडलेली होती ती थोडीशी बसायला वेळ गेला. पण त्यानंतर मिस्टरांनाही कळून चुकलं की व्यसनांच्या मागे लागून काही होणार नाही, आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहे. त्याच्यातून धडा शिकले ते आणि मग त्याच्यानंतर आमचं सगळं छान सुरळीत सुरू झालं आणि माझा जो जॉब होता तो कंटिन्यू केला. म्हणजे मला फार तो त्रास होता प्रवासाचा की मला इथे मुंबई सारख्या ठिकाणी फोर्ट सारख्या एरियामध्ये मी जॉब करत होती.
1: अच्छा.
0: आणि तोही अचानक मिळालेला जॉब होता, टेम्पररी होता, 8 दिवसासाठी मला बोलवलं होतं आणि म्हणून मी ऍक्सेप्ट केलं. पण त्या ऑफिसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होत गेली का मग मला तिथे त्यांनी कंटिन्यू करायला सांगितलं.
1: आणि मग पुढे वकिलीकडे कधी वळलात?
0: हे जे प्रवास मी करत होते डोंबिवली ते सीएसटी म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसला येऊन पुढे मग नंतर आमचं ऑफिस नरिमान पॉइंटला शिफ्ट झालं. मग तिथून पुढे परत बसचा प्रवास. तर या प्रवासादरम्यान मी बघत होते की ट्रेनमध्ये असं गप्पा ऐकत बसणं किंवा एकमेकांची तोंड बघत बसणं त्याच्यापेक्षा मी असं विचार केला की का नाही माझं लीगल जे बाकी राहिलेलं आहे तो अभ्यास पूर्ण करावा. तर हळूहळू मी ती पुस्तकं सोबत घेऊन जायला लागली आणि ती वाचायला सुरुवात केली आणि तिथे कुठेतरी कॉन्फिडन्स येत होता मला की आय कॅन डू इट, की मी एक्झाम देऊ शकते. आणि तसं सतत माझ्या मिस्टरांचा प्रयत्न होता. ते मला सारखे सांगायचे की तुझं लॉचं शिक्षण पूर्ण कर पूर्ण कर. पण मुलाचं शिक्षण चालू होतं म्हणून तो एक त्याचा 12वीचा टप्पा गाठल्यानंतर मग मी तो निर्णय घेतला की चला आता करू शकते मी.
1: अच्छा.
0: आणि मग असं मी ठरवलं होतं की सगळे पेपर्स एकदम देऊन मी काही पास होणार नाही कारण की अभ्यासाला वेळच मिळत नव्हता. घरातलं करायचं, ऑफिसचं आमचं एक टायमिंग काही ठरलेलं नसायचं. मग ट्रेनमध्ये जाता येता अभ्यास करायची, बसमध्ये काही 5-10 मिनिटं मिळाली तो एक अभ्यास. म्हणजे फार ते मला उपयोगी ठरलं. ते
1: अतिशय कष्टाने पुढचं. आणि मग वकिली स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली का आधी कुठे उमेदवारी केली?
0: नाही, आधी सुरुवातीला माझ्या वडिलांच्याच मित्रांकडे मी थोडस सुरुवात केली. कारण की लगेच म्हणजे आताच्या काळात जे लॉला ऍडमिशन घेतात तर पहिल्या वर्षात ऍडमिशन घेतल्या घेतल्याच कुठल्या तरी सिनियर वकिलाकडे इंटर्नशिप करा म्हणून सर्टिफिकेट आणायला सांगतात. तसं त्या काळात नव्हतं. त्याच्यामुळे मला म्हणजे स्वतःच्या जिद्दीने सगळं शिकावं लागलं आणि सिनियर होते माझ्या वडिलांचे मित्रच होते तर त्यांच्याकडे मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. म्हणजे अर्ज कसा लिहावा, कोर्टामध्ये कसं आर्ग्युमेंट करावं हे सगळं मी शिकले. इतर वकिलांचं बघून सुद्धा शिकले.
1: एकीकडे आयुष्यामध्ये स्वतःचा संघर्ष करत होतात आणि कोर्टामध्ये सुद्धा वकिली हा पेशा असा आहे की तिथे सुद्धा सातत्याने वादविवाद करणं किंवा आर्ग्युमेंट ज्याला तुम्ही म्हणता ते कोर्टामध्ये करणं वगैरे हे सगळं समांतर चाललेलं होतं की कसं?
0: हो, स्ट्रगल आणि हे समांतर सुरू होतं. म्हणजे जसं जॉब मी सोडला, मला मग सनद घेतली मी कारण की जॉब आणि वकिली दोन्ही एकत्र करता येत नाही. त्याच्यामुळे मी जॉब सोडला. तिथेही थोडेसे माझ्या बॉस

0: चांगल्या होत्या, लेडी बॉस होत्या, त्याही सोडू देत नव्हत्या. पण मी तिथे थोडंसं ऑब्झर्व केलं होतं की आता इथे पुढे आपल्याला काही प्रोग्रेसला चान्स नाही. मी शेवटी म्हणजे ऑफिस असिस्टंट म्हणून लागले होते 2500 पगारावर. जॉब सोडताना मी मॅनेजर होते तिथे त्या कंपनीत आणि 15000 पगार होता त्या काळात. म्हणजे 2009 मी परीक्षा पास झाले, 2010 मी जॉब सोडला आणि 2011 सनद मिळाली मला, अप्लाय केलं मी. त्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली.
1: कुठे? डोंबिवलीमध्ये स्वतः?
0: हा, कल्याण कोर्टात, कारण आम्हाला जवळचं कल्याण कोर्ट होतं. सुरुवातीला हायकोर्टाचा विचार केला होता की आपण मुंबईला, मी नेहमी येत होते आणि हायकोर्टात माझ्या वडिलांसोबत वगैरे काही वेळेला यायची, तर असं हायकोर्टाचं अट्रॅक्शन होतं की आपण हायकोर्टातच प्रॅक्टिस करूया. पण काही माझे हायकोर्टातले मित्र होते तर त्यांनी मला सांगितलं की डायरेक्ट हायकोर्ट हे अपेलट ज्युरिस्डिक्शन आहे, त्याच्यामुळे लोअर कोर्टातून शिका तुम्ही पहिले. आणि ते मला सल्ले पटले
1: त्याप्रमाणे टप्प्याटप्प्या
0: त्याप्रमाणे हो. आणि मग नंतर असं झालं की आपण खालच्याच कोर्टात अडकून राहिलो, हायकोर्टापर्यंत प्रवास करायला वेळ नाही मिळाला. पण हायकोर्टातले जे काही ओळखीचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून मग आपण काही असेल अपीलमध्ये जाण्यासारखे मॅटर्स असेल तर त्यांच्याकडे देते.
1: बरं, पण ह्या वकिली पेशाला सामाजिक कार्याची जोड तुमच्या मिळाली, ती कशी कशी आणि कोणत्या कोणत्या संस्थांशी तुम्ही जोडलेले आहात त्याविषयी सांगा.
0: जेव्हा मी वकील नव्हते झाले त्या काळात म्हणजे असं मी वडिलांसोबत समाज कार्य माझे वडील पण खूप चांगलं करायचे, त्यांच्यासोबत राहून राहून मी मलाही म्हणजे असं लग्न होऊन आले तर जीव थोडा गुदमरायचा, कारण घरातलं काम झाल्यानंतर आवरल्यानंतर म्हटलं ते झोपा काढणं किंवा इतर बायकांसारखं चकाट्या पिटत बसणं, यांच्या घरात काय चाललंय, त्यांच्या घरात काय चाललंय, हे सगळं ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे मी असं शोधत होती की काहीतरी मला असं पाहिजे की सोशल काम करता आलं पाहिजे आणि या बायकांना म्हटलं काहीतरी विचार वेगळे करायला लावणं हे मला फार गरजेचं वाटत होतं. तर त्यावेळेस एक निमिट म्हणून संस्था आली होती, जे प्रीमियर कंपनी बंद होत आलेली, आमच्या घराजवळ प्रीमियर कंपनी होती. कंपनीच्या ही आजूबाजूची गावं जी होती तर प्रत्येक घरातला म्हणजे दोन दोन तीन तीन माणसं त्या प्रीमियर कंपनीत कामाला होते. आणि तिथे इटालियन कॉलॅबोरेशन आल्यानंतर पाल पजोचं प्रोडक्शन सुरू केलं तेव्हा त्यांनी काही लोकांना VRS घ्यायला लावायला लागली, कारण की तिथे प्रोडक्शन थोडंसं कमी झालेलं होतं त्याच्यामुळे एवढा त्यांना वर्कर नव्हते होते. तर त्या अनुषंगाने मी या निमिट संस्थेला अपॉइंट केलं की त्यांच्या घरातल्या महिलांना काहीतरी लघु उद्योग शिकवा. हा, त्या निमिट संस्थेने सुरुवात केली. तर ती सामाजिक संस्था आली होती आणि ते गावामध्ये शोधत होते की शिकलेली बाई किंवा एखादी ग्रॅज्युएट बाई महिला मिळेल का आम्हाला. तर त्यांना 11-12 गावं फिरून आल्यानंतर माझ्या गावात कळालं की एक महिला आहे आणि लॉचं शिक्षण पण तिने सुरू केलं होतं पण अर्धवट राहिलं. मग तेव्हा त्यांनी मला संपर्क केला, एक हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे हे निमित्त महिलांना एकत्र करण्यासाठी. तर मला आश्चर्य वाटलं कारण काहीतरी एप्रिल मे महिना होता, म्हटलं आता कसलं हळदी कुंकू. पण मग मला असं वाटलं काही वेळेला इन्व्हेस्टमेंट कंपन्या वगैरे यायचे की आमच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, तर असं कोणीतरी आलं असेल तर म्हटलं जाऊन बघूया, बोलावलंय तर जाऊया. मी गेल्यानंतर त्यांनी जे प्रपोजल दिलं की जे सामाजिक कार्य करण्यासारखं होतं ते मला फार आवडलं की आम्ही तिथल्या आसपासच्या गावांमध्ये ज्या महिला दुपारी बसून राहायच्या किंवा झोपा काढत राहायच्या तर अशा महिलांना लघु उद्योग काय शिकवायचे, तर पापड बनवणं आता हे सगळं बायका करतच होत्या, किंवा ज्या आगरी पद्धतीच्या भाकरी आहेत की उकड घेऊन चुलीवरती भाकरी करणं तर त्या इतर समाजाच्या लोकांना फार आवडत होत्या. तर त्याचे आपण ऑर्डर्स घ्यावे किंवा चपात्या करून देणं, म्हणजे प्रीमियर कंपनी किंवा आसपासच्या ज्या काही कंपन्या होत्या, MIDC एरिया आम्हाला जवळ आहे तर तिथे हे सप्लाय करूया, लोणची पापड असा लघु उद्योग आम्ही सुरू करायचा विचार केला. आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही लिक्विड सोप कसं बनवणं, फिनाईल कसं बनवणं घरच्या घरी, तर हे सगळं आम्ही महिलांना शिकवणं सुरू केलं.
1: बरं,
0: आणि त्यानंतर त्याच संस्थेने मला नागपूरला समाज कल्याण मंत्रालयाचा कोर्स होता 15 दिवसाचा, तर त्यासाठी विचारलं की तुम्ही जाल का. आणि तिथून इकडे आल्यानंतर, तिथे शिकून आल्यानंतर इथल्या 3 गावांमध्ये आम्हाला ते कॅम्प घ्यायचे होते, महिलांना शिकवायचं होतं. म्हणजे महिलांविषयक सगळे विषय होते की महिला आणि शिक्षण, महिला आणि आरोग्य, महिला आणि राजकारण, महिला आणि अंधश्रद्धा, असं सगळं विषय होते तिथे शिकायचे आणि ते इथे येऊन या महिलांना शिकवायचे होते. तर त्यावेळेस मुलगा 3 वर्षाचा होता त्याच्यामुळे मी तिथेच त्यांना नकार देऊन टाकला होता की आणि माझा मुलगा म्हटलं नाही राहणार, 3 वर्षाचा आहे, 15 दिवस तर नाहीच राहू शकत. पण एकदा माझ्या मिस्टरांना त्या मॅडमनी बोलवून घेतलं आणि मग घरी आला नवरा, मला माहितीच नाही की तो त्यांना भेटायला गेलाय, घरी आला आणि म्हणाला की तुला 2 दिवसांनी नागपूरला जायचंय, चल बॅग भरायला सुरुवात कर. तेव्हा मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं अरे मग याचं काय, मुलाचं काय. त्यांनी मला खूप मोठा धीर दिला की त्याचं मी बघेन म्हणे, तू काही काळजी करू नको. आणि इतकं म्हणजे मला बरं वाटलं की मी जेव्हा ट्रेनमध्ये आतमध्ये बसली तरी माझा मुलगा मला टाटा टाटा करत होता, तर तसं मला म्हणजे थोडं रिलॅक्स वाटलं की चला मुलगा रडला नाही. म्हणजे 15 दिवस मी चांगले काढू शकले तिथे. आणि ट्रेनिंगवरून आल्यानंतर आम्ही इथे 3 गावांमध्ये असं शिबिर घेतलं आणि ते खूप सक्सेसफुल झाले शिबिर.
1: म्हणजे ही सामाजिक कार्याची सुरुवात तिथे झाली. आणि पण मग वकिलीची सनद घेतल्यानंतर शिक्षणाचा, आपल्या वकिली ज्ञानाचा उपयोग हा समाजात

0: साठी करणं हे कसं घडत गेलं?
1: हे जेव्हा म्हणजे मी त्याचसाठी म्हणजे मी माझं ॲम्बिशन एक ग्रॅज्युएशन करत असतानाच थोडंसं होतं की एकतर आयदर पोलीस खात्यात जावं, मला जास्त इंटरेस्ट पोलीस खात्यात जाण्यात होता
0: बर,
1: आणि नाही तर मग सेकंड प्रेफरन्स माझा वकिली क्षेत्रासाठी होता. कारण माझे वडील मी लहान असताना प्रोफेसर असल्यामुळे प्रोफेसर्स ट्रिब्युनलमध्ये त्यांच्या बऱ्याचशा केसेससाठी असे वकिलांना भेटायला जाणं आणि वडिलांचे अक्षर खराब असल्यामुळे ते काही डिक्टेशन घ्यायला मला सोबत घेऊन जायचे, त्याच्यामुळे मला ते वकिलांचं ऑफिस कोर्ट हे सगळं बघून ते एक उत्सुकता निर्माण झालेली होती. आणि पोलिसांचं तर मला पहिल्यापासून म्हणजे अट्रॅक्शन होतं आणि मी परीक्षाही दिली होती पण माझं तेव्हा वजन कमी असल्यामुळे मला तिथे सिलेक्शन झालं नाही. पण तरी मी जिद्द सोडली नव्हती, दोन तीन वेळा ट्राय केले पण नाहीच झालं. मग त्यानंतर नाच सोडून दिला की आता आपण काय पोलीस खात्यात जाऊ शकत नाही तर म्हटलं वकिलीकडे केंद्रित करू. आणि वकिली करत असताना मला एक जाणवलं की त्या दरम्यान हे सगळं बघत होती की महिलांना नॉलेज फार कमी आहे तर त्यांना कुठे ना कुठे अन्याय होत आहे तर त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल हा एक विचार करायला शिकले. आणि त्यानंतर मी जसं 2011 सनद घेतली आणि 2012 जो पोक्सो कायदा आला त्याच्यानंतर जे प्रकरण बाहेर यायला लागली त्याच्यावर मला असं फार वाटायला लागलं की फार गरजेचं आहे, म्हणून मग मी तिथे लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं.
0: मला वाटतं यातले काही प्रश्न कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा व्यसनाधीनता असेल घरातली याच्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा भोगलेलं होतं आणि म्हणून अधिक या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही संवेदनशीलतेने पाहू शकता असं घडतं का?
1: हो असं थोडं आहे, कारण की असं वाटलं मला की घरोघरी महिला हा त्रास सहन करत आहेत पण त्याला वाचा फुटत नाहीये तर त्यांना एक हिंमत देण्याचं काम म्हणजे आपण जे महिला सशक्तीकरण म्हणतो तर मला असं सतत जाणवतं. म्हणजे आजही मी म्हणते जिथे जिथे मी माझे व्याख्यानं देते आणि मी महिलांनाच प्रश्न विचारते की तुम्ही सक्षम आहात का, तुमचं सक्षमीकरण झालं आहे का, तर महिला सुरुवातीला हो म्हणतात पण माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही. कारण की आपण बघतो की प्रत्येक महिला हे त्रास सहन करते की सेक्शुअल असॉल्ट हा सगळ्यांवर होत असतो पण महिला बोलत नाही. आज आपण गर्दीच्या ठिकाणी जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रत्येक महिलेने अनुभवलेला एक अनुभव आहे की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही. तर हे सगळं मी पटवून देते की हे कसं चुकीचं आपण करतो की आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे की आपण असे धक्के खाऊ नये.
0: आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुद्धा महिलांनी समाजाने बाहेर पडावं यासाठी सुद्धा तुम्ही काही संस्थांशी जोडलेल्या आहात.
1: हो बरोबर, कारण जेव्हा मी म्हटलं जसं नागपूरला जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये हा एक विषय होता तर प्रत्येक क्षेत्रातले असे जे एक्सपर्ट शोधत होतो तर तेव्हा मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पण काही आमचे डोंबिलीचेच कार्यकर्ते मिळाले की जे फाउंडर मेंबर्स पण होते आणि त्यांचे ते कार्यक्रम झाल्यानंतर एकतर मी आमच्या घरामध्ये पूर्वीपासून असं वातावरण नव्हतं अंधश्रद्धेचं त्याच्यामुळे एक वेगळे विचाराचं म्हणजे पुरोगामी विचाराचंच आमच्या घरामध्ये वातावरण असल्यामुळे मला थोडंसं ते कार्यक्रम ऐकल्यानंतर फारच वाटलं की दिस इज द प्लेस व्हॉट आय वॉन्टेड की हे चांगली संस्था आहे की हे मी शोधत होते. आणि त्यानंतर मी म्हणजे 1993 मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडलेले आहे आणि 2015 ते आजतागायत माझ्याकडे कायदा विभागाचं पद आहे. कारण एक वकील असल्यामुळे मला त्या अंतर्गत येणारे ज्या काही केसेस आहेत तर त्या सॉल्व्ह करायला मदत होते.
0: आत्ताच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न प्रामुख्याने दिसून येत आहेत?
1: महिलांविषयक म्हणाल तर महिलांच्या घरगुती हिंसाचाराचे आहेत आणि महिलांकडून घटस्फोटाचे केसेस दाखल करण्याचं प्रमाण आता जास्ती वाढायला लागलेलं आहे. तर ते थोडीशी मला खंत वाटते की महिला आता शोषित राहिलेल्या नाहीत आणि सहन करू नयेच महिलांनी अगदी जर फार त्रासदायक होत असेल तर. आणि महिलांमधल्या आत्महत्येचं प्रमाण म्हणजे जे हुंडाबळी वगैरे आपला हुंडा प्रतिबंध कायदा असून सुद्धा हुंडाबळीचे प्रकार पण वाढत आहेत तर हा जास्तीत जास्त अवेअरनेस महिलांमध्ये होणं गरजेचं आहे हे मला खूप जाणवायला लागलं की महिलांना अशा ठिकाणी आपण नॉलेज देणं गरजेचं आहे की काही परिस्थिती आली तर कोणाशी तरी शेअर करा किंवा योग्य मार्गदर्शन करून त्यातनं मार्ग काढा. सुसाईड हा एक मात्र पर्याय नाही हा एक मला महिलांपर्यंत संदेश देण्यासारखा वाटतो.
0: मानवी तस्करी थांबवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्नशील आहात तर त्या तुमच्या कामाविषयी आम्हाला सांगा ना.
1: जेव्हा जसं मी प्रॅक्टिस सुरू केली होती वकिलीची त्यावेळेस आमच्याकडे तालुका विधी सेवा समिती आहे जे असे प्रश्नांवरती काम करतात की जे समाजातील वंचित घटक आहेत. तर मला 2016 संधी मिळाली की कल्याणचे जे कारागृह आहे तिथल्या बंदींसाठी काम करण्याची संधी मिळाली. जवळजवळ 1.5 वर्ष मी तिथे काम केलं आणि त्यावेळेस जाणवलं की समाजातली खरोखर असे घटक आहेत इतर पण की ज्यांना न्यायाची गरज आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि त्याच काळात एका संस्थेशी माझा संबंध आला, जे संस्था

0: मानवी तस्करी विरोधात काम करत होते आणि त्यांनी मला विचारणा केली की आमच्यासोबत काम कराल का. तोपर्यंत मानवी तस्करी हा प्रकार काय आहे मला डीप नॉलेज नव्हतं, पण त्या संस्थेच्या ट्रेनिंग मधून वगैरे मला कळल्यानंतर आम्ही कल्याण न्यायालयाने आम्हाला, म्हणजे एक फार हिस्टॉरिकल मुवमेंट आहे की ती कल्याण न्यायालयाच्या आवारात आम्हाला एक केंद्र चालवण्यासाठी जागा देण्यात आली.
1: अच्छा.
0: असेही प्रत्येक न्यायालयाच्या आवारात जागा अपुरी असते, पण आम्हाला त्यावेळेसच्या जे न्यायाधीश होते त्यांनी खूप म्हणजे स्ट्रॉंगली फील केलं की हे न्यायालयाच्या आवारात असलं पाहिजे. म्हणजे ज्या पीडित मुली न्यायालयात येतात तेव्हा ते घाबरलेल्या मनस्थितीत
1: असतात, वेश्या व्यवसाय करणाऱ्या,
0: हो वेश्या व्यवसाय करणाऱ्या. त्याचसोबत तेव्हा पोक्सोच्या पण काही अशा लहान वयाचे मुलं मुली यायचे, तर त्यांना ठेवणं कुठे हा प्रश्न व्हायचा. कारण की ते जेव्हा साक्ष द्यायला येतात तेव्हा ते जे आरोपीचे नातेवाईक असतात तर ते धमकवण्याची शक्यता जास्ती असते, त्यामुळे ते जे आम्हाला केंद्र दिलं गेलं तिथे आम्ही या मुलींना महिलांना तिथे ठेवून त्यांना एक धीर देत होतो आणि न्यायालयाच्या प्रक्रिया त्यांना माहिती नसतात त्या समजावून देण्यासाठी आम्ही आणि त्यासाठी रितसर माझी तिथे नेमणूक केलेली आहे, जी आस्थागायत मी ती पार पाडत आहे.
1: अच्छा.
0: आणि जे सुधारगृह आहे या मुलींना रेस्क्यू करतात, म्हणजे जेव्हा बाहेर काढलं जातं या धंद्यातून तेव्हा त्यांना सुधारगृहामध्ये ठेवलं जातं, तर त्या सुधारगृहामध्ये पण माझी नेमणूक आहे. तिथे जाऊन त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्यांच्या ज्या काही कायदेशीर प्रक्रिया चालू असतात तर त्यांना अवगत करणं हे सगळं काम मी आजपर्यंत करत आहे. आणि आमच्या कल्याण न्यायालयात एक चांगली गोष्ट घडते की जेव्हा या मुलींचा ताबा मागण्यासाठी अर्ज करतात नातेवाईक, किंवा बरेच वेळा असं होतं की ते नातेवाईक नसतात ते एजंट्स असतात, ते जे या धंद्यामध्ये त्यांना पुन्हा आणण्यासाठी इच्छुक असतात, मग ते लांबचं नातं काहीतरी जोडून अर्ज करतात आणि त्यावेळेस हे शहानिशा करण्याचं काम मी करत असते आणि तसा न्यायालयाला रिपोर्ट देत असते.
1: मानवी तस्करीची एखादी केस किंवा एखादी घटना घडत असताना एखाद्या पीडितेला वाचवण्याचं काम तुम्ही केलेलं असेल असा काही प्रसंग आम्हाला सांगाल का?
0: बांगलादेशी मुलीची केस होती का, ती बांगलादेशी होती पण ते लपवण्यासाठी जे एजंट्स ज्यांनी आणलेलं होतं त्यांनी तिला आधार कार्ड डोंबिलीच्या पत्त्यावर बनवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे ती आणि नाव पण तिचं हिंदू करून टाकलेलं होतं, त्याच्यामुळे असं वाटलं की ती इथली स्थानिक आहे. आणि जेव्हा तिला रेस्क्यू करून तिथे सुधारगृहमध्ये आणलं गेलं आणि त्याच्यानंतर तिच्या नावाचे दोन दोन अर्ज आले तिचा ताबा मागण्यासाठी न्यायालयामध्ये, आणि त्यावेळेस महिला न्यायाधीश होत्या त्यांनी मला माझीही नावाची ऑर्डर करतात की तुम्ही पण तुमचा रिपोर्ट सबमिट करा. तर माझी अशी पद्धत आहे की जेव्हा असे कोर्टाकडनं माझ्या नावाची ऑर्डर होते तेव्हा मी त्या संस्थेत जाऊन त्या मुलींशी बोलते. तर त्या केसच्या वेळेस पण मी गेली तेव्हा त्या मुलीला जेव्हा नाव विचारलं जे हिंदू नाव होतं ते विचारलं तर तिने सरळ नाही म्हटलं की हे माझं नाव नाहीये मॅडम, मी बांगलादेशी आणि माझं नाव असं असं आहे आणि ती मुस्लिम होती. ते तिने सांगितल्यानंतर मला अजून तो एक आश्चर्याचा धक्का बसला की अरे असं कसं, मग हे कोणी तुझं आधार कार्ड कोणी बनवलं? मग तिने सगळी हकीकत सांगितली का तिचं लग्न झालं होतं, एक लहान बाळ होतं आणि
1: फसवलं गेलं तिला,
0: सख्या आईनी तिला एजंटला विकलं होतं.
1: अच्छा.
0: आणि दुसरी भयानक गोष्ट मला ही केस का सांगावीशी वाटते, बोलत असताना तिच्या हातावरती मी काहीतरी ऑपरेशन झाल्यानंतर जे खुणा असतात तर त्या बघितल्यानंतर मी तिला सहज विचारलं की ये ऑपरेशन आपका इधर आके हुआ है या पहले हुआ था, आणि त्यावेळेस तिचा अगदी बांध फुटला आणि ती खूप रडायला लागली. आणि जेव्हा शांत झाली तेव्हा तिने सांगितलं की जेव्हा आईनी मला विकलं तेव्हा त्या एजंटनी आणि आईनी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, पण तेव्हा मला कळालं नाही काय ऍडमिट केलं, मी बेशुद्ध होते आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मला काही कळालं नाही, पण नंतर कळालं की इथे ऑपरेशन करून तिच्या शरीरामध्ये अशी एक चिप बसवली होती की त्याच्याद्वारे तिची मासिक पाळीचं चक्र बंद झालं होतं.
1: बापरे.
0: म्हणजे किती हे अमानवीय प्रकार केला होता त्या एजंट लोकांनी की तिला महिन्याच्या 30 दिवस ती ग्राहक कडे पाठवली जावी आणि त्यासाठी
1: भयानक,
0: फार भयानक असे अनेक केसेस आहेत.
1: पण मग तिची सुटका
0: हो झाली, मग हा रिपोर्ट मी अगदी मी तिला म्हटलं खरं बोलतेस ना, तर ती हो म्हणाली अगदी, म्हणे माझ्या बाळाची शपथ वगैरे घेऊन सांगायला लागली. मग मी तसाचा तसा रिपोर्ट न्यायालयाकडे दिला आणि मी न्यायालयाला ही विनंती केली की तुम्ही फक्त माझ्या रिपोर्टवर विश्वास ठेवू नका, तुम्ही त्या मुलीला न्यायालयासमोर बोलवून घ्या आणि स्वतः तुम्ही तिची आपबीती ऐका. आणि त्या पद्धतीने त्या महिला न्यायाधीशाने सेन्सिटिव्हिटी दाखवली आणि बंद दरवाजाच्या आड तिचं सगळं ऐकून घेतलं तेव्हा अक्षरशः त्या मॅडमला पण अंगावर शहारे आले की अरे बापरे इतकं अमानवीय कृत्य करतात, म्हणजे जे माझ्यासाठी पण नवीन होतं त्यांच्यासाठीही नवीन होतं. आणि त्यानंतर तिच्यासाठी ऑर्डर केली आणि मग जे जे हॉस्पिटलला पाठवून ती चिप काढली आणि तिला पुन्हा म्हणजे नॅचरल असं मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा सुरू झाली आणि ती नॉर्मल लाईफ जगायला लागली. आणि त्यावेळेस तिने माझे खूप आभार मानले की मॅडम तुमच्यामुळे आज मला हे माझं स्त्रीत्व परत मिळालं.
1: तृप्तीताई, जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यामध्ये प्रशिक्षणाचा भागही आला तर त्यातही तुम्ही व्यग्र असता, त्याविषयी सांगा ना.
0: प्रशिक्षण म्हणजे कायदा हा सामान्य माणसांना फारसा माहिती नसतो, म्हणजे जसं सामान्य माणसांसाठी आम्ही कायद्याचे शिबिर घेतो तसेच कायद्याचे प्रशिक्षणाचे शिबिर

0: पोलिसांसाठी सुद्धा घेतो आणि काही वेळेला जजेस लोकांसाठी सुद्धा आम्ही हे प्रशिक्षण शिबिर घेतलेली आहेत. कारण की कायद्यामध्ये नवीन नवीन काहीतरी घडत असतं आणि नवीन नवीन कायदे येत असतात, तर ते पोलीस असो किंवा न्यायाधीश असो आपापल्या कामामध्ये व्यग्रतामुळे ते त्यांना कळत नसतात, तर ते एक थोडंसं रिफ्रेशर किंवा असं नवीन कायद्याची माहिती देण्यासाठी त्यांचे शिबिरं घ्यावी लागतात. किंवा पोक्सो कायदा आहे किंवा ज्युएनाईल जस्टिस ऍक्ट आहे जे बाल संरक्षणासाठीचे कायदे आहेत, तर बरेचसे अजूनही अज्ञान पोलीस खात्यामध्ये आहे. तर खूप चांगलं आहे की मला म्हणजे अगदी वरिष्ठ लेवलचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे स्वतः फोन येतात की मॅडम आमचं ट्रेनिंग घ्या तुम्ही, आणि ते खूप सपोर्ट करतात.
1: मानवी तस्करी संबंधी सुद्धा तुम्ही?
0: हो, हाच विषय जास्ती आम्ही घेतो आणि मानवी तस्करी अंतर्गतच हे अनेक विषय त्याच्यामध्ये येतात. आता आम्ही सध्या बॉन्डेड लेबर किंवा या मानवी तस्करीच्या पीडित महिला आहेत, मुली आहेत, तर त्यांच्यासाठी काम करणं, पोक्सो कायद्यातील ज्या काही विक्टिम्स आहेत त्यांच्यासाठी काम करणं हे सतत चालू आहे.
1: पॉक्सो बरोबरच पॉश साठी सुद्धा तुम्ही काम करताय.
0: पॉश म्हणजे जो सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ अ वुमन ऍट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी महिलेचा होणारा लैंगिक छळ हा फार वाढता प्रकार आहे. 2013 मध्ये आलेला कायदा आहे तो अजूनही लोकांना माहिती नाही आणि प्रत्येक आस्थापनेमध्ये ती एक समिती असायला हवी, कंपल्सरी आहे, पण ती अजून समित्या स्थापन झालेल्या नाहीत. तर त्याचा अवेअरनेस आम्ही जास्तीत जास्त करत आहोत आणि ठाणे जिल्ह्याच्या जे स्थानिक तक्रार समिती आहे त्याच्यावरती माझी अध्यक्ष म्हणून ऑगस्ट 2025 नेमणूक झालेली आहे आणि त्या अंतर्गत आम्ही अशा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जागरूकता अधिकाधिक निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक शिबिरं घेत आहोत.
1: LGBTQ समूह जो आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करताय?
0: बरोबर. अनेक संस्था म्हणजे हे जे काम करत गेले तसे अनेक संस्था मग मला संपर्क करत गेले की इथे सुद्धा आम्हाला तुमची कायदेशीर मदत पाहिजे आहे. कारण जरी वकिली क्षेत्रामध्ये आलेले असले तरी बऱ्याच वकिलांचा कल फक्त आर्थिक कमाईकडे असतो, पण माझं थोडंसं ज्ञानासाठी पण होतं की आपण पीडितांना सुद्धा न्याय देण्यासाठी ही वकिली करतोय. तर मग मी अशा संस्थेचे हे स्वीकारत गेले आणि तसंच हे जे काही LGBTQ कम्युनिटी आहे तर त्यांना पण फार गरज होती अशा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्यामुळे, तर त्यांनाही मी फार सहकार्य केलेलं आहे. जे थर्ड जेंडर्स आहेत त्यांना कुठलेही डॉक्युमेंट्स नाही, ते म्हणत होते की आमच्याकडे पैसा आहे मॅडम पण आम्ही तो कुठे ठेवायचा, बँकेत ठेवायला जावं तर बँकेत आमचं खातं खुलू शकत नाही कारण आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाही. तर मग मात्र आम्ही न्यायाधीशांशी डिस्कस करून तिथले लोकल आमदारांचं पत्र घेऊन कलेक्टरकडे देऊन त्यांच्यासाठी मग आधार कार्ड वगैरे बनवून देण्याचं काम केलं आणि त्या आधार कार्डाच्या आधारावर त्यांना पॅन कार्ड वगैरे मिळालं, मग बँक खाती खोलू शकले ते असे पद्धतीचे. किंवा त्यांचे काही प्रश्न म्हणजे आता जे लेस्बियन किंवा हे याच्यामधले आहेत तर त्यांचे सुद्धा अंतर्गत फार वाद असायचे. एक अशी केस आली होती की रात्री 2 मला असं मी कुठेतरी अवेअरनेस केलेला होता आणि त्यांच्याकडे माझा नंबर होता, तर त्यांनी मला फोन केला की मॅडम माझी म्हणजे ते एका बारमध्ये डान्स करायचं काम करायची ती.
1: अच्छा.
0: तर तिने मला फोन केला की मॅडम असं असं एका कार्यक्रमात आपली भेट झाली होती, तुम्ही नंबर दिला होता आणि मी अब मुसीबत में हूँ तो आपकी हेल्प चाहिए. ती रात्री 2 निघाली होती बारमधून डान्स करून, तर तेव्हा रिक्षेनी जायचं होतं तिला, तर रिक्षावाल्यांनी तिला काहीतरी टोमणा मारला म्हणजे तिच्याशी छेडछाड करत होता आणि टोमणा मारला की अरे तुझ्यासारख्या अशा खूप येतात माझ्याबरोबर, चल येते का असं काहीतरी तिला वावगं बोलला आणि ते तिला हर्ट झालं. तर तिने मग तेव्हा पोलीस स्टेशनला तिथल्या लोकल पोलिसांना जाऊन कंप्लेंट देण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या ड्युटीवरच्या ऑफिसरचं म्हणणं होतं की तू महिला नाहीस तर तुझी छेडछाड कशी घेणार किंवा विनयभंग झाला हा कसा घेऊ मी. त्यावेळेस मग तिने मला फोन केला की आमच्या वकील मॅडम आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करतील. तर मी त्यांना सांगितलं की सर तिने जेंडर चेंज केलेलं आहे, ती महिला म्हणूनच गणली जायला पाहिजे, तिच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि म्हटलं तिचा विनयभंग झाला आहे ती सांगते आहे तर तुम्ही ते घेतलं पाहिजे,
1: तक्रार नोंदवून घ्या.
0: म्हणजे NC होणार मला माहिती आहे पण तरी पण म्हटलं तिचा तो जो प्रकार सांगते तो विनयभंगामध्ये मोडत आहे, तुम्ही ती तक्रार तिची घेतली पाहिजे. पण ते ऐकायलाच तयार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुमच्या वरिष्ठांना फोन करते मी, म्हटलं मी किती वेळ झालाय हा बघणार नाही, म्हटलं एका महिलाच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा. मग ते म्हणाले नाही मॅडम सिनियर साहेबांना तुम्ही फोन करू नका, मी बघतो काय करायचं ते. मग त्या रिक्षावाल्याला त्यांनी बोलवून घेतलं, मग काहीतरी तिथे झाला थोडासा पोलीस स्टेशनलाच वाद, पण तो नंतर रिक्षावाल्यानी नमतं घेतलं आणि तो माफी मागायला तयार झाला. मग त्या थर्ड जेंडरचा मला फोन आला की मॅडम ठीक आहे उसने माफी मांगली है तो अभी मुझे भी आगे नहीं बढ़ाना है क्योंकि मुझे भी रोज यहां आना जाना है तो चलेगा, मुझे तक्रार नहीं देनी है, उसने माफी मांगली है और लिखित में दे रहा है. तर मी तिला तेच विचार, तुझं समाधान झालं आहे ना तर मला काही हरकत नाही, पण जर तुझं समाधान झालं नसेल आणि तुला

0: वाटतंय की ते तुला प्रेशराइज करत आहेत मागे घे म्हणून, तर नको घेऊस, तू तक्रार कर. तर ती म्हणाली नाही ठीक आहे चलेगा.
1: पण अशी वेगवेगळी प्रकरणं हाताळण्यासाठी रात्री अपरात्री सुद्धा
0: अवेलेबल राहावं लागतं. मी कधीही फोन स्विच ऑफ ठेवत नाही, कारण की कधीही अशी कोणालाही जरूर पडू शकते आणि मी करते मदत. कधी असं अनअटेंडेड ठेवत नाही मी कोणाचे फोन,
1: आणि गरज असेल तर पोलीस चौकीत जाणं रात्री वगैरे सुद्धा
0: तेही करावं लागतं.
1: तुमच्या मुलाविषयी की त्याचं शिक्षण आणि तो सुस्थिर झाला का?
0: हो, म्हणजे तो एकदम मोल्ड झालेला आहे थोडस. म्हणजे त्याला आमचं आगरी संस्कृतीत तो लहानाचा मोठा झाला, पण त्याचसोबत त्याला मी माहेरचं पण थोडस संस्काराचं हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो सुसंस्कृत आहे. लवकर तो स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकला आहे. माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी कधी आमची फार मदत घेतली नाही. योग्य वेळी त्याला योग्य मित्रांचा संपर्क झाला आणि आज तो चांगला व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. तो एक चांगला क्रिकेटर पण आहे, अजूनही खेळतोय तो क्रिकेट. आणि स्वतःचा आता कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये उतरलेला आहे. मित्रांसोबत त्यांनी पार्टनरशिप मध्ये एक बिल्डिंग कॉम्प्लेक्स उभं करायची सुरुवात केलेली आहे. म्हणजे सक्सेसफुली ते होत आहे. प्रॉपर तो त्याच्या मार्गाने लागलेला आहे. ते बघून आनंद वाटतो की जरी सुरुवातीच्या काळात मुलाकडे दुर्लक्ष झालं माझं, कारण की मला माझ्या संसाराची घडीही बसवण्यासाठी बाहेर निघावं लागलं, पण त्या काळातही तो व्यवस्थित स्वतः समजून घेतलं त्यांनी घरची परिस्थिती, आणि त्या प्रकारे त्यांनी पण आपला मार्ग शोधला, व्यवस्थित मार्ग शोधला, याचा मला अभिमान वाटतो.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, तुम्ही लग्नानंतरचा एक स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो, त्या काळामध्ये जो संघर्ष केलात आणि त्यानंतर इतरांच्या संघर्षामध्ये त्यांच्यासाठी आधार म्हणून तुम्ही उभ्या राहिलात, आणि तुमचं सामाजिक कार्य आणि वकिली व्यवसाय हे दोन्ही तुम्ही करत आहात, तर खरोखरच खूप कौतुकास्पद आणि आश्चर्य वाटावं असा हा सगळा प्रवास आहे. तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा सगळा प्रवास उलगडून आम्हाला सांगितलात, मनापासून आभार मानते आणि तुमच्या या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, संघर्ष ते सक्षमीकरण ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, नवरात्र म्हणजे नवदुर्गेची नऊ रूप, स्त्री शक्तीचे नऊ आविष्कार, शैलपुत्रीचा दृढ निश्चय, ब्रह्मचारिणीचा संयम, चंद्रघंटेचं शौर्य, कुष्मांडेची सर्जनशीलता, स्कंदमातेचं वात्सल्य, कात्यायनीचं सामर्थ्य, कालरात्रीची निर्भयता, महागौरीची निर्मळता आणि सिद्धिदात्रीची सिद्धी. देवीची ही रूपं म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेची प्रतीकं नाहीत, तर स्त्रीच्या व्यक्तिमत्वातील विविध गुणांचं दर्शन घडवणारी प्रेरणास्थान आहेत. कधी ती मुलगी बनून घरात आनंद फुलवते, कधी पत्नी म्हणून संसाराला साथ देते, कधी आई बनून आपल्या लेकरासाठी संपूर्ण जगाशी लढते, तर कधी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात नवी ओळख निर्माण करते. ती कधी ज्ञानाच्या क्षेत्रात झेप घेते, कधी विज्ञानाच्या माध्यमातून नवे शोध लावते, कधी सीमेवर देशाचं रक्षण करते, तर कधी संकटग्रस्तांना मदतीचा हात देते. स्त्री म्हणजे केवळ माया नाही, ती जिद्दही आहे. स्त्री म्हणजे केवळ त्याग नाही, ती स्वाभिमानही आहे. स्त्री म्हणजे केवळ सहनशीलता नाही, तर अन्यायाविरुद्ध उभी राहणारी निर्भय शक्तीही आहे. नवदुर्गेच्या प्रत्येक रूपात आपल्याला स्त्रीच्या याच सामर्थ्याचं दर्शन घडतं. म्हणूनच नवरात्र म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि आत्मसन्मानाचा उत्सव आहे.

0: श्रोते आता आणि कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या आपण ऐकणार आहोत
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्या.

0: तुमच्याकडून। तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30। एसटीडी कोड आहे 022। आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही।
1: श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला। उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते। नमस्कार।

वनिता मंडळ कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात ऐकूया हिंदीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल। नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन। महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन। उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मांगरोल या नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलंय। मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला। कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे। नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मांगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे। या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे। देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत। राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि आत्मसन्मान असे अनेक अधिकार दिले आहेत आणि त्यांची पायमल्ली झाल्यास न्यायालयांनी हस्तक्षेप करणं आवश्यक असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केलं आहे। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 33व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गेल्या 33 वर्षात 24 लाख तक्रारी दाखल करून घेतल्या असून त्यातल्या 98% तक्रारींचं निरसन केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं। आयोगाच्या डिजिटल ॲपच्या लोकार्पणामुळे नागरिकांना तक्रारी दाखल करणं आणि पुढील प्रगतीचा आढावा घेणं सुलभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। पोलीस कोठडीतले मृत्यू, वेठबिगारी, कामगारांचं शोषण अशा घटनांची नोंद घेणं तसंच वंचित घटकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आयोगाची भूमिका महत्वाची असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले। विरोधी पक्षांच्या आघाडीने न्यायालयात याचिका दाखल करावी। प्रत्येक भारतीय नागरिकाला न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार आहेत आणि न्यायालय कायद्याच्या अधीन राहून त्यांना न्याय जरूर देईल असं सरन्यायाधीशांनी कार्यक्रमानंतर वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं। इंडिया आघाडीकडून आपल्या भेटीची मागणी करणारा अर्ज आपल्याला काल रात्री मिळाला असून आपण त्यांना का भेटू शकत नाही याची कारणं देणारं उत्तर आपण कालच दिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सध्याच्या जागतिक परिस्थितीत सर्वच

0: देश एकमेकांवर अवलंबून आहेत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हा केवळ राजकीय पर्याय नव्हे तर जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी त्याची नितांत आवश्यकता आहे असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या 66व्या तुकडीला ते आज संबोधित करत होते. हवामान बदल आणि दहशतवाद या जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे असं ते म्हणाले. वसुधैव कुटुंबकम ही केवळ घोषणा नाही तर जगात कुठेही आपत्ती आल्यास मदतीसाठी पुढे येणाऱ्या देशांमध्ये भारत नेहमीच अग्रस्थानी असतो असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
2: देखिए मैं तो हैरान हूँ कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए. आप संविधान की बात करते हो कि कौन से संविधान में लिखा है क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं. मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है. आपको ग्रीवियंस है आप कोर्ट आइए कोर्ट में लड़िए.
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही त्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निःपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरी विरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचंही गांधी म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित करून मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत सर्वपक्षीय चर्चा घडवून आणावी मात्र ही चर्चा अर्थपूर्ण व्हावी म्हणून आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देणं आवश्यक असल्याचं काँग्रेसने समाजमाध्यमावर म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात 13 संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं मात्र पावसाळी अधिवेशन अद्याप अधिकृतपणे संस्थगित करण्यात आलेलं नसल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी विरोधात पुणे इथं सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा सरकारने केली असून चौकशी पूर्ण होईल

पर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर राहतील. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यातल्या माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. त्यानंतर राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून देण्याचं काम केलं. मधू कांबीकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोळशावर चालणाऱ्या देशांतर्गत वीज प्रकल्पांमधला कोळशाचा साठा गेल्या महिन्याच्या 29 तारखेपासून 1,80,00,000 टनांपेक्षा जास्त पातळीवर स्थिर राहिल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडीरोधक नौका आयएनएस मंगरोल नौदलात दाखल. नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात एमपीएससी विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाणबुडी रोधी नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबेकर यांचं निधन. उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मंगरुळ नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलं. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस अॅडमिरल संजय वात्स्यायन या समारंभात अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं. अशा 10 नौका यावर्षी सामील केल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढनिश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मंगरुळचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरण, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीज आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. दिल्ली पोलिसांनी दिल्लीतल्या अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून जंतर मंतरचं नाव काढून टाकलं असून रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि CBD मैदान या 3 नवीन आंदोलनस्थळांचा समावेश अधिकृत यादीत केला आहे. दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी ही घोषणा केली आहे. नागरिकांना आपला विरोध दर्शवण्याचा अधिकार बजावण्यासाठी निदर्शनं करण्याकरता सोयीच्या जागा शोधण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
1: देखिए मैं तो हैरान हूँ कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए. आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है कि कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है. आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए.
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही

0: सांगितलं. राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी विरोधातलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शिष्टमंडळाने काल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची चर्चा केली. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भिवनवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवलं आहे. चौकशी समितीचे सचिव म्हणून अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्याची मागणी मान्य केल्याचं आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू गांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू गांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू गांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांनी मधू गांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. नांदेड जिल्ह्यात काल गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी विविध ठिकाणांहून 13 कोटी 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला. गोंदिया जिल्ह्यात बोधलकसा जलाशयाच्या मुख्य भिंतीला आज सकाळी मोठं भगदाड पडल्यानं त्यातून पाणी शेतात शिरलं. या वाहणाऱ्या हजारो क्युसेक पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या मुख्य पाईपलाईन जोडणी कामाचा प्रारंभ काल राज्याचे पणन, राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला. या उपसा सिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय होणार आहे. सुलवाडे जामफळ मुख्य प्रकल्पाचं सुमारे 80% काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. जून 2027 पासून टप्प्याटप्प्यानं सिंचनाचा लाभ दिला जाईल. कचरा व्यवस्थापनाच्या आव्हानावर तोडगा काढत शेगाव नगर परिषदेनं कचऱ्यातून समृद्धी आणि ओल्या कचऱ्यातून वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी केला आहे. नगर परिषदेच्या या प्रयत्नांना यश आलं असून हे शेगाव मॉडेल राज्यातील इतर नगरपालिकांसाठी आदर्श ठरत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेनं घरच्या घरीच

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटी म्हणजेच उधारीचं व्यक्तिमत्व या विषयावर. आणि या विषयावर गप्पा मारणारे आपली मैत्रीण अश्विनी घोरपडे. चला तर मग ऐकूया अश्विनी याविषयी नेमकं काय म्हणते.
1: नमस्कार मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे आणि कदाचित आपल्या आयुष्याशी अगदी जवळचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत बोरोड पर्सनॅलिटीज म्हणजेच दुसऱ्यांकडून नकळत उधार घेतलेलं व्यक्तिमत्व. ट्रेंड्स, एस्थेटिक्स, इन्फ्लुएन्सर्स, सोशल मीडिया आणि समाजाच्या अपेक्षा या सगळ्यांचा आपल्या विचारांवर, आपल्या आवडींवर, आपल्या दिसण्यावर, आपल्या बोलण्यावर आणि कधी कधी तर आपल्या स्वप्नांवरही परिणाम होतो. प्रश्न असा नाही आहे की आपण ट्रेंड्स फॉलो करतो का, प्रश्न असा आहे आपण ट्रेंड फॉलो करतोय की ट्रेंड आपल्याला फॉलो करायला लावत आहे. आज सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालाय. सोशल मीडियाच्या माध्यमांमधून आपल्याला दररोज हजारो प्रकारची माणसं, त्यांची जीवनशैली, कपडे, भाषा, विचार, करिअर, रिलेशनशिप्स, फिटनेस रुटीन्स, ट्रॅव्हल आणि सक्सेस स्टोरीज दिसतात. काही सेकंदांत आपण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो आणि या सततच्या एक्सपोजरमुळे आपल्याला अनेक नवीन कल्पना मिळतात. हे चांगलंही आहे, आपण नवीन गोष्टी शिकतो, वेगवेगळ्या संस्कृती समजून घेतो, नवीन स्किल्स शिकतो, करिअर अपॉर्च्युनिटीज शोधतो आणि स्वतःला व्यक्त करण्याचे नवे मार्ग मिळतात. पण या सगळ्याबरोबर एक अतिशय सूक्ष्म प्रतिक्रिया सुरू होते. आपण पाहतो, आपल्याला आवडतं, आपण पुन्हा पाहतो आणि नकळत आपण ते स्वतःमध्ये आणायला सुरुवात करतो. एखाद्या इन्फ्लुएन्सरची बोलण्याची पद्धत आवडते, आपण तशीच बोलायला लागतो. एखाद्याची ड्रेसिंग स्टाईल आवडते, आपण तसंच कपडे घालू लागतो. एखाद्याची मॉर्निंग रुटीन पाहतो आणि वाटतं माझं आयुष्यही असंच असायला हवं. एखाद्याचा रूम एस्थेटिक पाहतो आणि अचानक आपली खोली साधी वाटू लागते. कोणी एखाद्या पुस्तकाची रिकमेंडेशन देतो आणि आपल्याला वाटतं हे पुस्तक वाचलं पाहिजे. कोणी एखाद्या करिअरला ग्लॅमरस दाखवतं आणि आपण स्वतःच्या आवडीपेक्षा त्या करिअरच्या इमेजकडे आकर्षित होतो. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, इन्फ्लुएन्स आणि आयडेंटिटी एकच गोष्ट नाही. दुसऱ्याकडून प्रेरणा घेणं चुकीचं नाही, पण प्रेरणा घेता घेता स्वतःची ओळख हरवणं ही वेगळी गोष्ट आहे. समजा एखाद्या तरुणाला गिटार वाजवणारा कलाकार आवडतो, त्याचं संगीत ऐकून त्या तरुणाला गिटार शिकण्याची प्रेरणा मिळते, ही चांगली गोष्ट आहे. पण जर तो फक्त त्या कलाकारासारखा दिसण्यासाठी गिटार हातात घेत असेल तर प्रश्न वेगळा आहे, कारण त्याने स्किल निवडलेली नाही, त्याने इमेज निवडली आहे. आज एस्थेटिक हा शब्द तरुणांच्या भाषेत खूप लोकप्रिय झालाय. मिनिमल एस्थेटिक, विंटेज एस्थेटिक, ओल्ड मनी एस्थेटिक, स्ट्रीट एस्थेटिक, स्टडी एस्थेटिक, डार्क अकॅडमिया, कॉटेज कोर अशा अनेक ऑनलाईन व्हिज्युअल स्टाईल्स आपण पाहतो. या एस्थेटिक्समुळे क्रिएटिव्हिटी, फॅशन आणि सेल्फ एक्सप्रेशनला नवीन दिशा मिळू शकते. एखाद्या एस्थेटिकमधून आपल्याला रंगांची, कपड्यांची, फोटोग्राफीची किंवा डिझाईनची प्रेरणा मिळू शकते, पण एस्थेटिक ही ओळख नाही, ती आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असू शकते. एखाद्याला काळे कपडे आवडतात म्हणून तो डार्क पर्सनॅलिटीचा आहे असं नाही. एखाद्याला बुक्स आणि कॉफी आवडतात म्हणून त्याचं आयुष्य एखाद्या स्टडी एस्थेटिक सारखं असेल असं नाही. आणि एखाद्याला लक्झरी आवडते म्हणून तो यशस्वी असेलच असंही नाही, कारण दिसणं आणि असणं यात फरक आहे. सोशल मीडियावर आपण जे पाहतो ते बहुतेक वेळा निवडलेलं, एडिट केलेलं आणि एका विशिष्ट उद्देशाने सादर केलेलं कंटेंट असतं. त्यामुळे दुसऱ्यांच्या ऑनलाईन प्रेझेंटेशनची तुलना आपल्या पूर्ण

वास्तविक आयुष्याशी करणं योग्य नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा एक सुंदर फोटोग्राफ दिसतो, पण त्या फोटोग्राफच्या बाहेर त्याचं आयुष्य कसं आहे हे आपल्याला पूर्णपणे माहीत नसतं. आपल्याला एखाद्याचा प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रुटीन दिसतो, पण त्या व्यक्तीच्या संपूर्ण दिवसात काय घडलं हे दिसत नाही. आपल्याला एखाद्याचं सक्सेस स्टोरी दिसतं, पण त्या कथेतले अनेक न दिसलेले प्रयत्न, संधी, अडचणी आणि परिस्थिती कदाचित काही मिनिटांच्या व्हिडिओजमध्ये सामावलेले नसतात. म्हणून सोशल मीडियाकडे इन्स्पिरेशन म्हणून पाहिलं पाहिजे, इन्स्ट्रक्शन मॅन्युअल म्हणून नाही. आपलं आयुष्य कोणत्याही इन्फ्लुएन्सरच्या 30 सेकंड व्हिडिओमध्ये बसणार नाही, आणि ते बसायलाही नको, कारण आपलं आयुष्य आपलं आहे. आता एक प्रश्न, आपण इन्फ्लुएन्सरकडून फक्त कपडे आणि हेअरस्टाईलच उधार घेतो का? तर नाही. कधी कधी आपण ओपिनियन सुद्धा उधार घेतो. एखादा क्रिएटर एखाद्या विषयावर ठाम मत मांडतो, त्याचे लाखो फॉलोअर्स असतात, आपण ते ऐकतो आणि लगेच म्हणतो हो अगदी बरोबर आहे. पण थांबा, आपण ते खरंच विचार करून मान्य केलंय का, की ते लोकप्रिय असल्यामुळे मान्य केलंय? हीच क्रिटिकल थिंकिंगची सुरुवात आहे. प्रत्येक व्हायरल ओपिनियन हा योग्य असेलच असं नाही, प्रत्येक ट्रेंडिंग प्रोडक्ट आवश्यक असेलच असं नाही, प्रत्येक पॉप्युलर करिअर आपल्यासाठी योग्य असेलच असं नाही, आणि प्रत्येक इन्फ्लुएन्सर आपल्या जीवनासाठी योग्य रोल मॉडेल असेलच असं नाही. रोल मॉडेल निवडताना फॉलोअर्स काउंटपेक्षा त्यांची व्हॅल्यूज, कामं, कॉन्सिस्टन्सी, ज्ञान आणि आपल्यावर होणारा परिणाम पाहणं अधिक महत्वाचं आहे. आणखी एक शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपण कोणत्या गोष्टींना वारंवार पाहतो त्यांचा आपल्या विचारांवर परिणाम होऊ शकतो. आजच्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचं रिकमेंडेशन सिस्टम वापरकर्त्यांच्या ऍक्टिव्हिटीनुसार कंटेंट सुचवतात. आपण एखाद्या प्रकारचे व्हिडिओज वारंवार पाहत असाल तर त्याच प्रकारचे किंवा संबंधित कंटेंट आपल्याला पुन्हा पुन्हा दिसण्याची शक्यता असते. यामुळे कधी कधी आपल्याला असं वाटू शकतं की सगळेच लोक असेच विचार करतात, पण वास्तवात आपण कदाचित एका विशिष्ट प्रकारच्या कॉन्टेंटच्या सततच्या संपर्कात असतो. म्हणून आपला डिजिटल इन्व्हायरमेंट ही महत्वाचा आहे. आपण कोणाला फॉलो करतो, काय पाहतो, कशाला लाईक करतो, कशावर आपला वेळ जातो, आणि कॉन्टेंट पाहिल्यानंतर आपल्याला स्वतःबद्दल कसं वाटतं हे प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. कारण काही कॉन्टेंट आपल्याला प्रेरणा देतं, काही कॉन्टेंट आपल्याला शिकवतं, पण काही कॉन्टेंट सतत कंपॅरिझन निर्माण करू शकतो. ती माझ्यापेक्षा सुंदर आहे, तो माझ्यापेक्षा सक्सेसफुल आहे, सगळे फिरायला जात आहेत, मी का नाही, सगळ्यांकडे नवीन फोन आहेत, सगळ्यांना रिलेशनशिप आहे, सगळे करिअरमध्ये पुढे गेलेत, आणि मग आपण स्वतःच्या आयुष्याकडे पाहून असमाधानी होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपण दुसऱ्यांच्या टाईमलाईनवर जगण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. प्रत्येकाचं स्टार्टिंग पॉईंट वेगळं असतं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाच्या संधी वेगळ्या असतात, आणि प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो.

आता आपण सामाजिक अपेक्षांकडे वळूयात. बोरोवड पर्सनॅलिटी फक्त सोशल मीडियामुळे तयार होत नाही, कधी कधी ती कुटुंबाच्या, समाजाच्या आणि आपल्या आसपासच्या लोकांच्या अपेक्षांमधूनही तयार होते. तू कॉमर्स घेतलंस, मग सीए कर. सायन्स घेतलंय, इंजिनिअरिंग कर. इतकं शिकूनही एवढंच? तुझ्या वयात अमुक व्यक्तीने हे केलं, अरे लोक काय म्हणतील. ही वाक्य अनेक तरुणांच्या आयुष्यात ऐकायला मिळतात. कधी ती काळजीपोटी असतात, कधी अनुभवातून आलेली असतात, पण प्रत्येक अपेक्षा आपलं ध्येय असेलच असं नाही. आपल्या आयुष्याचा निर्णय घेताना इतरांच्या अपेक्षांचा विचार करा, पण स्वतःचा आवाज पूर्णपणे बंद करू नका. आपल्याला स्वतःला एक प्रश्न विचारावा लागेल, जर कुणालाही इम्प्रेस करायचं नसतं तर मला खरंच काय करायला आवडलं असतं. हा प्रश्न सोपा नाही आहे, पण खूप महत्वाचा आहे, कारण स्वतःची ओळख सापडते ती एका दिवसात नाही, ती प्रयोगातून तयार होते. तुम्ही काहीतरी शिकता, काहीतरी करून पाहता, काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत, काही चुका होतात, काही निर्णय बदलतात आणि हळूहळू आपल्याला समजू लागतं हे माझं आहे. म्हणून मित्रांनो, स्वतःला शोधण्यासाठी प्रयोग करण्याची परवानगी स्वतःला दिली पाहिजे. एखादा कोर्स केला आणि आवडला नाही, ठीक आहे. एखादं हॉबी सुरू केलं आणि सोडलं, ठीक आहे. एखादी करिअर आयडिया बदलली, ठीक आहे. एखादा फॅशन ट्रेंड ट्राय केला आणि नंतर जाणवलं की तो तुमच्यासाठी नाही आहे, काही हरकत नाही. स्वतःची ओळख म्हणजे कायम एकसारखं राहणं नाही, स्वतःची ओळख म्हणजे बदलताना स्वतःला समजून घेणं. आणि इथे एक सुंदर फरक आहे, आय वॉन्ट टू बी लाईक देम आणि दे इन्स्पायर्ड मी टू बिकम मोर लाईक माय सेल्फ. पहिल्या वाक्यात तुलना आहे, दुसऱ्या वाक्यात प्रेरणा आहे, पहिल्या वाक्यात कॉपी आहे, दुसऱ्या वाक्यात ग्रोथ आहे. म्हणून आजपासून एक छोटासा प्रयोग करूया, आपल्या सोशल मीडिया फीडकडे थोडं वेगळ्या नजरेने पाहूया. ज्या अकाउंट्समुळे आपल्याला शिकायला मिळतं, विचार करायला मिळतं, प्रेरणा मिळते, ते ठेवायचं. ज्या कॉन्टेंटमुळे आपल्याला सतत स्वतःची तुलना करावीशी वाटते, अस्वस्थ वाटतं किंवा स्वतःबद्दल कमीपणा वाटतो, त्यापासून थोडं अंतर ठेवायचं. कुणाला अनफॉलो करायचं की म्यूट करायचं हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं. पण एक गोष्ट नक्की, आपल्या अटेन्शनची किंमत आहे बरं का. आपला वेळ ही आपली संपत्ती आहे. आपण आपला दिवस कुठे खर्च करतो त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर

0: होतो, म्हणून आपण फोनचा वापर करूया पण फोनला आपला वापर करू द्यायचा नाही. बरं, आता एक कल्पना करा, आपण एका मोठ्या बाजारात उभे आहोत, प्रत्येक दुकानातून आवाज येतोय, हे घ्या, हे ट्रेंडिंग आहे, हे सगळे घेत आहेत, हेच सक्सेसफुल लोक वापरतात, पण आपल्या हातात एक वॉलेट आहे, आपण सगळं विकत घेऊ शकत नाही. तसंच आयुष्यातही आहे, प्रत्येक ट्रेंड स्वीकारता येत नाहीत, प्रत्येक ऑपॉर्च्युनिटी घेता येत नाही, प्रत्येक ओपिनियन मानता येत नाही, प्रत्येक लाईफस्टाईल जगता येत नाही. म्हणून निवड करण्याची क्षमता ही सुद्धा एक स्किल आहे, आणि स्वतःची निवड करण्यासाठी स्वतःची ओळख आवश्यक आहे. म्हणून आजचा हा मेसेज ट्रेंड्स विरोधात नाही, फॅशन विरोधात नाही, सोशल मीडिया विरोधातही नाही, इन्फ्लुएन्स विरोधात नाही. संदेश फक्त इतकाच आहे, हे सगळं वापरायचं पण स्वतःला हरवून नाही. ट्रेंड आवडला, ट्राय करा. नवीन एस्थेटिक आवडलं, एक्सप्लोर करा. एखाद्या इन्फ्लुएन्सर कडून प्रेरणा मिळाली, लर्न करा. पण शेवटी स्वतःला विचारा, हे खरंच माझ्यासाठी आहे का? आणि उत्तर नाही असेल तर नाही म्हणण्या इतकं स्वातंत्र्य स्वतःला दिलं पाहिजे. कारण स्वतःसारखं असणं म्हणजे नेहमी वेगळं दिसणं नाही, कधी कधी ते फक्त एवढंच असतं, गर्दीत असतानाही स्वतःचा निर्णय स्वतः घेणं. आणि हो, कधी कधी आपण ट्रेंड फॉलो करतो, कधी दुसऱ्याची स्टाईल कॉपी करतो, कधी चुकीचा करिअर डिसिजन घेतो, कधी दुसऱ्यांच्या अप्रुव्हलच्या मागे धावतो. याचा अर्थ आपण हरलो असा नाही, स्वतःला दोष द्यायचा नाही, फक्त थांबायचं आणि स्वतःला विचारायचं, मी हे का करतोय किंवा करते, हा एक प्रश्न अनेक निर्णय बदलू शकतो. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटी मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगायची आहे. आरशासमोर उभा राहिल्यावर आपण आपला चेहरा पाहतो, पण स्वतःला ओळखण्यासाठी फक्त आरसा पुरेसा नसतो. आपल्या आवडी पाहायच्या, आपले निर्णय पाहायचे, आपल्या मुलांकडे पाहायचं, आपण कोणी नसताना काय करतो हे पाहायचं, कारण तिथेच आपली खरी ओळख हळूहळू दिसायला लागते. आपण कोणाच्या सारखे होऊ शकतो, पण आपल्यासारखे होण्यासाठी आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणून दुसऱ्यांकडून शिकत राहायचं, प्रेरणा घेत राहायचं, जग पाहत राहायचं, नवीन ट्रेंड्स अनुभवत राहायचं, पण प्रत्येक वेळी आपल्या मनात एक छोटासा प्रश्न जिवंत ठेवायचा, हे खरंच माझं आहे का? जर उत्तर हो असेल तर आत्मविश्वासाने पुढे जायचं, जर उत्तर नाही असेल तर बदलण्याची भीती बाळगायची नाही, आणि जर उत्तर अजून सापडत नसेल तर ते शोधायचं. कारण स्वतःला शोधणं ही सुद्धा एक जर्नी आहे. आज आपलं व्यक्तिमत्व पूर्ण झालेलं नाही आणि ते होण्याची गरजही नाही, आपण अजून घडत आहोत. आपल्या अनुभवांनी, आपल्या चुकांनी, आपल्या यशांनी, आपल्या प्रश्नांनी, आपल्या नात्यांनी आणि आपल्या निवडींनी. म्हणून बोरोड पर्सनॅलिटी घेण्यापेक्षा स्वतःची पर्सनॅलिटी घडवायची आहे. दुसऱ्यांच्या आयुष्याची कॉपी बनण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचा ओरिजिनल ड्राफ्ट तयार करायचा आहे. आणि कदाचित आपली खरी ओळख एखाद्या ट्रेंडमध्ये सापडणार नाही, ती सापडेल त्या दिवशी, तेव्हा आपण स्वतःला शांतपणे म्हणायचंय, मला कोणासारखं व्हायचं नाही, मला माझ्या सर्वोत्तम रूपात स्वतःसारखं व्हायचंय. सो ट्रेंड्स येतील, ट्रेंड्स जातील, एस्थेटिक्स बदलतील, इन्फ्लुएन्सर बदलतील, लोकांच्या अपेक्षा बदलतील, पण आपल्याकडे एक अमूल्य गोष्ट कायम राहील, ती म्हणजे आपली निवड. आणि ती जपायची, स्वतःला ओळखायचं, शिकायचं, बदलायचं, वाढायचं, पण स्वतःला विसरायचं नाही. धन्यवाद.
1: मंडळी, अश्विनीने मांडलेला विषय हा खरंच विचार करण्यासारखा आहे. अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: मित्रमंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीय इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेश शेजवळे. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.
1: आकाशवाणी समाचार के साथ मैं

वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेली आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. पांडू हवालदार या सिनेमातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे सुरुवातीचं गाणं.

0: मावळतीला गर्दशेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले। जखम जीवाची हलके हलके भरून यावी, जखम जीवाची हलके हलके भरून यावी, तसे फिकटले फिकट रंगते मग ओसरले। घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया, घेरीत आल्या काळोखाच्या वत्सल छाया, दुःखाची ही अशी लागते अनवट माया। अक्रस्ताना जगभवतीचे इवले झाले, इवले झाले आणिक मजला घेरीत आले। मी दुःखाच्या कुपीता आता मिटले आहे, मी दुःखाच्या कुपीता आता मिटले आहे, एक विखारी सुगंध त्यांचा लुटते आहे। सुखदुःखांच्या मधली वीरता सीमारेषा, गाठ काळजा तील अचानक सुटते आहे। जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही। अतुरवाणी धडधड दाबून हृदयामधली, श्वास आवरण मन कसलीशी चाहूल घेई। हलके हलके उतरत जाते श्वासाची लय, आता नसते भय कसले वा कसला संशय। सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, सरसर येतो उतरत काळा अभेद्य पडदा, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय, मी माझ्यातून सुटते होते पूर्ण निराशय। अशा शांताबाई, पुन्हा एकदा शांताबाईंच्या स्मृतीला विनम्र अभिवादन। कार्यक्रमामध्ये आता ऐकूया कॉर्पोरेट जगतामधली समृद्ध अशी कारकीर्द सांभाळत स्वतःची कथा कविता आणि कथानकाची मनापासून आवड जपलेले लेखक दिलीप कसगावकर यांची कथा। आपल्यासाठी ते आज घेऊन आले आहेत एक सकारात्मक विचार करायला लावणारी ही सुंदर कथा पुढीतील रहस्य।
1: कंपनीचा ईमेल थेट राजच्या पर्सनल मेल आयडीवर आला। राजने मेल उघडला आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। तुम्हाला कामावरून कमी केलं असून कालपर्यंतच्या कामाचं पेमेंट आज संध्याकाळपर्यंत तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल। हा तर खूप मोठा धक्का होता राजला। नुकत्याच घेतलेल्या आलिशान 3 बेडरूम फ्लॅटचा ईएमआय जबरदस्त होता। 2 महिन्यांनी बाबांच्या गुडघ्याचं ऑपरेशन करायचं होतं, आईच्या उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन, धाकटी बहीण रीनाचं लग्न। 1 तारखेला जमा होणारी पगाराची भली मोठी रक्कम येणं बंद झालं तर कसं होणार? अनेक खर्चांचा भार कसा पेलायचा हा विचारच त्याला घाबरवत होता। फक्त एका लाईनच्या मेलने असंख्य प्रश्न निर्माण केले होते। आई बाबा आणि नेहाला हा धक्का पचवणं कठीण जाईल म्हणून त्यांना काहीच सांगायचं नाही असं राजने ठरवलं। राज एका मोठ्या आयटी कंपनीत काम करत होता, मोठी कंपनी, आंतरराष्ट्रीय क्लायंट्स, यामुळे तो कामात सदैव व्यस्त असायचा। माझी कंपनी, माझ्या कंपनीची प्रगती याच विचारात असलेल्या राजला कसलीही चर्चा न करता कंपनी बाहेर टाकलं होतं 1 लाईनचा मेल पाठवून। नेहा राजला नेहमीच सांगायची की कंपनीत जोपर्यंत तू हवा आहेस तोपर्यंतच तू कंपनीत असशील। कंपनी आपली कधीच नसते, ती कायम असते मालकाची। पण राजने ते कधीच मान्य केलं नव्हतं। नेहा, नुकताच एक मोठा प्रोजेक्ट पूर्ण झाला आहे, त्यामुळे पुढचे 1-2 आठवडे घरून काम करायचं आहे। मीटिंग असली की तेव्हा ऑफिसला जायचं। मालक भलतेच खुश दिसतात तुझ्यावर, नेहाने टोमणा मारला। बरं झालं, मला पापड करायचे आहे, तुझी मदत होईल। संध्याकाळी राज त्याचा जिवलग मित्र वरदच्या दुकानात गेला। वरदही पूर्वी राजबरोबर काम करायचा, पण नंतर तो त्याच्या बाबांचं मेडिकल स्टोअर सांभाळू लागला। त्याने व्यवसाय चांगलाच वाढवला। एका कोपऱ्यात त्याने प्रिंटिंग स्कॅनिंग काम देखील सुरू केलं होतं।

ने वरदला त्याचा जॉब गेल्याचं सांगितलं. घरी अजून काहीच सांगितलेलं नाही हेही त्याने कबूल केलं. क्षणभर शांत राहून तो म्हणाला, वरद माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, मी संपलो मित्रा. आणि असं म्हणताना राज नजर चोरत होता. राज, किती पैसे हवेत तुला? मी देतो. वरद, पैसे उसने घेऊन ते फेडू कसे? मला काय करावं तेच समजत नाही मित्रा. त्यापेक्षा मला झोपेच्या गोळ्या दे, तेवढीच शांत झोप लागेल. राज, झोपेच्या गोळ्या प्रिस्क्रिप्शन शिवाय देता येणार नाहीत. मी असं करतो, गोळ्यांचं रॅपर काढून साध्या कागदात बांधून देतो. मी गोळ्या दिल्या असं कोणाला सांगू नकोस. लक्षात ठेव, रात्री जेवणानंतर फक्त एक गोळी घ्यायची, म्हणजे रात्रभर शांत झोपशील. दोन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत, तीन घेतल्या तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत, आणि चार घेतल्या तर कायमचा. वरद बोलत होता पण राजचा मूड नव्हता. वरदला बाय करताना राजने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. राजच्या मनातील विचारांचा अंदाज येऊन वरद म्हणाला, राज तू गोळ्या नेऊ नकोस, मला भीती वाटते. असू दे, तू गोळ्या दिल्या हे मी कोणाला सांगणार नाही. डोकं जड झालं म्हणून या गोळ्या आणल्या, झोपण्यापूर्वी घेईन असं जेवण झाल्यावर त्याने नेहाला सांगितलं. आणि त्याने लॅपटॉप उघडला. बँकेचे पासवर्ड, एटीएम पिन आणि इतर महत्वाची माहिती त्याने नेहाला पाठवली. सहज, पण ऐनवेळी शोधाशोध करायला लागू नये म्हणून. आवराआवर करून यायला नेहाला बराच वेळ लागला. राज, हे काय पाठवलंस? नेहाने विचारलं. अगं, तुला माहीत असावं एवढाच उद्देश. सर्व झोपले आहेत याची राजने खात्री करून घेतली. तो हळूच उठला आणि किचनमध्ये गेला. चार गोळ्या घ्याव्या की पाच, की सर्व दहा घ्याव्या? सर्व दहा घेऊ म्हणजे गोळ्या घेतल्याचा पुरावाही राहणार नाही, असा विचार करत त्याने पुढी उघडली. आईबाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा. मी पळ काढतोय की काय? हा प्रश्न मनात उपस्थित झाला. त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या. त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याने गोळ्या परत त्या कागदाच्या पुढीत ठेवल्या आणि तो बेडवर आडवा झाला. रात्रभर त्याला गणपती बाप्पा दिसत होता. सकाळी त्याने गणपती स्तोत्र डाउनलोड केलं आणि मनोभावे त्याचं पठण केलं. खूप प्रसन्न वाटलं त्याला. लॅपटॉप उघडून जॉब सर्च, सीव्ही ईमेल करणं त्याने मोठ्या उत्साहात सुरू केलं. अनेक ओपनिंग्स होत्या त्याला हव्या तशा. माझी कंपनीच्या भ्रमात त्याने बाहेर कधी पाहिलंच नव्हतं. गणपती स्तोत्र पठण करून लॅपटॉप उघडणं हा त्याचा उपक्रम सुरू झाला. पाचव्या दिवशी 2 फोन, मग इंटरव्ह्यू झाले. पुढचे 3-4 दिवस हे चालूच होतं, पण फेस टू फेस इंटरव्ह्यू मात्र अजून झाला नव्हता. आज गणपती स्तोत्र पठणाचा 11वा दिवस होता. स्तोत्र पठण केल्यावर राजने लॅपटॉप उघडला. आज ढगाळ वातावरण होतं, पाऊस पडण्याची शक्यता होती. वायफाय बंद पडल्याने राजचं काम थांबलं होतं. राज, आज संकष्टी आहे, पाऊस कधीही सुरू होईल, मला सोडतोस का गणपती मंदिरात? तू वाटल्यास गाडीतच थांब, मी 5 मिनिटात येईन. नेहमी कंटाळा करणारा राज अगदी आनंदाने तयार झाला. नेहालाही आश्चर्य वाटलं. राज, मी आलेच, असं म्हणत नेहा गाडीतून उतरली. मी पण येतो म्हणत राजही गाडीतून उतरला. नेहाला 2-3 मैत्रिणी भेटल्याने ती त्यांच्याशी बोलण्यात मग्न होती. दर्शन घेऊन बाहेर येताना तो नेहाला म्हणाला, मी गाडीपाशी थांबतो, टेक युअर टाइम. हलका पाऊस सुरू झाला. 10 मिनिटं झाली तरी बाईसाहेब आल्या नव्हत्या. नेहाला फोन करण्यासाठी राजने मोबाईल काढला आणि तेवढ्यात फोन वाजला. एका कंपनीतील एचआर ऑफिसरचा फोन होता. उद्या 11 वाजता इंटरव्ह्यूसाठी या.
दुसऱ्या दिवशी राष्ट्रचा फेस टू फेस

इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू घेणाऱ्या मॅनेजरचं नाव होतं गणेश. आधीच्या कंपनीपेक्षा जास्त पगाराची ऑफर मिळाली. 2 दिवसांनी जॉईन करायचं होतं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केल्यावर पुढच्याच दिवशी 11 वाजता फायनल इंटरव्ह्यू घेतला, तोही गणेश साहेबांनी. आणि राज सिलेक्ट झाला. सर्व टेन्शन संपलं होतं. झोपेच्या गोळ्या तशाच होत्या त्याच पुढीत. नेहा, वरला कॉफी प्यायला बोलवतो मी. अवश्य, केव्हा बोलवतोस? आज संध्याकाळी 6 वाजता. पण आपल्या घरी नाही, मॉडर्न कॅफेत. आणि तूही ये. 6 वाजता नेहा आणि राज कॅफेत पोहोचले. वरदही लगेच आला. फेसाळलेल्या कॉफीचे मग वेटरने टेबलवर ठेवले. वरद, ह्या घे तू दिलेल्या झोपेच्या गोळ्या. राज, किती गोळ्या संपवल्यास? एकही नाही. झोपेच्या गोळ्या? राज, तू घेतल्या वरदकडून? का? कशासाठी? आणि वरद, तूही गोळ्या दिल्यास? नेहा, मी सगळं सांगतो. साधारण 2 आठवड्यांपूर्वी राज माझ्या दुकानात आला. खूप टेन्स होता त्याचा जॉब केल्यामुळे. राज, काय ऐकते मी? मला काही बोलला नाहीस. मला खोटं सांगितलं की घरून काम करतो म्हणून. नेहा, त्याने मला विनंती केली की मला झोपेच्या गोळ्या दे, म्हणजे निदान शांत झोप येईल. मी पूर्ण वॉर्निंग दिली होती आणि मगच गोळ्या दिल्या. तू काळजी करू नकोस, राजने एकही गोळी घेतली नाही. वरद, या झोपेच्या गोळ्या माझ्या टेन्शनमधून मला सोडवतील असं मला वाटलं होतं. पण गोळ्यांनी नाही, तर त्या ज्या कागदात बांधल्या होत्या त्या कागदाने माझी सुटका केली. कागदाने? समजलं नाही मला. मी सर्व 10 गोळ्या घेणार होतो. अरे, त्या कागदावर लिहिलं होतं गणपती महात्म्य, 11 दिवस गणपती स्तोत्र म्हणा, तुमची इच्छा पूर्ण होईल, करून तर पहा. राज, हा काय चमत्कार? मी तर प्लेन पेपर वापरला होता गोळ्यांच्या पुडीसाठी. ते वाचून मी विचार बदलला. अघोरी मार्ग नाही तर अध्यात्माचा वापर करायचा ठरवलं. 11 दिवस गणेश स्तोत्र पठण केलं आणि 11व्या दिवशीच मला इंटरव्ह्यूला या असा फोन आला, जेव्हा मी नेहाबरोबर गणपती मंदिरात गेलो होतो संकष्टीला. आज 11 वाजता माझा इंटरव्ह्यू झाला. विशेष म्हणजे मी तिथं अप्लाय पण केलं नव्हतं आणि माझा इंटरव्ह्यू घेतला. राजला थांबत वरद म्हणाला, गणेश सरांनी आणि तुला छान ऑफर मिळाली, बरोबर ना? हे तुला कसं माहीत? राज, तू गोळ्या घेऊन गेलास आणि माझं टेन्शन वाढलं. मी 2-3 मित्रांना फोन करून तुझ्याबद्दल बोललो. तुझा सीव्ही आपण मागे प्रिंट केला होता माझ्या कॉम्प्युटरमध्ये. मी तो माझ्या मित्रांना पाठवला. परवाच गणेश सरांचा फोन आला की ते तुझा इंटरव्ह्यू घेणार आहेत म्हणून. आणि आज त्यांनी सांगितलं तुला ऑफर दिली म्हणून. पहा, सद्बुद्धी देणारा गणपती. इंटरव्ह्यूचं कळलं ते गणपती मंदिरात. संकष्टीच्या दिवशी इंटरव्ह्यू घेतला गणेश सरांनी आणि सीव्ही पाठवला वरदने. म्हणजे काय? तर गणपती बाप्पा पावला. राज, हे सर्व झालं त्या कागदावर लिहिलेल्या 4 ओळींमुळे. पण त्या ओळी कशा आल्या प्लेन पेपरवर? इतका वेळ शांतपणे ऐकत असलेली नेहा म्हणाली, रात्री झोपण्यापूर्वी मी निरांजन लावून गणपतीची आरती म्हटली. फुलबात नीट करताना माझ्या बोटांना तूप लागलं आणि त्याच वेळी राजने आणलेल्या या झोपेच्या गोळ्यांची पुडी खाली पडली. मी घाईघाईत ती उचलली आणि त्या पुडीला माझ्या बोटांचं तूप लागलं म्हणून मी कागद बदलला. माझ्या भजनी मंडळाच्या वहीतला कागद वापरला. परत गणेशच, राज म्हणाला. पण वरद, जर राजने गोळ्या घेतल्या असत्या तर? नेहा, चुकलोच मी. मला माझ्या चुकीची शिक्षा घेतलीच पाहिजे असे म्हणत वरदने पुढीतील 4 गोळ्या घेतल्या. वरदला कसं तरीच वाटू लागलं. त्याच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव पाहून राज आणि नेहा घाबरले. टेबलावरील पेपर नॅपकिनवर शेवटची इच्छा म्हणून तो काहीतरी खरडू लागला. नेहानेच मला झोपेच्या गोळ्या घ्यायला भाग पाडलं असं काहीतरी तो बरळत होता. नेहा आणि राजने तर घाबरून डोळेच मिटले. वरदने पेपर नॅपकिनवर काहीतरी लिहिलं.

0: वेटर, ही कॉफी थंड झाली आहे, गरम कॉफी द्या लवकर, असा स्पष्ट आवाज ऐकून राज आणि नेहाने डोळे उघडले. वरदने पेपर नॅपकिन प्रथम राज समोर आणि नंतर नेहा समोर धरला. त्यावर लिहिलं होतं, त्या झोपेच्या गोळ्या नव्हत्या, त्या तर व्हिटॅमिन सीच्या होत्या. वरद खट्याळपणे हसत होता. वरदला मारायला म्हणून नेहाने हात उगारला, पण तो तसाच राहिला, पुढे आलाच नाही, कारण तिला समोर साक्षात वरद दिसत होता. साक्षात वरद दिसत होता.
1: आत्ताच आपण ऐकलीत कथा पुढीतील रहस्य. लेखन आणि वाचक स्वर होता दिलीप कसगावकर यांचा. श्रोते हो, रानातलं, आदिवासी भागातलं किंवा लहानग्यांच्या भावविश्वाचं, निसर्गाच्या सान्निध्याचं, तिथल्या जनजीवनाचं, या सगळ्यावर अतिशय सुंदर, अतिशय भावस्पर्शी भाष्य करणारे कवी लेखक म्हणजे अनिल साबळे. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांची अतिशय भावस्पर्शी अशी कविता मोरपिस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. म्हशीच्या पाठीवर बसलेल्या मोरांची पांढरी शीट म्हशीच्या पोटावर ओघळत आलीये आणि त्या लांडोरानं त्या पाचोळ्यात घातलेली अंडी म्हशीचा पाय पडण्याआधीच त्या मुलीनं अलगत उचलून घेतलीये. हे भरलेले आभाळाचे दिवस पाखरांच्या घरटं बांधणीसाठीच होते रे. ती चोचीत गवताचं लांब हिरवं पातं घेऊन उडणारी मुनिया काटेरी बाबळीत गोल गोल घरटं विणत बसायची आणि माथ्यावर हळद ठेवलेली सुगरण दिवसभर बाभळीच्या फांदीला उलट लोंबायची. रानावनात घरा अंगणात असलं तरी घुंगर बांधलेल्या एका मोराचे पाय त्या मुलीच्या आसपासच नाचत असायचे. गोठा बांधायचं ठरल्यावर झाडांच्या पोटावर कोयता मारून मारून अनेक झाडांना ठारच करावं लागलं त्या मुलीला आणि झाडांची सोलून काढलेली खोडं म्हशीच्या गळ्यामध्ये लोढणं म्हणून घरापर्यंत बांधून आणावीच लागली त्या मुलीला. दुपट्या म्हशींचं दूध अचानक उडायला लागलं तेव्हा नाईलाजानं शिकार केलेल्या रानडुकरांची पांढरी कवटी जादूटोना करून गोठ्यात बांधूनच टाकावी लागली त्या मुलीला. कोंबडीच्या पंखांखालून उबलेलं ते मोर, कुणीही हात लावला तरी डोळे फोडणारे ते मोर, पण वाघाला लांब पाहिलं तरी मुके होऊन बसायचे. आभाळ भरून आल्या आल्या तेच मोर निळा निळा पिसोरा फुलवून लांडोरीच्या समोर रिंगण करून अगदी बेभान नाचायचे. मेहंदी काढत असलेल्या ओल्या हातावरच पायात घुंगर बांधलेला एक मोर निळ्या कंठांची चोच मारायचा तेव्हा मेहंदीचा ओला हात ती मुलगी अंगणातल्या सळसळत्या झाडाला पुसून टाकायची. तेव्हा सळसळत्या झाडाचं हात पुसलेलं ते खोड छातीवर बंदुकीचा बार टाकलेल्या मोरासारखं दिसायचं. त्या मुलीच्या अंगणातलं ते सळसळतं झाड मोर चढून बसल्यावर पानगळीत सुद्धा अगदी निळं निळं दिसायचं. पाचोळा पडावा तशी मोरपिसं त्या मुलीच्या अंगणात पडायची, पण तरीही त्या मुलीला माहीतच नव्हतं मोरपिसं गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून जीव गेलेल्या मोराचं एक दिवस रक्त टपटपणार आहे. पायात घुंगर बांधलेल्या मोराचे पाय आपल्याला झऱ्याच्या काठावर सापडणार आहेत आणि आपण दाणे भरवतो त्या मोरांना आपल्याच मातीआड करून टाकावं लागणार आहे. कधीकधी भर दुपारीच आग्या कड्यांची मोहरं काढायला माणसं यायची. आग्या कड्याला दहीभाताचा निवट ठेवून ती माणसं काड्या साबरीच्या धुऱ्यामध्ये मधाच्या पोळ्या घोंगडीत कापून न्यायची. बेघर माशांची गुणगुण घनदाट जंगलाला हादरवून टाकायची. दिवस मावळून गेला तरी मोहळांच्या माशा आग्या कड्याखाली खात बसलेले मोर त्या मुलीला घरी हाकत आणावे लागायचे. लाल पिवळ्या भेंडीच्या सावलीत बसलेला म्हातारा, वाघाने मारून टाकलेल्या म्हातारीची आठवण त्या मुलीला येता जाता सांगत असायचा. धडापासून तुटून पडलेला म्हातारीचा हात झऱ्याच्या काठावर त्या मुलीलाच तर सापडला होता. म्हातारीच्या हातावर बांबूंच्या बेटासारखं हिरवंगार म्हाताऱ्याचं नाव गोंदवलं होतं, जे वाघाला सुद्धा खाऊन टाकता आलं नव्हतं.

0: अंगणातल्या सळसळत्या झाडावर डोळे मिटून बसलेले मोर. वाघाने मारून टाकले तो दिवस. तो दिवस त्या मुलीच्या आठवणीतून पुसलाच जात नाहीये. ढगातल्या भात्या चंद्राला माथ्यावर धरून ते झाड आपल्याच पानांच्या अंधारात बेसावत उभं होतं. आणि तेव्हाच झाडांच्या सालीमध्ये नखरुतवत एका वाघाचं धूळ मोर बसलेल्या फांदीवर आलं होतं. झोपेत असलेल्या मोरांचे निळे निळे कंठ वाघाच्या जबड्यात अडकले तेव्हा अश्व गाळत गाळत तो चंद्र काळ्या ढगात मावळून गेला होता. आणि गच्च काळोखात घुंगर बांधलेल्या मोरालाच तो वाघ ओढत ओढत झऱ्याखाली घेऊन गेला होता. कंठ जबड्यात अडकलेल्या मोरानं त्या मुलीला शेवटची हाक मारून पाहिली होती, जी काळोखामध्येच विरून गेली होती. जी काळोखामध्ये विरून गेली होती. अतिशय समृद्ध लेखन असणारे कवी लेखक अनिल साबळे यांची ही भावस्पर्शी कविता आता आपण ऐकलीत, मोरपीस गळणाऱ्या या सळसळत्या झाडावरून. श्रोते हो, आपणही आपल्या काही कथा, कविता, ललित लेख, प्रवास वर्णन असं कोणत्याही प्रकारचं लिखाण करत असाल आणि आमच्या या साहित्य सौरभ कार्यक्रमात प्रसारित करू इच्छित असाल तर त्यासाठी आपण जरूर आमच्याशी संपर्क साधू शकता. आम्हाला आपण मेल करू शकता. आमचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. तर श्रोते हो, याबरोबरच आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी सविता जेरे सादर करते सुमित श्रीबाद यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.
1: साहित्य सौरभ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
3: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका, उमेद जीवनाची.
4: उमेद जीवनाची, उमेद जीवनाची.
2: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
3: उमेद जीवनाची.
2: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
3: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
2: उमेद जीवनाची.

0: ही कहानी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवी लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी मुंबई, अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर.

0: आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील, तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण या संदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत मनसेनं आज वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. ही मोहीम प्रत्येक विभागात राबवून ती आणखी तीव्र करणार असल्याचं मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे, त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, कॅग, रिझर्व्ह बँक अशा घटनात्मक संस्थांना बदनाम करायचं, त्या आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत असं चित्र नागरिकांच्या मनात निर्माण करायचं हा काँग्रेसचा डाव असून त्यांना राज्यघटना नाकारून कडवी डावी विचारसरणी आणायची आहे, असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही, असंही फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. INS मंगरोळ ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. मुंबईच्या नौदल गोदीत आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील, असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो, असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 पर्यंत कार्यरत असलेली जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मंगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्र

0: यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. अर्थशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं आज केली. महागाई, उपभोग आणि उत्पादन यासारख्या घटकांमधल्या सांख्यिकीय संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसंख्या गणनेच्या कामाचं योग्य नियोजन करण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. टपाल विभागाच्या मुंबई इथल्या मुख्यालयानं आज फिलॅटेली डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाला चालना देणं, तरुणांमध्ये तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणं आणि या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि विविध क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून मुंबई टपाल मुख्यालयात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आणि छोटी
2: हे तुझ्या नावे
1: आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
2: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकता आहात. आता कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाच्या अनुषंगाने अनेक धोरणात्मक योजना आणि उपाययोजना राबवल्या. त्याच्याच विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत.

0: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाला प्राधान्यक्रमावर ठेवलं. नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला त्यांनी आर्थिक अधिकारांचं रूप दिलं. या संकल्पनेची खरी सुरुवात देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यापासून झाली. शून्य शिल्कीचं जनधन बँक खातं हे त्यांच्या अशाच प्रयत्नांचं फलित. आज मी तिला जनधन योजनेअंतर्गत देशभरात 57 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली असून त्यात 2,94,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेव जमा आहे. महत्वाचं म्हणजे यात 55% जास्त खाती महिलांची तर सुमारे 78% खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत. सामान्य माणसाला औपचारिक बँकिंग व्यवस्थेच्या कक्षात आणत प्रधानमंत्र्यांनी रचलेल्या या आर्थिक समावेशनाच्या भक्कम पायाविषयी अधिक सांगतायत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारत सरकारने पंतप्रधान जनधन योजना ही वित्तीय समावेशन या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प 28/8/2014 पासून सुरू केला. आतापर्यंत जवळजवळ 59 कोटी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. झिरो बॅलन्स अकाउंट अशा पद्धतीची ही खाती ग्रामीण भागातल्या खास करून सर्व नागरिकांना उघडायला लावली. त्याच्या मागे खूप मोठा उद्देश होता, त्यामुळे आधार लिंक सगळं आपोआप त्यात झालं. त्याच्यामध्ये शून्य बॅलन्स अकाउंट उघडायचं असल्यामुळे लोकांना काही डिपॉझिट करायची गरज नव्हती आणि त्यामुळे स्वाभाविकपणेही या बँक अकाउंटमध्ये खाती उघडली. ही खाती उघडल्यानंतर त्या व्यक्तीला विमा सुद्धा या खात्याअंतर्गत मिळाला. या खात्यामध्ये विमा कवच साधारणतः जीवन विमा साधारण 30,000 रुपयाचं त्यांना कवच मिळालं. अपघात विमा असेल ते 1 लाख ते 2 लाख त्याच्या कंडिशन सकट विमा कवच असं मिळालं. याचा वापरही सबस्टॅन्शियल केला गेला. या जवळजवळ इन्शुरन्सचा 12,539 एवढे दावे या स्कीमच्या अंतर्गत केले गेले. त्यातले 8,199 दावे हे सेटल झाले आणि 93.5 कोटी एवढं पैसे या मोहिमेअंतर्गत दिले गेले 2023 पर्यंत. त्यामुळे हे अतिशय उत्साहवर्धक आणि खरोखरी ग्रामीण जनतेला बँकिंग सेक्टरमध्ये आणणारी अशी महत्वाची ही स्कीम होती. याच्यामध्ये आणखीन एक असं प्रोव्हिजन होती की उचल योजना याच्यामध्ये केली होती. ज्यांची अकाउंट्स नीट चाललेली आहेत अशा सगळ्यांना काही मर्यादेपर्यंत ओव्हरड्राफ्ट टाईप फॅसिलिटी याच्यामध्ये दिली होती, त्यामुळे लोकांना त्याचा चांगला फायदा झाला. रुपे डेबिट कार्ड हे या स्कीमला अप्रूव्ह केलं गेलं, त्यामुळे बँक अकाउंटमध्ये बॅलन्स असेल तर तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकत होतात. त्याचा फायदा असा झाला की लोकांना कॅश घेऊन फिरायची गरज लागेल आणि खिशात कॅश नसतानाही व्यवहार होत होते, सेटलमेंट व्यवस्थित होत होते. त्यामुळे एकतर मास्टर आणि व्हिसाची मक्तेदारी थोड्याफार प्रमाणात कमी झाली आणि याचा खूप चांगला फायदा भारतीय जनतेला झाला. ह्याच्यात महत्वाचं म्हणजे एक तर बँकांमध्ये जाण्याला जी भीती असायची लोकांची, ती भीती हळूहळू कमी झाली. लोक बँकिंग साक्षर झाले आणि सहजपणे आपापले व्यवहार बँकांमध्ये, खास करून महिलाही सहजपणे हा आपापला व्यवहार बँकांमध्ये करू लागले.
0: श्रोते हो, जनधन खात्यांबरोबरच शासन व्यवस्थेतली पारदर्शकता आणि डिजिटल क्रांतीची सांगड घालत प्रधानमंत्र्यांनी अर्थकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी जनधन, आधार आणि मोबाईल म्हणजे जॅम या त्रिसूत्रीचा वापर करत लाभांचं थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याची धोरणात्मक परंपरा प्रशासनात रुजवली. या माध्यमातून आतापर्यंत गेल्या वर्षभरात 6,90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी आणि प्रशासकीय गळती पूर्णपणे संपुष्टात आली. याच धोरणाचा टप्पा असलेल्या UPI या स्वदेशी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल आर्थिक देवाणघेवाण सामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांच्या आवाक्यात आणली. आर्थिक समावेशनाच्या त्यांच्या या डिजिटल दृष्टिकोनाचं अधिक विश्लेषण करत आहेत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारतीय सरकारनी पंतप्रधानांनी विशेष करून 2014 नंतर जे जनधन योजना चालू केल्या त्याचा उपयोग एक वेगळ्या पद्धतीने सर्वदूर असा झाला. त्याच्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे प्रत्यक्ष लाभ अंतरण हा जो प्रकार, म्हणजे सरकारी अनुदान असेल, शेती संदर्भातलं काही अनुदान असेल, हे सगळं जे अनुदान, पूर्वी असं म्हटलं जायचं की 1 रुपया पाठवला तर 20 पैसे अकाउंटमध्ये जातात, हे सगळं अवॉइड करून एका क्लिकवरती काही सेकंदात सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पूर्णच्या पूर्ण पैसे जायला लागले. त्यामुळे या डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला परिणाम, 100% पैसे ज्याच्या त्याच्या खात्यात जायला लागल्यामुळे शेतकरी, शिक्षकांचे ग्रामीण भागातील पगार, हे सगळे बँकिंगमध्ये आल्यामुळे लोकांना त्याचा फायदा झाला. एकदा बँकेत पडलेली रक्कम सगळीच्या सगळी काही विड्रॉ होत नाही, जेव्हा लागेल तशी विड्रॉ व्हायला लागली, त्यामुळे स्वाभाविक त्यांना त्याच्यावरती थोडंफार

0: व्याजही मिळायला लागलं. त्यामुळे असा हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला फायदा सरकारी योजनेद्वारे झाला. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही जी प्रणाली भारताने विकसित केली आणि भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली. संसदेत बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की भारतात शक्य आहे का, भारत एवढा मागासलेला आहे. म्हणजे हसण्यावरही नेलं होतं की इमॅजिन करा एखादी भाजीवाली बाई टोपलीवर भाजी घेऊन चालली आणि UPI द्वारे पैसे घेईल. पण खास करून कोविड नंतर ज्या पद्धतीने ही स्कीम लागू झाली, इतक्या सोप्या पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करायची पद्धत लागू झाली, त्याचा इतका चांगला परिणाम झाला की छोट्या छोट्या व्यापारी सुद्धा, अगदी नारळ पाणी विकणारे, भाजी विकणारे हे व्यापारी सुद्धा आपल्या इथे जीपेची सोय करू लागले, UPI कोड तिथे ठेवू लागले आणि त्याच्या माध्यमातून फटाफट फंड ट्रान्सफर आणि व्हॉइस सिस्टम त्याला लावली गेली. त्या व्हॉइस सिस्टीममुळे अकाउंटमध्ये बॅलन्स क्रेडिट झाल्याचा आवाजाद्वारे तिथे कळायला लागल्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. एकदा का सर्वसामान्य माणसाचा त्या सिस्टीमवरचा कॉन्फिडन्स वाढला की ती सिस्टीम अंमलात आणायला किंवा सर्वदूर पोहोचायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे लोकांच्या खिशात कॅश न ठेवता बँकिंग व्यवहार करणं हे सगळ्यांना सोपं पडायला लागलं. खरेदीही बँकिंग व्यवहारामधनं होते आणि विक्रीही बँकिंग व्यवहारामधनं होते. त्यामुळे कॅशची जी आवश्यकता होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. त्याचा फायदा नक्कीच व्यापाऱ्यांना झाला. दुसरा फायदा असा की सर्व व्यवहार हे बँकिंग मध्ये आल्यामुळे पॅरलल जे कॅश ट्रान्झॅक्शन्स होत होती त्याचा काहीही अंदाज सरकारला नव्हता, तोही कुठेतरी रेकॉर्डवर आला. हा एक त्याचा आणखीन एक फायदा असा झाला. हे आधारशी सगळं लिंक असल्यामुळे मॉनिटरिंग करणं हेही त्या एकूण सिस्टीम मधनं सहज शक्य होत आहे. त्यामुळे इनडायरेक्ट असा हा फायदा फार चांगल्या पद्धतीने सरकारला झाला. भारताचा ह्या UPI सिस्टम बघून परदेशातल्या लोकांनी हे कसं लागू करता येईल असा विचार करायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी ह्याच्यावरती अभ्यास सुरू आहे आणि ही जी प्रणाली आहे भारताकडनं इम्पोर्ट करतील अशाही पद्धतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे. त्यामुळे ह्या स्कीमचाही खूप फायदा भारताला झाला.
1: श्रोते हो, आजवर संस्थात्मक वित्तपुरवठ्यापासून वंचित राहिलेल्या मोठ्या वर्गाला सुलभ वित्तपुरवठ्याच्या कक्षेत आणणं हा प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक निर्णयांमधला महत्वाचा टप्पा ठरला आहे. या अंतर्गतच राबवल्या जात असलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत आजवर 57 कोटींपेक्षा जास्त अर्जदारांना 40 लाख कोटी रुपयांहून अधिक तारणमुक्त कर्ज दिली गेली आहेत. महत्वाचं म्हणजे यातल्या 60% लाभार्थी महिला आहेत. दुसरीकडे PM स्वनिधी योजनेतून त्यांनी छोट्या विक्रेत्यांना आधार दिला तर महिला बचत गटांना बँकिंग कर्जाशी जोडून कोट्यवधी महिलांना उद्योजक बनवण्याचं काम केलं. याचविषयी अधिक सांगतायत आर्थिक आणि बँकिंग व्यवस्थेचे अभ्यासक विनायक कुलकर्णी.
2: पंतप्रधानांनी आर्थिक अंतर्भूतता म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला प्रधानमंत्री मुद्रा योजना जेव्हा लागू केली त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की जी सर्व बँकांमध्ये आतापर्यंत जी कर्ज दिली जात होती त्याला कोणतरी गॅरंटर म्हणजे हमी लागत होती किंवा तारण काहीतरी द्यावं लागत होतं. तर ह्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारचं तारण न घेता बँकांच्याच मार्फत अर्थसहाय्य केलं जात होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी शिशू कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज अशा स्वरूपात त्यांनी 50,000 पासून 5 लाखापर्यंत आणि 5 ते 10 आणि मग नंतर मग 2024-25 साधारणपणे अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी जी 10 लाखाची मर्यादा होती ती त्यांनी वाढवून 20 लाखापर्यंत केली. म्हणजे एक चांगली गोष्ट गेली की विना तारण कर्ज उपलब्ध करून दिलं. त्यानंतर PM स्वनिधी योजना जी होती अर्थसहाय्य करून फेरीवाले किंवा जे कोण रस्त्यावर बसून जे काही विकणारे विक्रेते आहेत त्यांना विशेषतः खेळत्या भांडवलासाठी निधी पुरवठा किंवा अर्थसहाय्य करण्याची योजना ही आणली गेली. ते अगदी म्हणजे 10,000-20,000 रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत त्यांना हे सुद्धा तारणमुक्त कर्ज दिलं गेलं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही वेळेवर व्याज आणि हप्ता जर फेडलात तर तुम्हाला 7% व्याजाचं अनुदान त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचा जो निर्णय घेतला गेला. आणि हे सगळं करत असताना ह्याच विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना UPI वापरायला लावलं आणि त्यामुळे काय झालं की कॅशबॅकची सुविधा मिळाली. त्यामुळे त्यांचं स्वतःचं क्रेडिट रेटिंग पण सुधारलं, म्हणजे पतमापन सुधारलं. या पतमापनाचा त्यांना वैयक्तिक जेव्हा समजा घर घ्यायचं असेल, वाहन घ्यायचं असेल किंवा इतर कुठलं मोठं कर्ज घ्यायचं असेल तर या पतमापन श्रेणीचा म्हणजे ज्याला सिबिल रेटिंग म्हणतात तिथे त्यांना उपयोग होऊ लागला. तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप की महिला बचत गटांचं सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँका यांच्याशी डायरेक्ट लिंकेज केलं आणि हे लिंकेज करताना त्यांनी त्यांना एक कर्ज आणि रिव्हॉल्व्हिंग फंड उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही जी मर्यादा होती तारणमुक्त कर्जेची ती

या बचत गटांसाठी 10 लाखावरून डायरेक्ट 20 लाखांपर्यंत केली. आणि जे मोठे महिला उद्योजक आहेत की ज्यांनी नव्या काही प्रकल्प मोठे घेऊन आलेले आहेत, त्यांना 10 लाख ते साधारणपणे 1 कोटीपर्यंतचं कर्ज त्यांनी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं. आणि चौथा जो मुद्दा आहे, जी वंचित लोक आहेत किंवा जी मागे पडलेली लोक आहेत की ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही किंवा बँक खातं पण नाही, अशा लोकांना कुठेतरी अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना जी चालू केली आणि

0: अशा लोकांना कुठेतरी अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना जी चालू केली आणि ज्याच्यातून झिरो बॅलन्स म्हणजे शून्य शिल्लक ठेवून आणि 10,000 पर्यंतची ओव्हरड्राफ्ट ही सुविधा दिली, तर दुसरीकडे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जे पारंपरिक जे कुटीरोद्योग म्हणूया किंवा असे काही कारागीर आहेत की सुतार, लोहार, कुंभार यांना त्यांचं जे कौशल्य आहे त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी किंवा त्यांच्या आधुनिकतेसाठी त्यांना 1 लाखापासून ते 2 लाखापर्यंतचं 5% व्याजावरचं तारणमुक्त कर्ज दिलं गेलं आणि त्याचबरोबर मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टद्वारे त्यांना विनातारण कर्ज मिळण्यासाठी की जेणेकरून बँका या सामान्य लोकांना कर्ज नाकारू शकणार नाहीत अशा प्रकारचा एक क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट उभारला, हा एक अंतर्भूततेच्या ह्याच्यातून केलेलं एक मोठं योगदान आहे असं मला वाटतं. त्याच्यातला दुसरा एक पार्ट जो आहे की याचा खरोखरच आतापर्यंत किती सहाय्य झालं याचा जर विचार केला तर अगदी म्हणजे पीएम स्वनिधीचा जर उपयोग विचार केला तर जवळजवळ 18,475 कोटी रुपयांचं कर्ज आजपर्यंत वितरित झालेलं आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी 46% लाभार्थी महिला आहेत याच्यात, हाही एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे. आणि डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून मात्र 55 लाखांहून अधिक जे विक्रेते आहेत त्यांना सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं गेलं आणि त्यांनी आतापर्यंत 9 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार ते करत आहेत आणि त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर हा एक भाग जो आहे आपल्याला इथे दिसून आलेला आहे. दुसरा एक सांगायचं गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला महिला उद्योजक जे आहेत त्यांना पण विशेष करून एकूण मंजूर झालेली जी कर्ज होती त्याच्या जवळजवळ 2/3 कर्ज फक्त महिला व्यावसायिकांनाच देण्यात आली होती. या हा एक सामाजिक आणि महिला सशक्तीकरणाचा एक जो टप्पा होता तो या निमित्ताने पार पाडला गेला होता. त्याशिवाय इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती त्यांना पण जवळजवळ 91%पेक्षा जास्त लोकांना फायदा दिला गेलेला आहे. आणि स्टँड अप इंडिया म्हणून जो प्रकल्प राबवला गेला या सेल्फ हेल्प ग्रुपच्या बँक लिंक करण्याच्या माध्यमातून पुढे त्याच्यातून तर 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिल्यामुळे अनेक महिला या चांगल्या उद्योजक बनलेल्या आहेत, काही तर निर्यातदारी बनलेल्या आहेत. म्हणजे आर्थिक अंतर्भूतता जी आहे किंवा जे मी असं म्हणेन की फायनान्शियल इन्क्लुजनचं जे पेनिट्रेशन आहे ते पूर्णपणे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे गेल्या 15 ते 20 वर्षांमधलं काम आहे आणि ते दिसून येत आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांची वाटचाल हे आर्थिक समावेशनाची यशोगाथाच आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10, 11, 12, 13 व 14 ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाटभागामध्ये 10 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 14 ऑक्टोबर पर्यंत कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 62 ते 81%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 46 ते 52%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 4 ते 9 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला: पक्व झालेल्या सोयाबीन, भुईमूग व इतर खरीप पिकांची काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल त्वरित सुरक्षित ठिकाणी ठेवावा. फळे व भाजीपाला पिकांना पाणी देण्यासाठी शक्यतो ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने दुपारच्या वेळी जनावरे चारावयास नेणे टाळावे. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. मंडळी, कार्यक्रमात आता पुढे जाऊया. ऐकूया आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पाहुणं. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.
2: रामराम पाहुणा ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. भाऊचा रामराम
3: आणि अक्काचा नमस्कार.
2: तर मंडळी, नेहमीप्रमाणे आम्ही हजर आहोत तुमच्या हवामानाच्या उत्तरादाखल आणि अभिप्रायादाखल आलेल्या पत्रांना पोहोच द्यायला.
3: आणि नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही उशिरा आलेल्या पत्रांना पोहोच देणार आहोत.
2: तर जास्त वेळ न दवडता उशिरा आलेल्या पत्रांना आपण पोहोच द्यायला सुरुवात करूया, कारण अक्का उशिरा आलेल्या पत्रांची संख्या या आठवड्यात सुद्धा जास्त आहे.
3: तर हे पत्र आपल्याला पाठवलंय डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर, जळगाव, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी, औरंगाबाद, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिधुरादेवी, रुद्र कोळकर, वाकुणी तालुका, बदनापूर इथले श्रोते. तर भाऊ, हे पत्रामध्ये असं म्हणतायत की आम्ही 2 वेळा आपल्याला पत्र पाठवलं होतं रामराम पाहुणे या कार्यक्रमासाठी आणि शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमासाठी सुद्धा, पण आमच्या पत्राचा समावेश आपण करून घेतला नाही, त्यामुळे आम्ही थोडेसे नाराज आहोत असं ते म्हणतायत. आणि सोबतच त्यांनी पितृपक्ष हे आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर त्यांनी लिहून पाठवलं आहे. पण भाऊ, मला त्यांना इथं हे सांगावंसं वाटतं की गेल्याच आठवड्यातल्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या 4 पत्रांचा समावेश केला होता.
2: खरंय. वळूया पुढच्या पत्राकडे. पितृपंधरवडा हे हुमानाचं अचूक उत्तर देणार हे पत्र. आणि पत्रप्रेषक आहेत सैनिक टाकळीचे वसंतांना, अजित, अमर, पवन, जीवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, राजश्री, जयश्री, हर्षदा, अर्पिता, वैष्णवी, माहेश्वरी आणि श्राव्या यांनी आकाशवाणीचे विविध कार्यक्रम आवडत असल्याचं देखील कळवलंय.
3: म्हाळाचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय आपल्या या श्रोत्यांनी. श्रोते आहेत मारुती पाटील, ग्रीसवाला, शाहूनगर, परिते, श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे, ठिकपुरले इथले.
2: आपकी पसंत पत्रोत्तरांचे कार्यक्रम खूप आवडतात, सोबत म्हाळाचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं पत्र. श्रोते आहेत शब्बीर आटपाडे, इजाज, इरशाद, जुबेर, इम्रान, हैदर, जाफर, राहत, माहिरा, शाहिदा, आयशा, अहमद, सुफियान, लोमान आणि सोनू मोनो. आणि हे पत्र पाठवले रुकडी इथल्या श्रोत्यांनी.
3: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप पांडुरंग कांबळे, दिलीप निगवे, श्यामसुंदर जत्राटकर, अरुण कांबळे, येळगुड इथले श्रोते.
2: सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता उत्कर्षा, चिवू, तुषार आणि प्रसिंक कांबळे, मेघना कुरणे, रेखाताई येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूरचे हे श्रोते यांनी सुद्धा म्हाळाचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
3: अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, येळगुड, रेवण, अनिता, राहुल भांबिष्टे, कबनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील, सोमान, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर, चंदूर इथले श्रोते, तर यांनी देखील म्हाळाचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
2: वळतोय पुढच्या पत्राकडे. जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वरून. श्रोते हो, वेळ झाली आहे शेतीविषय कार्यक्रमाची. ऐकूया माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचा कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आणि सायली चौधरीचा नमस्कार. मंडळी, आज सोमवार आहे. नेहमीप्रमाणेच आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पावणं आपण ऐकत असतो. हा कार्यक्रम तर आपण ऐकूयाच, पण सुरुवातीला ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.

0: लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बानो, दस्तगीर, फैजन बी, बाबा, सिमर आणि इलान, त्याचबरोबर करिश्मा शेख, सानिया शकील पठाण, चांदणी आयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि कुमारी माहिरा सय्यद यांचं पत्र. यांनी पितृपंधरवडा अर्थात म्हाळाचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर इथून. तेजस्विनी चव्हाण, विजय, माई, करिश्मा, अंकिता, गुंड्या, पांड्या आणि अनिकेत चव्हाण यासोबतच कल्याणहून डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे, शौर्या कांबळे, अरुण काळे, विजय शहापूरकर आणि एडी कांबळे येळगुडीतले श्रोते. तर यांनी म्हाळाचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि अभिप्राय दाखल हे असं म्हणतात की आम्हाला शेतकऱ्यांची आवड आणि रामराम पाहुणं हे कार्यक्रम खूप आवडतात.
0: म्हाळाचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आहे आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी आणि अनिल वागवेकर यांचं, बालिंगी तालुका करवीर इथले हे श्रोते. सोबतच त्यांनी पत्रामधून एक विनंती केलेली आहे, ती विनंती आपण आपल्या वरिष्ठांपर्यंत नक्की पोहोचूया.
1: नक्कीच. तर हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय हमीदवाडाहून सर्जेराव कोळी आणि पद्मावती कोळी यांनी आणि यांनी पितृपक्ष हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतात की आपला रामराम पाहुणं हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडतो कारण आपण आपल्या कार्यक्रमामध्ये उशिरा आलेल्या पत्रांना सगळ्यात आधी पोहोच देता.
0: पितृपक्ष हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र श्रोते आहेत स्वरगंगा रेडिओ श्रोता संघ शिवाजीपेठ कोल्हापूर इथून संतोष जमदाडे, सतीश जोशी, अरुण पाटील, बापू नलवडे, गणेश जाधव, व्यंकटेश कट्टी, भारत निकम, विश्वास भोसले, अभिजित शिंदे, महेश निकम, संतोष परब, उमेश माडगूत, सोन्या आणि बब्या. यासोबतच त्यांनी अभिप्राय दाखल म्हटलंय की 29 सप्टेंबर रोजी कृषी संवादमध्ये ऋषिकेश पाटील यांची देशी गाय पालन आणि सेंद्रिय शेती याविषयी जी मुलाखत प्रसारित करण्यात आली ती खूप आवडली.
1: हे पत्र पाठवलंय दीपक दीक्षित आणि समीक्षा दीक्षित यांनी गोकुळ शिरगाव इथून. तर यांनी देखील म्हाळ्याचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतायत की आपल्या कार्यक्रमात आपण हवामान अंदाज जो सांगता तो अगदी तंतोतंत खरा ठरतो, त्यामुळं आम्हाला हवामान अंदाज हा खूप आवडतो. यासोबतच इतर माहिती देखील जी आपण आपल्या कार्यक्रमामध्ये देता ती सुद्धा आम्हाला खूप आवडते.
0: आपण विचारलेल्या हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे या श्रोत्यांनी आणि श्रोते आहेत बंडोपंत शहा गुरुजी गावभाग सांगली इथले. सोबत अभिप्राय दाखल ते म्हणतायत की मोगरा लागवड याविषयी जी सविस्तर माहिती प्रसारित करण्यात आली ती खूप उपयुक्त होती.
1: हुमानाचं अचूक उत्तर पितृपंधरवडा हे आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलेलं आहे आणि श्रोते आहेत बेळगुंदी इथून मालती दातार.
0: रिअल लिस्नर्स ग्रुप जत जिल्हा सांगलीहून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह, सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख या श्रोत्यांनी म्हाळाचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: सिक्स स्टार रेडिओ श्रोता संघ अंजू, शनिराज, रवी, छाया आणि तानाजी चौगले, उजळेवाडी, कोल्हापूर यासोबतच यशवंतराव चौगले, वाघवे, तालुका पन्हाळा इथले श्रोते. तर यांनी देखील म्हाळाचा महिना हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
0: आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार हे पत्र श्रोते आहेत गणेश परीट, अनिल परीट चंदूरचे, तर कीर्तिका प्रशांत बन्ने शिर्टी तालुका शिरोळचे.
1: तर उशिरा आलेलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत महादेवराव डोंगळे, शरण्या आणि आदित्य डोंगळे राहणार घोटवडे, रेयांश खतकर, शिवतेज आणि रश्मीन खतकर गोकुळ शिरगाव इथले. तर यांनी पितृपक्ष हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे. तर भाऊ उशिरा आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे
0: आणि आता वेळ आहे ती गेल्या आठवड्यात आपण विचारलेल्या हुमानाची.
1: तर सगळ्यात आधी आपण आपल्या श्रोत्यांना सांगूयात की गेल्या आठवड्यात आपण हुमान काय विचारलं होतं.
0: तर मंडळी गेल्या आठवड्यात आपण विचारलं होतं हातात शस्त्र नव्हतं तरी साम्राज्याला आव्हान दिलं, सत्य आणि अहिंसेचं शस्त्र हातात घेतलं, साधेपणात राहून मोठी स्वप्न पाहिली, स्वराज्याची वाट जनतेसोबत चालून दाखवली, चरखा माझा साथी, अहिंसा माझी ओळख, तर ओळखा पाहू मी कोण.
1: तर मंडळी या हुमानाचं अचूक उत्तर आहे आपले लाडके बापूजी अर्थातच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी.
0: तर बघूया या हुमानाचं अचूक उत्तर आणि अभिप्राय कोणकोणत्या श्रोत्यांनी आपल्याला लिहून पाठवले आहेत.
1: तर हे पहिलं पत्र आपल्याला लिहून पाठवलंय धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अबीरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, राधा, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकिहाळ तालुका निपाणी इथले श्रोते. तर यांनी

0: महात्मा गांधी हे हुमनाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. सोबतच हे असं म्हणतायत की 4 ऑक्टोबर रोजी वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अंतराळ संशोधन याविषयी डॉक्टर करिश्मा मणेर यांची जी मुलाखत प्रसारित केली ती आम्हाला खूप आवडली. यासोबतच याच दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता युवावाणी या कार्यक्रमामध्ये मानसोपचार तज्ज्ञ उर्मिला शुभंकर यांची जी मुलाखत प्रसारित केली ती आम्हाला खूपच दिलखुलास आणि मार्गदर्शक वाटली.
1: वळतोय पुढच्या अभिप्राय दाखल आलेल्या पत्राकडे. पत्र प्रेषक आहेत दिही मॅन धर्मेंद्र ग्रुप रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार बस्तवड तालुका शिरोळ इथले विजयकुमार स्वामी, शिवप्रसाद जंगम, वीरभद्र जंगम, अनिकेत, सोहम, अभिलाष, प्रीती, श्रुती, स्नेहा आणि महादेवीताई जंगम आणि जंगम परिवार. बस्तवाडहून मित्र सलीम नायकवडे, नितीन मस्के भैरेवाडी आणि सूरज मडिवाळ औरवाड यांनी आकाशवाणीच्या कार्यक्रमांची स्तुती करणारं हे पत्र आपल्यापर्यंत पोहोचवलंय. ते म्हणतायत की आकाशवाणी केंद्र सर्वांना तणावातून मुक्त करण्याचं काम करतं. सकारात्मक ऊर्जा, आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करण्याचं सामर्थ्य आकाशवाणी परिवारामध्ये आहे. म्हणूनच मानवी जीवनात सर्व आकाशवाणी केंद्रांचं अनमोल योगदान आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं ते म्हणतायत.
0: वा, खूप छान. तर वळूयात पुढच्या पत्राकडे. आणि हे पत्र आपल्याला पाठवलंय मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखासागर साबळे, छाया श्यामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, बजरंग आणि नंदाताई श्रीपती कुंभार, आशा अंकुश गोरे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा इथले श्रोते. तर भाऊ यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतायत की शनिवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी किसानवाणी या कार्यक्रमामध्ये स्मिता नावलगी यांची जी मुलाखत प्रसारित केली ती आम्हाला खूपच आवडली.
1: महात्मा गांधी अर्थात बापूजी असं हुमनाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र. श्रोते आहेत दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव तालुका कागलचे, तर शिवानी कांबळे अलाबादकर, निगडी पुणे इथल्या.
0: हे पत्र पाठवलंय देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी इथले श्रोते. तर यांनी देखील अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतायत की 4 ऑक्टोबर रोजी 9:30 वाजता प्रसारित झालेला कायद्याविषयी बोलू काही हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूप आवडला. तसंच याच दिवशी 10:10 वाजता प्रसारित झालेला आपली आवड हा कार्यक्रम आणि 7:30 वाजता प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम देखील आम्हाला खूप खूप खूप आवडला.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा आणि सागर पाटील, राजू मिठारी दुकानदार, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते यांनी आपण विचारलेल्या हुमानाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक हुमान सुद्धा त्यांनी लिहून पाठवलेला आहे. आणखी काही नावं आहेत यामध्ये रामगोंड धरणगुत्ते आणि बाळू बोडके आणि राज भोजे, त्याचबरोबर बाबासो पाटील दुकानदार.
0: बर, तर हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय स्नेह जिव्हाळा रेडिओ श्रोता संघ भक्ती प्रसाद शोभा संजय डी गवळी गणेशनगर बांबवडे, कीर्ती अहिल्या स्वरा साईराज सीमा उमा आणि उत्तम पाटील वारणा कापशी इथले श्रोते. तर यांनी देखील महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. यासोबतच हे असं म्हणतायत की आपल्या केंद्रावरून दररोज 9:00 वाजता प्रसारित होणारा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडतो. या कार्यक्रम प्रसारणाबद्दल त्यांनी आपल्याला धन्यवाद कळवला आहे.
1: पुढच्या पत्राकडे वळतोय. रविवारी प्रसारित झालेला महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त जो फोन इन कार्यक्रम होता तो खूप आवडल्याचं हे श्रोते कळवतायत. आणि पत्रप्रेषक आहेत मेघनाथ पाटील, प्रकाश पाटील, शंकर पाटील, धनाजी परीट, सातप्पा परीट, ज्ञानदेव खराडे, धनाजी खराडे, दिनकर मारुती कानुगडे आणि राजाबापू सोनबा पाटील, हसूर दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे.
0: हे पुढचं पत्र पाठवलंय मनीषा रावसो गोस्ते यांनी राजापूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथून आणि यांनी महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. सोबतच पुढे या असं म्हणतायत की आम्ही सहकुटुंब बाहेरगावी असल्यामुळे आम्ही 2 आठवडे पत्र पाठवू शकलो नाही, पण रामराम पाहुणा हा कार्यक्रम आम्ही आवर्जून ऐकला आहे कारण हा कार्यक्रम आम्हाला खूप खूप खूप आवडतो.
1: त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, हसूर दुमालाचे हे श्रोते, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगावचे, भाटणवाडी तालुका करवीरचे, तेजस, तुषार,

0: पेक्षा श्रुतिका आणि सीमा दगडू सुतार, तर आमजाई भरवडेहून कोमल सागर आरव सरकार आणि राधिका दयानंद कांबळे आणि कांबळे परिवार यांचं पत्र. या श्रोत्यांनी आकाशवाणीवरील सर्वच कार्यक्रम आवडतात असं कळवलंय आणि सर्वच कार्यक्रम श्रवणीय बहारदार वाटतात, प्रसारणाबद्दल धन्यवाद दिले आहेत.
1: हे पुढचं पत्र आपल्याला पाठवलंय चिकुर्डे तालुका ईश्वरपूरहून. श्रद्धा कुंभार, ओंकार, संतोष, सायली, प्रमोद, अनिता, अशोक, सविता, कृष्णात कुंभार, गिरीजा डावकरे, जयश्री, श्रीतेज, सुवर्णा, वैभव, संगीता डावकरे, मंगल सुभाष तोडकर, सुरेखा नानासु कराळे, संभाजी विभूते, पद्मजा प्रशांत विभूते, आरबी डावकरे आणि देवर्डेहून सुनीता रमेश कांबळे यांनी. तर यांनी देखील महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि सोबतच एक हुमान सुद्धा त्यांनी आपल्याला लिहून पाठवला आहे.
0: प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी इचलकरंजीचे श्रोते, या श्रोत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय आणि अभिप्राय दाखल ते म्हणतायत की 4 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:30 प्रसारित झालेला शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला. सगळी गाणी श्रवणीय, कर्णमधूर, सदाबहार छान होती.
1: आम्हाला आपल्या आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे सर्वच कार्यक्रम खूप खूप खूप आवडतात. तसंच राम राम पाहुणं हा कार्यक्रम आम्हाला जास्त आवडतो असं म्हणत महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर देणारं हे पत्र आपल्याला पाठवलंय. सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार यांनी बनाचीवाडी तालुका राधानगरी इथून.
0: शब्बीर आटपाडे, इजाज, इरशाद, इम्रान, फैजुल्ला, जुबैर, हैदर, जाफर, अरमान, राहत, माहिरा, शाहिदा, आयशा, अहमद, सुफियान, लोमान आणि सोनुमोनी यांचं पत्र रुकडी तालुका हातकणंगले इथून आलेलं. या श्रोत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे आणि आपकी पसंत, आपली आवड आणि पत्रोत्तरांचे कार्यक्रम आवडतात असं कळवलंय.
1: रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप पांडुरंग कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, दिलीप निगवे, अरुण कांबळे, मुक्काम पोस्ट येळगुड इथले श्रोते, तर यांनी महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलं आहे.
0: अतुल गौतमी, धमदिना, अरुण काळे, एडी कांबळे येळगुडचे श्रोते, रेवण, अनिता, राहुल भांबिष्टे कबनूरचे, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील सोमान, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर चंदूरचे हे श्रोते, या सर्वांनी महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलंय.
1: याच हुमानादाखल आलेलं हे पुढचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा, तुषार, प्रसिंग कांबळे, रेखाता येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर इथले श्रोते.
0: किसानवाणी या कार्यक्रमात 5 ऑक्टोबर रोजी रामराम पाहुणं हा जो कार्यक्रम प्रसारित झाला तो खूप आवडला आणि यातल्या हुमानाचं उत्तर महात्मा गांधी हे आपल्याला लिहून पाठवले. या श्रोत्यांनी, श्रोते आहेत महेश्वर रेडिओ श्रोता संघ, सारिका आणि लहुराज नवाळे, नवाळे परिवार, महे तालुका करवीरचे, तर डॉक्टर विशाल, ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता आणि सुधाकर पाटील सुळे तालुका पन्हाळ्याचे.
1: वंदे मातरम श्रोता संघ अक्षय, पूनम, अभय, प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे, नवरत्न चौक, पट्टण कोडोली, सुशांत, कविता लोहार, कागल, दिव्या, आकाश, नीता मांडवकर, सरनोबतवाडी इथले श्रोते यांनी महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर आपल्याला लिहून पाठवलंय. सोबतच गेल्या आठवड्यात प्रसारित झालेला आपकी पसंत आणि आपली आवड हे दोन्ही कार्यक्रम आम्हाला खूप आवडले असं देखील त्यांनी कळवलं आहे.
0: याच हुमानादाखल आलेलं हे पत्र सोन्याची शिरोली इथले देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर आणि तुकाराम पाटील, तर शाहूनगर परितेहून संगीता आणि बाजीराव ढेरे.
1: श्रीतेज, तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले राहणार दोनवडे तालुका करवीर इथले हे श्रोते यांनी अभिप्राय लिहून पाठवलाय. हे असं म्हणतायत की 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:40 जी कृषीवार्ता प्रसारित झाली ती आम्हाला खूप आवडली कारण या कार्यक्रमामध्ये मिळालेली माहिती खूपच उपयुक्त होती.
0: पुढच्या पत्राकडे वळतोय. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर यात लिहिलेलं आहे. रामराम पाहुणं हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय आहे. जुन्या काळातली हुमान घालण्याची प्रथा या कार्यक्रमानं जपलेली आहे. बुद्धीला चालना देण्याचं काम आणि करमणूक करण्याचं काम हा कार्यक्रम करतो असं या पत्रात म्हटलेलं आहे. आणि श्रोते आहेत संगीता काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, पंचशीलनगर, वरणगे तालुका करवीरचे.
1: हुमानाचं अचूक उत्तर आपल्या या श्रोत्यांनी सुद्धा दिलंय. श्रोते आहेत मारुती पाटील, ग्रीसवाला, शाहूनगर परिते, श्रीनिवास कांबळे, नंदुभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी मौजे, ठिकपूरले इथले.
0: महात्मा गांधी अर्थात मोहनदास करमचंद गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर दिलेलं आहे या श्रोत्यांनी. आणि श्रोते आहेत

0: अंजू शनिराज रवी छाया आणि तानाजी चौगले उजळाईवाडी तालुका करवीर इथले, त्याचबरोबर यशवंतराव चौगले वाघवे तालुका पन्हाळ्याचे.
1: तर भाऊ, आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं पत्र आणि पाठवणारे श्रोते आहेत सैनिक टाकळी इथून वसंत अण्णा, अजित, अमर, जीवन, पवन, तुषार, आदर्श, मनीषा, ज्योती, सारिका, श्रावणी, प्रियांका, सुप्रिया, राजश्री, जयश्री, हर्षदा, अर्पिता, वैष्णवी, माहेश्वरी आणि श्राव्या. तर यांनी महात्मा गांधी हे हुमानाचं अचूक उत्तर लिहून पाठवलंय आणि आम्हाला आकाशवाणीचे सर्वच कार्यक्रम खूप आवडतात असं देखील कळवलं आहे. तर भाऊ, कार्यक्रमात आलेल्या सगळ्या पत्रांना पोहोच देऊन झालेली आहे आणि आता वेळ आहे ती या आठवड्यातल्या हुमानाची.
0: नक्कीच.
1: तर या आठवड्यात काय हुमान आहे बरं तुझ्याकडे आपल्या श्रोत्यांसाठी?
0: अर्थातच नेहमीप्रमाणे मी परिस्थितीला अनुरूप असं हुमान शोधून आणले बरं काका.
1: बर, बघू तरी काय हुमान शोधलंयस ते.
0: तर मंडळी, या आठवड्यातलं हुमान लिहून घ्या. माझ्या पाठीवर बसून माता रणांगणावर धावते, माझी एकच डरकाळी ऐकून असुरांची छाती दडपते. दुर्गा मातेचं वाहन मी आणि मी आहे जंगलाचा राजा सुद्धा, तर ओळखा पाहू मी कोण.
1: भाऊ, खरंच अनुरूप असंच हुमान तू शोधलंयस बरं का. आणि माझ्या मते या हुमानाचं उत्तर शोधायला आपल्या श्रोत्यांना अजिबात वेळ लागणार नाही.
0: अर्थातच नेहमीप्रमाणे या हुमानाचं उत्तर हुमानातच दडलेलं आहे.
1: पण मी हुमान मात्र पुन्हा एकदा सांगते. माझ्या पाठीवर बसून माता रणांगणावर धावते, माझी एकच डरकाळी ऐकून असुरांची छाती दडपते. दुर्गा मातेचं वाहन मी आणि मी आहे जंगलाचा राजा सुद्धा, तर ओळखा पाहू मी कोण.
0: तर मंडळी, या हुमानाचं उत्तर लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा आणि त्यासाठी आमचा पत्ता
1: रामराम पावणा, किसान वाणी विभाग, द्वारा सहायक केंद्र निदेशक, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, सरदार कॉलनी, ताराबाई पार्क, कोल्हापूर, पिनकोड 416003.
0: तर या हुमानाचं उत्तर आणि तुमचे अभिप्राय लवकरात लवकर आमच्यापर्यंत लिहून पाठवा,
1: कारण तुमच्या पत्रांची आम्ही वाट पाहत आहोत.
0: पण आता मात्र कार्यक्रमात या टप्प्यावर आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नवीन हुमानासह आणि तुमच्या पत्रांसह. तोपर्यंत भाऊचा रामराम
1: आणि अक्काचा नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनी पाठवलेल्या पत्रोत्तरांचा साप्ताहिक कार्यक्रम रामराम पावणं आत्ताच आपण ऐकलात. सहभाग अंजर मुजावर आणि रश्मी कुंभार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत, मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा उद्या सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
1: मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे निरोपाची, पण जाता जाता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये कासदाह या आजारावर उपाययोजना याविषयी आपण माहिती ऐकू शकाल. हा या माहितीचा भाग दुसरा. तर उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमात निरोगी जनावरे भरघोस उत्पादन याविषयी डॉक्टर आकाश राऊत यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. तर मंडळी, आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घ्या, पण आता मात्र कार्यक्रमात आम्हाला इथंच निरोप द्या. पुन्हा आपली भेट होईल उद्या संध्याकाळी 7:30 किसान वाणी या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सायली चौधरीचा नमस्कार.
2: माझं शेत माझं शिवार.
1: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार निवेदन सायली चौधरी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, यानंतरचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका। पाणबुडीरोधक नौका आयएनएस मंगरुळ नौदलात दाखल। अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर। आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या प्रारूप वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे। नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल। दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील, तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआरला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार

0: यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून एसआयआरची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण यासंदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वांना आहे असं ते म्हणाले.
1: सुप्रीम कोर्ट के द्वार सबके लिए खुले हैं. कोई भी पिटीशन कोई भी, चाहे वो आम नागरिक है या कोई माननीय सदस्य है किसी इलेक्टेड बॉडी का, कोई भी है, भारत का हर नागरिक का उसका अधिकार है, वो हमारे पास आए, हम कानून की व्यवस्था और कानून के अनुरूप सुनवाई करेंगे और जो जिसको बनता है उसको जरूर उसका अधिकार वो देंगे.
0: विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. एसआयआर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरी वेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकीच्या निष्पक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे, त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
2: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. आयएनएस मंगरुळ ही उथळ पाडत काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं त्यांनी सांगितलं. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पिडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारिच ही आधुनिक टॉर्पिडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झालाय. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सनं केली आहे. महागाई, उपभोग आणि उत्पादन यांसारख्या घटकांमधल्या सांख्यिकी संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहा.

0: केंद्र सरकारनं 2047 पर्यंतच्या राष्ट्रीय पोलाद धोरणाचा मसुदा तयार केलाय. पोलादाची देशांतर्गत मागणी पूर्ण करणं आणि जागतिक बाजारपेठेत पोलादाचा पुरवठादार म्हणून भारताचं स्थान बळकट करणं ही या धोरणाची उद्दिष्ट आहेत. देशातली पोलादाची दरडोई मागणी 116 किलोग्रॅमवरून वाढून 302 किलोग्रॅमपर्यंत जाईल असा अंदाज या धोरणात व्यक्त केला आहे. कच्च्या पोलादाचं उत्पादन 2014-15 या वर्षात 8.90 कोटी टन होतं, ते गेल्या वर्षात 170 लाख टनापर्यंत पोहोचलं. 2047 पर्यंत पोलाद निर्यातीत 4.5 कोटी टनांची वाढ, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून पर्यावरणस्नेही उत्पादन, लोखंडाचा पुनर्वापर, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रांचा वापर अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख या धोरणात आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 27 पदकं जिंकणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांमधल्या खेळाडूंचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गौरव केला. या खेळाडूंनी 6 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्य पदकं जिंकली आहेत. या खेळाडूंनी त्यांच्या शिस्तीचं, कठोर परिश्रमाचं आणि सांघिक भावनेनं केलेल्या प्रयत्नांचं राजनाथ सिंह यांनी कौतुक केलंय. सप्टेंबर महिन्यात देशात किरकोळ चलन फुगवट्याचा दर वाढून 5.54% झाला. ऑगस्टमध्ये हा दर 4.83% होता. ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 6.8% पोहोचला, तर शहरी भागात हा दर 4.88% राहिला. अन्नधान्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये 5.97% होता, तो सप्टेंबरमध्ये 7.74% पोहोचला. या महिन्यात कांदा, लसूण, आलं, लिंबू, खाद्य आणि पेय यांची भाववाढ झाल्यानं हा दर वाढल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. सेनादलांमध्ये आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळादरम्यान आज नवी दिल्लीत भारत राईस उपक्रमाच्या समझोता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते. भारत आणि युकेमधील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुप्पट व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली आहे. भारत युके संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती अर्थात जेटकूच्या परिषदेत ते बोलत होते. भारत युके द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ व्हावेत अशी भारताची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज गुजरातच्या अहमदाबाद इथं ब्रिक्स पारंपरिक आणि देशी खेळ प्रदर्शन स्पर्धांचं उद्घाटन केलं. सांस्कृतिक ओळख जपणं आणि जागतिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यात हे खेळ सेतू म्हणून काम करतात असं प्रतिपादन त्यांनी केलं. वैद्यकीय आस्थापनांच्या सेवा आणि सुविधांचे दर ठळक पद्धतीनं दर्शवले जावेत असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलंय. रुग्णांना योग्य दरात योग्य निर्णय घेता यावेत, शुल्कासंबंधीचे वाद टाळावेत आणि आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वास वाढावा यासाठी हे पाऊल सरकारनं उचललं आहे. टपाल विभागाच्या मुंबईतल्या मुख्यालयानं आज फिलाट लीड डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजरा होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. त्यात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबेकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आहेत. आता प्रसारित करत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधू कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली.

0: डॉक्टर जब्बार पटेल।
1: मी एक फार चांगली अभिनेत्री, खूप चांगली नर्तिका, विचार करणारी अशी एक अभिनेत्री आपल्यातून गेली। लावणी करणं इतकं सोपं नसतं, लावणीला अनेक अंग

0: आणि त्या लावणीमध्ये सुद्धा भावमुद्रा फार महत्वाच्या असतात. तर मधुकांबीकरांच्या सगळ्या लावणी साधेकरणामध्ये एक प्रकारचं संबंध विचाराचा भाव होता, विचार करून त्या करायच्या बुद्धीचा भाव होता, कल्पकतेचा भाव होता. आणि सहकर्त्यांना भावमुद्रेवरती खूप लक्ष दिलं त्यांनी. केवळ शारीरिक हालचाली हा मुद्दा नव्हता, ताल उत्तम त्यांना कळत होता, ज्ञात त्यांना उत्तम कळत होता, आणि त्याहीपेक्षा भावमुद्रा फार महत्वाच्या होत्या. आणि जी काम करणारी अभिनेत्री असते तिचं कॅरेक्टर काय असतं, व्यक्तिरेखा काय असते, त्या व्यक्तिरेखेचा पूर्ण अभ्यास त्यांचा असायचा. आणि ती व्यक्तिरेखा काय काय करू शकते नृत्यातून यांचा पूर्ण अभ्यास करून त्याचं जे तर्कशास्त्र असतं ते ते ठेवून ते केलं असतं. फार हे लावणी नृत्यामध्ये फार कमी वेळ घडतं. आणि याचं मूळ कारण असं आहे की उत्तम बेसिकली लावणी नृत्य काही तपासून झालं, पण मधुकांबीकर हे उत्तम अभिनयाचं कुशल मात्रा माहिती होती, कौशल्य हे होतं. आपलं फार नुकसान झालं मधुकांबीकर गेल्यामुळे.
1: नमस्कार, दादा पासनकर बोलतोय. आज मधुकांबीकरांचं निधन झालेलं आहे. सकाळी 7 वाजता झोपेत मी उठलाच नाहीत. गेली 11 वर्ष 2000 स्टेजवर काम करताना त्या पडल्या आणि पॅरलिसचा अटॅक आला. त्यानंतर मेंदूचं ऑपरेशन झालं, ते ऑपरेशन फेल गेलं. हा सगळा प्रकार मुंबईत घडला. नंतर त्यांना मुलांनी पुण्यात आणलं. त्यांना एक मुलगा नातू चांगला प्रपंच चालू होता आणि पुण्यामध्ये शास्त्रीनगर येरवडा इथं त्या राहत होत्या. 1978 साली बाईंनी पहिलं पिक्चर केलं देवापुढे माणूस. ते पिक्चर फार काळ टिकलं नाही, परंतु त्यात बाई मधुबाई नायिका होत्या आणि त्यात त्यांच्या सोबत काम करण्याचा पहिला प्रसंग मला. त्यानंतर 1982 साली आम्ही श्रीरंग सेवा या संस्थेतर्फे लावणी म्हणजे अभंगाला या नाटकामध्ये आम्ही एकत्र आलो आणि तिथपासून जो प्रवास सुरू झाला आमचा बहीण भावाचा प्रवास. नाट्य क्षेत्रामध्ये अशी नाती फार कमी पाहायला मिळतात. कुणी कुणाला आई मानत नाही, बहीण मानत नाही, बाप मानत, मित्र मानतात. फक्त बाईंचा स्वभाव अतिशय वेगळा होता. मदतीची भावना इतकी प्रचंड होती. गावाकडं त्यांचं गाव कांबी नगर जिल्ह्यामध्ये, त्या कांबी गावामध्ये जो कोण आजारी पडला आणि निरोप आला तर बाई गाडी घेऊन जायच्या, त्या व्यक्तीला घेऊन ससून हॉस्पिटलला यायच्या, मोहन आगाशींना भेटायच्या आणि त्या माणसाला ऍडमिट करून त्याची विचारपूस रोजची करून तो माणूस बरा झाला की त्याला घरी नेऊन पोच करायच्या. म्हणजे ही मदतीची भावना. कुठली गोष्ट हाती घेतली तर ती तडीच न्यायची. दुसरी गोष्ट त्या लोककलावंत होत्या. आईकडनं तो वारसा आलेला होता. त्यांची संगीत बारी होती. मुंबईमध्ये हनुमान थिएटर, मधुकर नेराळे, मधुकर नेराळ्यांमुळेच त्यांचा चित्रपट सृष्टीमध्ये खरा प्रवेश झालेला. परंतु पूर्व स्वतःच्या हिमतीवरच त्यांनी बाबा कोणकेंकडेही काम केलं. बाबांच्या मला येऊन चला या चित्रपटात त्या मुख्य नायिका होत्या. नंतर बाईंनी एक स्वतःचा कार्यक्रम सुरू केला मधुप्रीतम या संस्थेमार्फत. त्यांच्या मुलाचं नाव प्रीतम, त्यांचं नाव मधु, मधु प्रीतम आणि सखी माझी लावणी. लावणीचं जे आज विभक्त स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, अगदी शॉर्ट कपड्यांमध्ये सुद्धा ही लावणी सादर केली जाती, बाईंना हे मान्य नव्हतं. त्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक हा सखी माझी लावणी हा कार्यक्रम सुरू केला होता. आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाईंनी जवळजवळ त्यावेळेस 35 ते 40 मुली घरी आणून त्यांना शास्त्रशुद्ध लावणीचं शिक्षण दिलं होतं. लावणी ही सुद्धा शिक्षण घेऊनच केली पाहिजे. बाईंना कथक येत होतं चांगल्यापैकी. त्यांनी पुण्यामध्ये येऊन त्यांच्या वडिलांच्या हौशेखातर पुण्यामध्ये येऊन कथकचं शिक्षण बाईंनी घेतलं होतं आणि त्यानंतर त्या ह्या नृत्यामध्ये पडल्या होत्या लोककलेच्या. तर त्या मुलींना शिक्षण देऊन तो कार्यक्रम आम्ही दुबईमध्ये सुद्धा नेला. तुम्हाला दुबईचा एकच किस्सा सांगतो. एक वेळ आम्ही बोटीवर कार्यक्रम केला, म्हणजे रात्रभर ती बोट चालू होती आणि आम्ही त्या बोटीवर कार्यक्रम करत होतो. दुसरी गोष्ट की कार्यक्रम 2 तास. आता 3 तासाचा स्टॅमिना कोणाचाही नाही. 2 तास झाल्यानंतर मी सहज घड्याळ बघितलं तर 4:15 झाले होते. 4:15 तर मी आयोजकांना बाहेर घेऊन बोललो. म्हणजे 4:15 झालेत, आपलं 2 तासच बोलणं. अरे बापरे म्हणले. आणि मग त्यांनी डिक्लेअर केलं. त्या लोकांनी अक्षरशः टाळ्या वाजून एवढा मोठा प्रतिसाद दिला. म्हणजे हा स्टॅमिना होता त्या बाईंचा. आणि कुठली एखाद्या मुलीने त्यांना एका गाण्यापुरती विश्रांती दिली कि ते पुन्हा ताज्या तवाने व्हायचे आणि करायचे. हा जो शेवटचा कार्यक्रम त्यांनी केला ना अखेरचा 2016 साली मराठी रंगभूमीसाठी तो कार्यक्रम होता. पण त्यासाठी त्यांनी डाएट केलं, अन्न वर्ज्य केलं, पाणी वर्ज्य केलं, त्यामुळे तब्येतीवर खूप परिणाम

0: झाला होता आणि एक व्हील पॉवर, त्या व्हील पॉवरने त्या नाचल्या परंतु अंगठ आलं सगळं प्रकार आणि अंथरुणाला खेळल्या. त्यांचं ऑपरेशनही फेल गेलं, मेंदूचं पॅरलिस अटॅकही आला आणि त्यातून त्या बऱ्या होऊ शकल्या नाही. मुलांनी त्यांच्यासाठी प्रचंड झीज सोसली, त्यांच्यासाठी वैयक्तिक डॉक्टर होते, नर्सेस होत्या घरी, परंतु कशापैकी यश आलं नाही. 11 वर्ष झुंजून आज त्यांनी शेवटचा विसावा घेतला. अशी ही लोककलावंत मधू कांबीकर. थोडी खूप थोडं शांत बसून मला त्या लिहायला पाहिजेत. अनेक प्रसंग आहेत, मी जरूर त्याविषयी लिखाण करील आणि सांगेल, पण आज तरी इतकंच ठीक वाटतं. धन्यवाद.
1: मी प्रदीप मुखाडकर. मधुताई ह्या इतरांसाठी जरी मोठ्या अभिनेत्री होत्या, नामवंत अभिनेत्री होत्या, पण माझ्यासाठी त्या बहीणच होती, मोठी बहीण होती माझी. त्यांनी मोठी बहीण नुसतं असं म्हणायला मोठी बहीण नव्हत्या, तर त्यांनी कर्तव्य त्याचे अनेक पार पाडले. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या जावयाचे पाय त्यांनी धुतलेत, पण नॅपकिन ऐनवेळी सापडलं नाही तर त्यांनी स्वतःच्या साडीच्या पदराने त्यांनी जावयाचे पाय पुसले. इतकं करणारी ती माझी मोठी बहीण होती. राजदत्तांच्या शापित पासून त्यांची ओळख सगळ्या जगाला जास्त झाली, पण अनेक मला घेऊन चला सारख्या चित्रपटातून आणि दादा कोंडके, राजदत्त अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलं. प्रभाकर पणशीकरांसारख्या मोठ्या कलावंतांचं तर त्यांना खूपच वरदास्त होता. अशा या मधुताई आणि त्यांच्या अनेक आठवणी आता माझ्याजवळ गोळा झालेल्या आहेत, परंतु सांगणं फार हे होतंय. किती सांगावं त्यांच्या आठवणी, असे खूप आठवणी आहेत त्यांच्या. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ एकदा असंच एकदा कुठेतरी कोल्हापूरला गेले होते त्या चित्रीकरणाला, आणि त्यांना त्यांनी गाडीत एक वर्तमानपत्र वाचायला घेतलं. ते एका शायरीची व्यथा त्यांनी वाचली. त्यांनी लगेच मला फोन केला की भाऊ हा शायरी सांगलीत राहतोय, तो पत्ता मिळेल का? मी म्हटलं बघूया मित्रांकडे, चौकशी करतो, उद्या आपण बघू काय करायचं. रात्री त्या घरी जेवायला आलं मला कोल्हापूरवरनं माझ्याकडे, आणि आल्यानंतर त्यांनी आनंदी चेहरा होता त्यांचा. त्यांना म्हटलं काय झालं? म्हणे जाऊन आले मी त्या शाहीर माणसाला शोधलं आणि त्याला जेवढे चित्रीकरणाचे मला पैसे मिळेल ते सगळं तशीच्या तशी त्याला देऊन मी घरी आले. मी इतकी माणुसकी असणारी म्हणजे कलावंत त्या म्हणून त्या मोठ्या होत्याच, पण त्याही पेक्षा त्या माणूस म्हणून खूप मोठ्या होत्या. एक चांगला माणूस या जगातने गेला याच दुःख खूप आहे. धन्यवाद.
2: मोहन जोशी बोलतोय. मधु कांबीकरांच्या बरोबर 2 फिल्म्स केल्या मी. एक त्यामध्ये खरोखर तरी अतिशय सुंदर काम करायचा, आणि मुख्य म्हणजे चेहऱ्याचे हावभाव इतके सुंदर होते, त्याच्या बैठकीचं राहून फार सुंदर राहायचा आणि अतिशय प्रेमळ होते. त्या खूप आठवण येत त्यांची मला. गेल्या त्या रंगभूमीचं नुकसान झालं, पण माझ्या दृष्टीने जास्त नुकसान झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही विनंती मिळेल.
3: आचार्य शाहीर हेमंतराजे नाव आहे. मधुबाईंशी अनेक वर्षांचा संबंध होता. शाहीर दादा पासलकरांमुळे आमचा स्नेहबंध जमला. त्यांच्या मनामध्ये गुरुविषयी असलेली कृतज्ञता इतकी ठासून भरलेली होती की एका लोककलावंतानी गुरुविषयी कसं असावं याचं एक आदर्शवत उदाहरण त्यांनी आम्हाला घालून दिलं होतं. दत्ता सरांच्या विषयी, राजदत्तांच्या विषयी त्यांना खूप आदर होता आणि मूळ म्हणजे त्या स्वभावानं खूप मोकळ्या होत्या. एक चांगला कलाकार आपल्यातून गेला याची भावना मात्र मनामध्ये खूप खोलवर होती.
4: नमस्कार, मी जितेंद्र आष्टेकर. चित्रपट असेल किंवा लोककलेचे अनेक कार्यक्रम असतील, नाटक असेल, अस्सल खानदानी लावणी पडद्यावर असेल आणि नव्या पिढीपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेला कलाकार हे खरं मधु कांबीकर यांचं वर्णन आहे. म्हणजे त्यांनी नायिका सादर केल्या, अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, आपण लावणी आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अविरत काम केलेलं आहे. म्हणजे आपली अदाकारी असेल किंवा नृत्य रचना असेल, दोन्हीमध्ये मधुबाईंची हुकूमत होती आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये कामं केली, शापित सारखा चित्रपट असेल किंवा एक होता विदूषक सारखा चित्रपट असेल, अत्यंत करारी स्त्री आणि कलावंत असलेल्या अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्या पलीकडे त्यांचं सगळ्यात महत्वाचं मराठी रसिकांसाठी योगदान म्हणजे सखी माझी लावणी नावाचा कार्यक्रम त्या करत असत. एक वेगवेगळ्या म्हणजे अभ्यास अत्यंत संशोधनाची जोड दिली त्यांनी. वेगवेगळ्या अभ्यासकांना सोबत घेतलं, कलाकारांना सोबत घेतलं. अगदी पेशवेकालीन लावणीपासून म्हणजे लावणी मुळात आपल्याकडे आली उत्तरेकडून, तिचा इतिहास असेल त्याच्या खानदानी लावण्या त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवायत. कारण चित्रपटामध्ये ज्या लावण्या झाल्या होत्या त्या बरेचदा फॅन्सी लावण्या असं असं त्या स्वतःही म्हणत. त्यामध्ये बरंच काय प्रदूषण झालं होतं लोककलेत,

तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी लावणी जिवंत ठेवण्यासाठी काम केलेलं आहे. म्हणजे पांडुरंग गोटकर असतील किंवा लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असतील यांच्यासारख्या लोकांकडनं त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. त्याचा तो परिणाम नक्की असणार आहे. शापित मध्ये त्यांनी जी भूमिका केली, छोट्या मोठ्या त्यांनी आधी लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या, पण नायिका प्रथम त्यांनी रंगवली शापित मध्ये यशवंत दत्त यांच्याबरोबर. तर त्यांच्यावर चित्रित झालेलं दिस जातील दिस येतील हे गीत सगळ्यांना आपल्याला अजूनही आठवत आहे नक्की. किंवा एक होता विदूषक मध्ये त्यांनी कलाकारांच्या व्यथांनाही आवाज दिलेला आहे. भरलं आभाळ पावसाळी पाहुणाग असेल किंवा कुठे तुम्ही गेला होता कारभारी असेल, यातले नादो नानुरांचे शब्द आहेत ते रसिकांपर्यंत पोहोचवणं आपल्या अदाकारीतनं हे त्यांनी नेमकेपणाने साध्य केलेलं आहे. त्यानंतर 19 ते 20 नाटकांमधनं त्यांनी वेगवेगळ्या कामं केली आहेत, अनेक लोककलांमधनं काम केली, स्वतःचा फळ होता त्यांचा. या सगळ्या याच्यातनं त्यांनी आपल्या लोककलेत दिलेलं जे योगदान आहे ते मराठी रसिक

0: साध्य केलेलं आहे. त्यानंतर 19 ते 20 नाटकांमधून त्यांनी वेगवेगळ्या कामं केली आहेत, अनेक लोककलांमधनं काम केले, स्वतःचा फळ होता त्यांचा. या सगळ्या याच्यातनं त्यांनी आपल्या लोककलेला दिलेलं जे योगदान आहे ते मराठी रसिक खरंच कधी विसरू शकणार नाहीत. त्यांना माझी आदरांजली.
1: नमस्कार, मी मधुसूदन टक्की सातारा, मधु कांबीकर ज्येष्ठ कलाकार यांचं निधन आज झालं. आणि काय खरं तर विदा 2 दिवसापूर्वीच नाना पाटेकर यांकुणाचल मातीमधले जे कलाकार आहेत ते आपल्याला अशा पद्धती बघून जात आहेत. पाहता खरोखरच एक वेदना, आपण त्या शोकातून बाहेरच पडू असं काही वातावरण वाटायला लागलेलं आहे. मधु कांबीकर लोककलावंत होत्या, लोककलेचा अस्सल भाग त्यांनी रंगमंचावर तर सादर केलाच, पण मातीचा अस्सल गंध, ताल, सूर, लय यावरची हुकूमत आणि त्याचबरोबर अदाकारी या सगळ्यांवर त्यांची जबरदस्त पकड अशी होती. लोककला, चित्रपट, नाट्य किंवा नाटकं आणि मालिका या सगळ्या माध्यमांवर त्यांची समान पकड होत, माध्यमांचं अत्यंत सुंदर आकलन त्यांना होतं आणि त्याचं भान असल्यामुळं प्रत्येक भूमिका होती ती अत्यंत रसरसून जिवंत केलेली आहे. त्यांनी माध्यमांची गरज काय असते आणि ती कशी पूर्ण करायची असते याची जाणीव जी अफाट होती ती जर काही आपण बघितली तर शापित मधली बिजली कोण कधी आणि केवळ ती बिजली साकार करताना त्या कांबी या छोट्या त्यांचं मूळ गाव तर तिथलंच फक्त त्यांनी वातावरण बघितलं असं नाही तर पुन्हा त्याच्यासाठी त्यांनी जाऊन गावांमध्ये महिलांचं जीवन बघून पुन्हा त्या भूमिकेसाठी तयार झाला. ही कष्ट घेण्याची त्यांची जी ताकद किंवा अभ्यासाची जी वृत्ती होती आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या अनेक जवळ 18-19 नाटक म्हणजे म्हटलं जायचं की त्या ग्रामीण भागातल्या आणि कशा पद्धतीने नाटक करत नाटकातही अत्यंत उत्तम परफॉर्मन्स त्यांनी दिला. आणि असं कधीच जे माध्यमांतर हा जो अतिशय महत्वाचा तो त्यांनी आपल्याला पाहायला तिथे मिळतो. राघू महिना चित्रपट त्यांचा पहिल्या अगदी सुरुवातीच्या ऐकला, नाना पाटे त्याच्यामध्ये होते आणि लोककलावंत त्यांच्या जीवनाशी अतिशय करणारी जवळ असणारी होती. आणि साहजिकच अशा अनेक कहाण्या त्या सादर करायच्या म्हणून नव्हत्या तर ती एक आंतरिक जाणीव तळमळ आणि लोककलेत कलाकार जी एक उत्कटपणे अभिव्यक्त होण्याची इच्छा असते इच्छा आपल्याला गर्व पूर्ण करताना त्यांना राजदत्त किंवा इतरही चांगले अतिशय दिग्दर्शक मिळाले आणि हे दिग्दर्शकांनी अधिकाधिक त्यांच्यातलं पैलू पाडायचं काम केलं. पण मुळातच त्यांच्यामध्ये जी ताकद होती एक होता विदूषक आपण बघितलं किंवा दोघी असेल अनेक हिंदी चित्रपट गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली, मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आणि तिथे ही सगळी कामं करत असताना आपल्याला कधी त्या ह्या भागातल्या आहेत लोककलावंत आहेत मूळ त्या आहेत असं कधी वाटली. त्यांची अभिनयाची ताकद होती, लावण्य संगीत असेल ज्यामध्ये त्यांना अपघात शेवटची काही वर्ष परतणावर राहिली आहेत पण तो किंवा लावणी भुलली आहे. जीवनपणा आणि चित्रीकरण या सगळ्याचा आवाका त्यांचा अफाट होता आणि साहजिकच साताऱ्याशी त्यांचं असणारं एक नातंही होत. प्रताप गंगावणे चांगल्या आठवणी खरं तर त्यांच्याबरोबर ऐकायला तेव्हा एक खूप मोठी कलाकार आपल्यातनं निघून गेलेली आहे. खरं तर त्यांच्या या चिरंतन भूमिका राहतील असं मला वाटतं कारण शापित सारखा चित्रपटातल्या त्यांच्या त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत आणि कायमच ते आपल्या प्रार्थना.
2: नमस्कार, मी अश्विनी धायगुडे कोळेकर, चित्रंगण मीडिया सर्व्हिसेसची सर्व सर्व. खरं तर नगरमधल्या कांबीसारख्या छोट्या गावातून येऊन रुपेरी पडद्यावर आपलं स्वतःचं ठाशीव वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मधु कांबीकर आज आपल्यातून गेले. मधु कांबीकर म्हणजे कित्येकांसाठी प्रेरणास्थान आणि दिवा स्वप्नच जणू. कुणालाच असे वाटले नसेल की इतक्या छोट्याशा गावातून येऊन सिनेमासारख्या स्वप्नवत वाटणाऱ्या विश्वात त्या स्वतःचं इतकं अढळ स्थान निर्माण करतील. पण त्यामागची त्यांची नृत्यावर असणारी निष्ठा, झोकून देण्याची वृत्ती आणि कठोर या त्यांच्या गुणांनीच त्यांना या कठोर स्पर्धे आणि या जगात कौलं जगवलं. लावणी भुलली अभंगाला ही लोक या लोकनाट्यापासून ते अगदी जब्बार पटेलांच्या एक होत्या विदूषक इतक्या मोठ्या परिघात त्यांचा वावर होत, इतक्या मोठ्या लोकांमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकांचं सोनं त्यांनी आजवर अनेक उत्तम उत्तम भूमिकांमध्ये काम केलं, अनेक भूमिका केल्या आणि त्या भूमिकांचं सोनं. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या शापित मधल्या त्यांच्या भूमिकेनं कित्येकांना दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सुख येईल ही प्रेरणा दिली. त्यांचं जाणं दुःखदायक आहेच पण त्यांच्या स्मृती, त्यांच्या कलाकृती आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आता आम्ही प्रसारित केली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍपसही 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज पंडित कैलाश पात्रा यांचं व्हॉयलिन वादन आपल्याला ऐकत आहोत. व्हॉयलिनवर राग मालश्री. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे. द्रुतगत 3 तालात आहे आणि त्यांना तबल्याची साथ यती भागवत यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित कैलाश पात्रा यांनी व्हॉयलिनवर वाजवलेला राग मालश्री.

0: नाथ ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित कैलाश पात्रा यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग मालाश्री आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ केली होती यती भागवती यांनी. आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतंय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतंय,
2: कुणी समाजासाठी झटतंय तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतंय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणा.

0: नेतृत्वाने नवा आकाश गाठतंय.
1: कोणी समाजासाठी झटतंय तर कोणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतंय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.
2: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
3: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
2: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
3: उमेद जीवनाची.
2: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30 वाजता
3: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित विद्याधर व्यास यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकणार आहोत. विलंबित ख्यालातील बंदिश तिलवाडा तालात, द्रुत ख्यालातील बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ प्रकाश वगळ यांनी केली आहे. ऐकूया तर पंडित विद्याधर व्यास यांनी गायलेला राग दुर्गा.

नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित विद्याधर व्यास यांनी गायलेला राग दुर्गा ऐकलात. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर यांनी, हार्मोनियमची साथ प्रकाश वगळ यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
1: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
2: उमेद जीवनाची, उमेद जीवनाची.
0: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवूया
1: उमेद जीवनाची.
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.